नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। मध्यम लहरी 537.6 MHz अर्थात 558 KHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। तसंच FM 103.6 MHz हे आहे आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र। आज आहे गुरुवार, भारतीय सौर दिनांक 7 ज्येष्ठ शके 1948 अर्थात दिनांक 28 मे 2026। पहाटेचे 5:56 होत आहेत। आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनीसह आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं आजचं पहिलं प्रसारण आता सुरू होत आहे। या प्रातकालीन प्रसारणात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या श्रोत्यांचंही मनपूर्वक स्वागत। प्रसारणात सुरुवातीला ऐकूया मंगलध्वनी, सनईवर वाजवलेला राग प्रभात।

अजित कडकडे यांनी गायलेला पंत महाराज यांचा अभंग आपण ऐकलात. मंगलप्रभात कार्यक्रमात आता ऐकवित आहोत उषा आमोणकर यांच्या स्वरात सुधाकर कुलकर्णी यांची रचना.

श्यामा चित्तार यांनी गायलेला संत तुकाराम महाराज यांचा अभंग आपण ऐकलात. मंगलप्रभात कार्यक्रमात आता शेवटी ऐकवीत आहोत आकाशवाणी गायक वृंदांच्या स्वरात वसंत निनावे यांची रचना, संगीत कानू घोष यांचं आहे.

आकाशवाणी गायकवृंदांच्या समूह स्वरातील या देशभक्ती गीतांबरोबरच मंगलप्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून. श्रोते, सकाळचे 6:30 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम जगूया आनंदी.

0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती।
1: नमस्कार श्रोते हो, जगूया आनंदी या कार्यक्रमात आज मी वर्षा जानवे आपलं सहर्ष स्वागत करते। श्रोते हो, कालचीच गोष्ट। लोकलनी प्रवास करत असताना स्टेशनच्या जवळच लोकलमध्ये खूप जोराचा आवाज झाला आणि अचानक लोकल थांबली। क्षणातच डब्यातील फॅन लाईट सर्व बंद झालेत। काय झाले कुणालाच कळत नव्हतं। केबल तुटून लोकलवर पडली म्हणून काही जणी घाबरून स्टेशनवर उतरून गेल्या। चौकशी केली तेव्हा कळलं की छोटा शॉर्ट सर्किट झाला होता। थोड्या वेळानं लोकल सुरळीतपणे सुरू झाली। हे सगळं सांगायचं कारण हेच की पुष्कळदा आपण एखादी बातमी ऐकतो आणि लगेचच त्यावर प्रतिक्रिया देऊन मोकळे होतो। ती बातमी खरी की खोटी याचा आपण कधीच शोध घेत नाही आणि एखादी चुकीची गोष्ट तशीच सगळीकडे पसरत जाते। श्रोते हो, माझ्या मते कानावर आलेल्या गोष्टीपेक्षा डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टीवरच जास्त विश्वास ठेवावा, कारण ऐकलेलं बहुतांश वेळा कुणाच्या तरी सोयीस्कर शब्दांतून आलेलं असतं आणि प्रत्येक सांगणारा सत्य सांगेलच असं नाही आणि प्रत्येक ऐकणारा योग्य अर्थ लावेलच असंही नाही। आपल्या सगळ्यांना माहीत आहे की अफवा, गैरसमज आणि द्वेष याचा जन्म बहुतेक वेळा कानातूनच होतो, पण डोळ्यांनी पाहिलेल्या वास्तवाला सहज नाकारता येत नाही। एखादी गोष्ट स्वतः पाहिली, स्वतः अनुभवली तरच मन त्या गोष्टीवर ठाम राहतं। कधीकधी दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून नात्यांमध्येही दुरावा निर्माण झालेला आपण पाहतो। चुकीचा निर्णय घेतला जाते आणि नंतर पश्चाताप करण्याची पाळी येते। म्हणूनच श्रोते हो, आनंदी जगायचं असेल तर प्रत्येक गोष्टीत प्रतिक्रिया देण्याआधी थांबून पाहणं, समजून घेणं आणि खात्री करून घेणं हेच शहाणपण असतं, कारण ऐकलेली गोष्ट क्षणात बदलते पण पाहिलेलं सत्य आयुष्यभर लक्षात राहतं।

0: जगुया आनंदी
1: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती
2: जगूया आनंदी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळची 6:35 झालेली आहेत. आता जाणून घेऊया अस्मिता वाहिनीवरील आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि त्यानंतर हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. या रूपरेषेमध्ये सकाळी 6:40 आणि पुन्हा दुपारी 2 कृषीवाणी. विषय आहे फेरोमन सापळे, याविषयी माहिती. सकाळी 6:45 आणि पुन्हा दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा, यात पोस्ट पार्टम डिप्रेशन याविषयी मार्गदर्शन तज्ज्ञ डॉक्टर सिमीन बावडेकर. आज भाग पहिला, निर्मिती आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची. सकाळी 6:50 आणि पुन्हा दुपारी 2:10 परिसर. विषय आहे बायोक्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण, भाग पहिला. सहभाग डॉक्टर पल्लवी भोसले, निर्मिती आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची. सकाळी 7 आणि पुन्हा दुपारी 1:55 ऐसी अक्षरे रसिके. साहित्य ते सिनेमा या मालेत देवदास या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा आपण ऐकू शकाल. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. सकाळी 7:40 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था. आणि सकाळी 7:45 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. सकाळी 9 अज्ञात मुंबई या नितीन साळुंखे लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन, भाग 18, वाचक स्वर अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. सकाळी 9:30 एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. श्रोतेव, आज सकाळी 11:05 स्वरसंवाद कार्यक्रमाचा विषय आहे वाक्यप्रचार आणि मणी, संवादिका सविता गुटाळ. दुपारी 12 वनिता मंडळ, निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची. यात हितगुज मालिकेत स्टँड अप कॉमेडियन नेहा ठोंबरे यांची मुलाखत आणि त्यानंतर तिच्या शब्दातून सुरेखा देवघरे यांचे मनोगत. दुपारी 1:40 सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून आपण ऐकू शकाल. संध्याकाळी 5:30 युववाणी, निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची. यात करिअर मंत्रमालेत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात करिअरच्या संधी याविषयी डॉक्टर दिनेश पडोळे यांची मुलाखत. संध्याकाळी 6:30 कामगार सभा, निर्मिती आहे आकाशवाणी नागपूर केंद्राची. यात महिला कामगारांच्या सामाजिक समस्या आणि उपाय या विषयावर प्राध्यापिका डॉक्टर अनुराधा मोरेश्वर खाडे यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. वृत्तविशेषची वेळ आहे संध्याकाळी 7:15. संध्याकाळी 7:30 माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात माती परीक्षणानुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी डॉक्टर सचिन कारले यांची मुलाखत. रात्री 7:15 लोकसंगीत, अंबादास काशीनाथ तेवरे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेला ऊर्जेचा पोवाडा, निर्मिती छत्रपती संभाजीनगर केंद्राची असेल. रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड आणि 9:45 इनसाईट हे तिन्ही कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 10:30 नभोनाट्य, चित्रा, लेखिका मालती जोशी, नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात. सकाळी 10:30 पंडित सुनीलकांत गुप्ता यांचं बासरी वादन, राग रामकली. दुपारी 2:30 ऋतुजा लाड यांचं उपशास्त्रीय गायन, दादरा सावन आणि कचरी. संध्याकाळी 5:02 महेश राव यांचं व्हायोलिन वादन, राग भीमपलास. आणि रात्री

0: 10 वाजता गोविंदराव दंताले यांचं गायन राग जोगिया. ही होती अस्मिताबाईंवरील आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा. आता जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज सकाळी 5:30 वाजता कुलाबा वेधशाळेकडून मिळालेल्या नोंदीनुसार काल मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ होतं. कमाल तापमानाची नोंद कुलाबा आणि सांताक्रूज इथे प्रत्येकी 35 अंश सेल्सिअस इतकी नोंदविण्यात आली. किमान तापमानाची नोंद कुलाबा इथे 28 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज इथे 29 अंश सेल्सिअस अशी करण्यात आली. हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज इथे 74% अशी झाली. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश काहीसं ढगाळ असेल. वातावरण दमट आणि उष्ण राहील. कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 29 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी कोणताही इशारा नाही, परंतु येत्या 5 दिवसासाठी हा इशारा किनारपट्टीपासून 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरासाठी आहे. सोमालियाची किनारपट्टी, नैऋत्य अरेबियन समुद्रालगतचा भाग आणि कोमोरियनचा काही भागात 45 ते 55 किलोमीटर प्रतितास वेगाने वादळी वारे वाहतील. वादळात वाऱ्यांचा हा वेग 65 किलोमीटर प्रतितास वाढण्याची शक्यता आहे. तरी मच्छीमार बांधवांनी या काळात या भागात जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज आणि कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. सकाळचे 6:40 झालेली आहेत. आता ऐकूया कार्यक्रम कृषीवाणी. तत्पूर्वी ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा इशारा. या तीनही जिल्ह्यात पुढील 24 तासात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. मंडळी कृषीवाणी कार्यक्रमात आता ऐकूया फेरोमन सापळे याविषयी माहिती. वाचक स्वर स्वप्निता शिंदे आणि सादरकर्ते रोशन जाधव.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये भौतिक उपाय म्हणून फेरोमोन सापळे उपयुक्त ठरतात. फेरोमोन्स म्हणजे कीटकांचे लैंगिक गंध मिलनासाठी मादी कीटक आपल्या शरीरातून विशिष्ट गंध असलेले रसायन बाहेर सोडतात की जे संवेदनाचे कार्य करतात. कृत्रिमरित्या असे अनेक कामगंध विकसित केले आणि मग कीड नियंत्रण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे फेरोमोन सापळे तयार केले. प्रामुख्याने किडींच्या प्रादुर्भावाची पूर्वकल्पना घेणे, एकत्रितपणे किडी सापळ्यात पकडणे आणि कीटकांच्या मिलनात अडथळा उत्पन्न करणे या 3 कारणांसाठी सापळे तयार करण्यात आले. फेरोमोन सापळ्याचे वॉटर ट्रॅप्स, फनेल ट्रॅप्स, रक्षक ट्रॅप्स असे प्रकार आहेत. सापळ्यात वेगवेगळ्या मादी किडीचे कृत्रिमरित्या तयार केलेले कामगंध बसवावे लागतात. त्यालाच प्रलोभन कुपी असे म्हणतात. या कामगंध कुपीकडे नर पतंग मिलनासाठी आकर्षिले जातात. त्यावेळी ते सापळ्याच्या खाली लावलेल्या प्लॅस्टिक पिशवीत पडतात, अडकतात आणि त्यांचा आपल्याला नाश करता येतो. त्यामुळे मिलनात अडथळा येतो आणि मग पुढची संख्या नियंत्रितच ठेवली जाते. वॉटर ट्रॅप्स या सापळ्याचा वापर प्रामुख्याने वांग्यावरच्या शेंडे आणि फळ पोखरणाऱ्या अळीसाठी ट्युसिन ल्यूर, कोबी फ्लॉवरमधल्या गड्डा पोखरणाऱ्या अळीसाठी DBM ल्यूर, उसावरील खोडकिडीसाठी ESB ल्यूर इत्यादींचा वापर केला जातो. वॉटर ट्रॅप्स छत्रीच्या आकाराचे असतात. या ट्रॅप्समध्ये खालच्या पिवळ्या रंगाच्या पिशवीत पाणी आणि गोडेतेल असते. यात पतंग पडतात आणि मरतात. जमिनीपासून 2 फुटावर काठीच्या आधाराने प्रति एकरी 16 सापळे बसवावेत. वरचेवर ल्यूर बदलावेत. हरभऱ्यावरील घाटे अळी, सोयाबीनवरील लष्करी अळी, टोमॅटोवरील फळ पोखरणारी अळी, तुरीवरील शेंगा पोखरणारी अळी, कपाशीवरील शेंद्री बोंड अळी, ढोबळी मिरचीवरील फळ पोखरणारी अळी, सूर्यफूल भुईमुगावरील पानं कुरतडणारी अळी इत्यादींच्या नियंत्रणासाठी फनेल ट्रॅप्स वापरतात. फनेल ट्रॅप्स पीक फुलावर येण्याच्या वेळी लागवडीनंतर महिन्याभरात एकरात 10 ते 12 फनेल उभे करावेत. रक्षक सापळे हे प्रामुख्याने वेलवर्गीय भाजीपाला, पेरू, आंबा यावर येणाऱ्या फळमाशीच्या नियंत्रणासाठी वापरतात. काकडी, कलिंगड, खरबूज, दुधी भोपळा, दोडका, कारली, गिलकी, पेरू आणि आंबा या पिकांचं फळमाशी नुकसान करते. तिच्या नियंत्रणासाठी रक्षक सापळे उपयोगी पडतात. एकरी 4 ते 6 सापळे विखुरलेल्या स्थितीत बसवावेत.

0: फळमाशीसाठी वापरात असलेले कॅप्सूल 15 दिवसांनी बदलावेत. चिकट सापळे गडद पिवळे आणि गडद निळ्या रंगाचे असतात. पिवळे सापळे पांढरी माशी, तुडतुडे, मावा आणि नागळीसाठी तर निळे सापळे फुलकिडे आणि मावा या किडींना आकर्षित करतात. स्ट्रॅप्सच्या दोन्ही बाजूंना चिकट द्रव लावलेला असतो. कीटक आकर्षिले जातात आणि चिकटले जातात. एका एकरात 20 सापळे लावावेत. वेगवेगळ्या किडींचे वेगवेगळी कामगंध वापरून किडींचे नियंत्रण फेरोमोन सापळ्याने केलं जातं. अशा या फेरोमोन सापळ्याचे अनेक फायदे होतात.
1: फेरोमोन सापळे याविषयी माहिती आपण ऐकलीत आजच्या कृषीवाणी या कार्यक्रमात. वाचक स्वर होता स्वप्निता शिंदे यांचा आणि सादरकर्ते होते रोशन जाधव. श्रोतेव, हाच कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2 वाजता. आकाशवाणी मुंबई केंद्र आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. 6:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. निर्मिती आहे आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: श्रोते हो, नमस्कार. आज आपण एका वेगळ्या विषयाची माहिती घेणार आहोत, ते म्हणजे पोस्टपार्टम डिप्रेशन. सगळ्यात आधी जाणून घेऊया पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजे काय. डिलिव्हरी झाल्यानंतर स्त्रीच्या शरीरामध्ये होणारे काही अनिश्चित आणि चिंताजनक शारीरिक आणि भावनात्मक जे बदल असतात त्याला पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणतात. जनरली डिलिव्हरीनंतरच्या काही आठवड्यात किंवा वर्षभरानंतर हे बदल जाणवावे लागतात. याचा परिणाम इमोशनल, वैचारिक क्षमता, झोप, बाळासोबतचे तिचे बॉन्डिंग व संपूर्ण हेल्थवर होतो. आपल्याला वाटतं की हा आजार किंवा ही कंडिशन भारतामध्ये नाही आहे, कारण आपल्याकडे बाळ बाळंतिणीची काळजी घेणारे कोणी ना कोणी घरी असतेच. डिप्रेशन वगैरे ह्या गोष्टी आपल्याकडे फिरकू शकत नाहीत, कारण बाळ झालं की सोहळे सुरू होतात. पाचवीची पूजा, बारसे, जेवण, अन्नप्राशन संस्कार असे अनेक सोहळे होतात. तरीही आपल्याकडे ह्या केसेस सध्या वाढताना दिसत आहेत. आता हा आजार का होतो याची कारणं आपण पाहूया. यामध्ये काही महत्वाचे घटक आहेत. सगळ्यात पहिला म्हणजे हॉर्मोनल शिफ्ट. डिलिव्हरीच्या दरम्यान होणारे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन यामध्ये मेजर बदल हे एक सर्वात महत्वाचं कारण आहे. स्ट्रेस हॉर्मोनचा स्पाइक, डिलिव्हरीनंतर होणारा थायरॉइडचा इम्बॅलन्स, तसंच न्यूट्रिशनल डिफिशियन्सी, मेजरली आयर्न डिफिशियन्सी, B12 किंवा D3ची डिफिशियन्सी ही महत्वाची कारणं यामध्ये येतात. दुसरं महत्वाचं कारण आहे फिजिकल एक्झॉशन. रात्री बाळाला दूध पाजण्यासाठी किंवा बाळाचं रडणं वगैरे ह्यामुळे होणारी अपुरी झोप, तसंच ॲनिमियामुळे आलेला थकवा, सिझेरियनमध्ये होणाऱ्या वेदना असतील किंवा ब्रेस्ट फिडिंगमध्ये येणाऱ्या समस्या ही याची कारणं आहेत. तिसरा घटक म्हणजे भारतीय संस्कृती किंवा रूढीशी निगडीत कारण. स्त्रियांमध्ये सतत एक आदर्श सून किंवा आदर्श माता होण्याचं प्रेशर असतं, हेही याचं एक प्रमुख कारण आहे. काही कुटुंबामध्ये मुलगा होण्यासाठी दबाव असतो, हेही याचं एक कारण आहे. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये वडीलधाऱ्या व्यक्ती सतत काही ना काही सूचना देत असतात. या दबावामुळे मोकळेपणाने वावरता न येणं हे सुद्धा याचं एक कारण आहे. बाळाला सांभाळतानाही सततच्या सूचनांचा भडीमार करत राहणं हेही यामध्ये एक येतं. मानसिक आरोग्यासाठी तज्ज्ञांची मदत घेताना संकोच वाटणं हेही याचं एक कारण आहे. यानंतर चौथं महत्वाचं कारण सामाजिक व भावनिक गोंधळ. यामध्ये नवऱ्याचा सपोर्ट किंवा संवाद याची कमतरता भासणं, डिलिव्हरीच्या दरम्यान आर्थिक ताण किंवा नोकरीची अनिश्चितता हेही एक कारण आहे. घर व मित्रांपासून लांब राहणं, म्हणजे काही लोक नोकरीनिमित्त अदर स्टेटमध्ये राहतात किंवा देशाबाहेर राहतात, त्यांना मनमोकळेपणाने संवाद साधता येत नाही किंवा मदतीची कमतरता भासते. यासोबतच अँझायटी व डिप्रेशनची हिस्ट्री असणं हाही यामध्ये एक महत्वाचा घटक असू शकतो. श्रोते हो, आज आपण इथेच थांबूया. पुढील भागात आपण याची लक्षणं व चिकित्सा जाणून घेऊया. नमस्कार.
0: डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2:05. सकाळचे 6:50 होत आहेत. आता ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: परिसर

श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण या विषयीची माहिती. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले. बायो क्लिन्झरच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये तयार होणारे एन्झाईम्स हे त्याचे मुख्य कार्यकारी घटक असतात. हे एन्झाईम्स घाण, तेल, चरबी आणि सेंद्रिय पदार्थांचं विघटन करतात. उदाहरणार्थ लिपेस हे एन्झाईम चरबीचं विघटन करतं, प्रोटीयस प्रथिनांचं विघटन करतं आणि अमायलेज स्टार्चचं विघटन करतं. त्यामुळे बायो क्लिन्झर अत्यंत प्रभावीपणे स्वच्छता करू शकतो. या प्रक्रियेमध्ये तयार होणारं ऍसिटिक ऍसिड हा एक महत्वाचा घटक आहे. हे ऍसिड जंतुनाशक म्हणून कार्य करतं आणि दुर्गंधी कमी करण्यास मदत करतं. याशिवाय फ्लॅवोनॉइड्स, टॅनिन्स आणि सॅपोनिन्स यासारखे घटक सुद्धा तयार होतात. ते स्वच्छतेमध्ये आणि जंतुनाशकात महत्वाची भूमिका बजावतात. बायो क्लिन्झर तयार करताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. सर्वप्रथम वापरलेलं भांडं स्वच्छ आणि कोरडं असावं. मिश्रणामध्ये प्लॅस्टिक, काच किंवा धातूचे हानिकारक पदार्थ नसावेत. तसंच फर्मेंटेशन दरम्यान भांडं पूर्णपणे हवाबंद ठेवू नये, कारण गॅस तयार होतो. वेळोवेळी गॅस बाहेर सोडणं आवश्यक आहे. या प्रक्रियेचा एक महत्वाचा फायदा म्हणजे ती पूर्णपणे नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचं कृत्रिम रसायन वापरलं जात नाही, त्यामुळे तयार होणारा बायो क्लिन्झर सुरक्षित असतो आणि पर्यावरणाला कोणतीही हानी पोचवत नाही. बायो क्लिन्झर तयार करण्याची ही प्रक्रिया केवळ घरगुती वापरापुरती मर्यादित नाही, तर मोठ्या प्रमाणावर देखील वापरता येते. शाळा, महाविद्यालय, उद्योग आणि सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर बायो क्लिन्झर तयार करून त्याचा उपयोग करता येतो. त्यामुळे कचरा व्यवस्थापन सुधारतं आणि पर्यावरण संरक्षणाला हातभार लागतो. याशिवाय या प्रक्रियेमुळे लोकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढते. लोक स्वतः सेंद्रिय कचऱ्याचा उपयोग करून उपयुक्त उत्पादन तयार करू लागतात. त्यामुळे वेस्ट टू वेल्थ ही संकल्पना प्रत्यक्षात येते. शेवटी बायो क्लिन्झरची निर्मिती प्रक्रिया ही एक साधी, स्वस्त आणि प्रभावी पद्धत आहे. या प्रक्रियेच्या माध्यमातून आपण सेंद्रिय कचऱ्याचं व्यवस्थापन करू शकतो, पर्यावरणाचं संरक्षण करू शकतो आणि सुरक्षित स्वच्छता साधन तयार करू शकतो. बायो क्लिन्झरची कार्यपद्धती मुख्यतः फर्मेंटेशन प्रक्रियेवर आधारित आहे. या प्रक्रियेमध्ये सूक्ष्मजीवांची महत्वाची भूमिका असते. फळांच्या साली, भाजीपाल्याचा कचरा, गूळ यामध्ये नैसर्गिकरित्या उपस्थित असलेले बॅक्टेरिया आणि यीस्ट हे सूक्ष्मजीव गुळामधील साखरेचं विघटन करतात. या विघटन प्रक्रियेमुळे विविध प्रकारचे एन्झाईम्स आणि सेंद्रिय आम्ल तयार होतात. ही प्रक्रिया अंशतः एनारोबिक वातावरणात घडते, ज्यामुळे विशिष्ट प्रकारचे सूक्ष्मजीव सक्रिय होतात. या प्रक्रियेमध्ये सर्वप्रथम गुळामधील सुक्रोज या साखरेचं ग्लुकोज आणि फ्रुक्टोजमध्ये रुपांतर होतं. त्यानंतर सूक्ष्मजीव या साध्या साखरेचं विघटन करून ऊर्जा निर्माण करतात. या प्रक्रियेदरम्यान कार्बन डायऑक्साईड, अल्कोहोल आणि विविध सेंद्रिय आम्ल तयार होतात. ही जैवरासायनिक प्रक्रिया बायो क्लिन्झर तयार होण्याचा मुख्य आधार आहे. परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण या विषयीची माहिती ऐकली. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले, वाचन ऐश्वर्या बेहरे, सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य ते सिनेमा या मालेत साहित्यावर आधारित चित्रपटांबाबत आपण जाणून घेणार आहोत. आजच्या भागात ऐकूया देवदास या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा.
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण एका अशा कला प्रकाराबद्दल बोलणार आहोत जो तुमच्या आमच्या जीवाभावाचा विषय आहे. दोन्हीत आपल्याला आनंद, जीवनदर्शन आणि दृष्टी मिळू शकते. रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपली स्वप्न चिरडली जाऊ शकतात, आपले प्रयत्न विफल होतात, निराशा येते. अशा वेळी आपल्या मनाला आसरा असतो तो साहित्यातील शब्दांचा, चित्रपटातील एखाद्या दृश्याचा, कधी वाचलेलं पुस्तक, त्यातील शब्द आणि भाव अचानक जागे होऊन आपल्याला आधार देतात, उमेद जागवतात. आलाय ना हा अनुभव तुम्हालाही? साहित्यात शब्दातून जग निर्माण होतं तर चित्रपटाची भाषा दृश्यातून उमटते. साहित्यिक 100 शब्दाचं वर्णन परिसर वाचकांच्या मनात उभा करतो, तोच परिसर क्षणार्धात दृश्यातून प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर उभा राहतो. माध्यमांतर असं केलं की या बाबी होणं साहजिकच आहे. प्रत्येक माध्यमाची खासियत आणि कमतरता भिन्न असल्याने हे बदल स्वाभाविक आहेत. त्यामुळे साहित्यच श्रेष्ठ असं समजायचं काही कारण नाही. खरं तर तसा भेद करूही नये, त्यात रस घेऊन माध्यमाचं महत्व ठरवावं. काही बाबतीत साहित्यातील शब्द महत्वाचा ठरेल, पण त्याचा चित्रपटीय आविष्कार, संगीत, चित्रीकरण, अभिनय ह्या त्या माध्यमाच्या महत्वाच्या अंगांमुळे अधिक परिणामकारक ठरेल. इथं कोणतं माध्यम श्रेष्ठ, कोणतं कनिष्ठ हे ठरवायची स्पर्धाच नाही आहे. मनावर होणाऱ्या परिणामांचे पडसाद टिपणं, दोन्हीचे सामर्थ्य समजून घेणं, घाईने शेरेबाजी न करता रसिकता जाणवणं हे आहे. हिंदी मराठी चित्रपटांना आरंभीच्या काळात साहित्याने चांगलाच उठाव दिला. हिंदीत बंगालच्या साहित्याने आघाडी घेतलेली दिसते. विभूतीभूषण बंदोपाध्याय, शरदचंद्र चटर्जी ही नावं सहज आठवली. त्यांच्या कादंबऱ्यावरती वेगवेगळ्या काळातील दिग्दर्शकांनी चित्रपट केले. उदाहरणार्थ देवदास कादंबरी होती तर 3 चित्रपट बनले. कथा तर सांगत बसत नाही, पण त्यातील कथानकाने वाचक आणि प्रेक्षकांच्या मनावर गारूड केलं हे निश्चित. वास्तविक यातील नायक देवदास हा काही नेहमीच्या चित्रपटात असतो तसा ही मॅन नाही आहे. बहुतेक बंगाली साहित्यात नायिका ह्या अधिक कडखर आणि प्रेमासाठी रूढीच्या विरोधात जायला डगमगत नाहीत. देवदासमध्ये ती हिंमत नसते, पण देवदासच्या बरोबर राहायला मिळावं म्हणजे अर्थात विवाह व्हावा म्हणून एकदा पारो सगळं सोडून रात्री त्याच्याकडे येते. पण त्याची हिंमत नसते. तो म्हणतो, हे धाडस तू का केलंस? मी तुला बदनाम केलं तर? इतका तो दुबळा. तीच गोष्ट त्याच्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या आणि आपला व्यवसाय सोडून जोगीण बदलेल्या चंद्रमुखीला आपलं करायचं धैर्य देखील त्याच्यात नव्हतं. तरीही तो हिरो होता आणि आहे. याचं रहस्य कथेत आणि चित्रकरणात आहे. हिरो नेहमीच उदात्त वागणार, सारी बंधनं तोडणारा असाच हवा असं काही नाही आहे. देवदास हा सामान्यातील एक असू शकतो. एकेकाळी तरुणा देवदास सिंड्रोम झाला होता. जिसे तू कबूल करले वो अदा कहा से लाओ, तेरे दिल को जो लुभाये वो गीत कहा से लाओ. नायिकेने सर्वस्व द्यावे आणि नायक दुबळेपणाने ते घेऊ नये

0: सुशिक्षित सुस्वभावी असू नये तो पारोला कधीच विसरू शकला नाही.
1: साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकला देवदास या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

आकाशवाणी पुणे, मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक वितरण व्यवस्था आधुनिक करण्यासाठी 25,500 कोटी रुपयांहून अधिक खर्चासह सार्थक पीडीएस योजनेच्या मुदतवाढीला केंद्राची मंजुरी. राज्यातील ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची केंद्र सरकारकडून दखल. नेमबाज ईशा सिंगचा 25 मीटर पिस्तूल प्रकारात नवा जागतिक विक्रम. आणि उष्णतेच्या लाटेबाबत पंतप्रधानांकडून खबरदारीचा इशारा. आता सविस्तर बातम्या. सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक पीडीएस योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवण्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्तावही या बैठकीत मंजूर झाला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं सार्थक पीडीएसमध्ये 3 प्रणाली विकसित केल्या आहेत. लाभार्थ्यांची नोंदणी सांभाळण्यासाठी निर्मल, तर तक्रारीवर दाद मागण्यासाठी आशा ही बहुभाषक प्रणाली तयार केली आहे. वितरण व्यवस्थेतल्या मालाची वाहतूक करणारे ट्रक किंवा इतर वाहनांची हालचाल सक्षम या प्रणाली टिपली जाते. या योजनेअंतर्गत राज्य सरकारांना निधी देताना लागू होणाऱ्या नियमातही सुधारणा केली आहे, असं वैष्णव म्हणाले. साखरेच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करणं, इथेनॉल कोटा वाढवणं, कर्ज पुनर्गठन, व्याजसवलत, शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी, शेतीमालाचं ग्रेडिंग, कांदा बियाणांवर अधिभार आदी प्रश्नांबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे याबाबत लवकरच केंद्र सरकार अनुकूल निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. नवी दिल्लीत महाराष्ट्रातील साखर कारखानदारी, ऊस आणि कांदा उत्पादक शेतकरी यांच्या विविध अडचणीसंदर्भात केंद्रीय सहकार मंत्री शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह संबंधित मंत्री आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींची चर्चा झाली. साखरेची किमान आधारभूत किंमत वाढवणं गरजेचं असल्याचं शहा यांनी मान्य केलं आहे. इथेनॉलचा कोटा मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी येत्या 2 महिन्यात निर्णय घेण्याबाबत त्यांनी सहमती दर्शवली असून कर्ज पुनर्गठनासंदर्भात राज्य शासनासोबत एकत्रितपणे काम करून मार्ग काढण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. व्याज सवलतीचे पैसे तत्काळ देण्याचं मान्य करण्यात आलं. नाफेड आणि एनसीसीएफनं सुरू केलेली कांदा खरेदी बाजारात थेट व्यापाऱ्यांकडून न होता थेट शेतकऱ्यांकडून केली पाहिजे ही मागणी मान्य करण्यात आली आहे. सध्या कांद्याचं बियाणं मोठ्या प्रमाणात निर्यात होत असल्यानं देशांतर्गत कांद्याला निर्यात बाजारपेठ उरत नाही, म्हणून कांदा बियाणावर मोठ्या प्रमाणात निर्यात अधिभार लावला पाहिजे ही मागणी देखील मान्य करण्यात आली. कांद्याच्या बियाणावर निर्बंध असले तरी कांद्याच्या निर्यातीवर कोणतीही बंदी नाही, असं या चर्चेत स्पष्ट करण्यात आलं. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं काल शिक्कामोर्तब केलं. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे, असं न्यायालयानं सांगितलं. इतर पुनरीक्षणापेक्षा एसआयआरची प्रक्रिया वेगळी आहे, एवढ्याच कारणामुळे ती अवैध ठरत नाही, असं सांगून एसआयआरमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावला. आसाम विधानसभेनं समान नागरी संहिता विधेयक काल मंजूर केल्यामुळे अशा प्रकारचा कायदा स्वीकारणारं आसाम हे ईशान्य भारतातलं पहिलं आणि देशातलं 3रं राज्य ठरलं आहे. विवाह, घटस्फोट, वारसाहक्क आणि लिव्ह इन संबंधांशी निगडीत बाबींमध्ये राज्यातील सर्व रहिवाशांसाठी एकच नागरी कायदेशीर चौकट प्रस्थापित करणं हा या कायद्याचा उद्देश आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी ईद अल अधा म्हणजे बकरी ईदनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद अल अधा हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो. हा पवित्र सण सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो या शुभकामना

सह सर्वांना विशेषतः मुस्लिम बंधू भगिनींना ईद मुबारकच्या शुभेच्छा राज्यपालांनी आपल्या संदेशात दिल्या आहेत. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम 21 जूनला यंदा कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी काल खजुराहो इथं या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ही माहिती देताना निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं सांगितलं. निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योगाभ्यासाला दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं. यावेळी योग पार्क कार्यक्रम, योग संगम पोर्टल आणि योग दिवसानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 150व्या अभ्यासक्रमाच्या दीक्षांत संचलन सोहळ्यानिमित्त उद्या 29 तारखेला सारंग हेलिकॉप्टर पथकाकडून भव्य हवाई कसरती सादर करण्यात येणार आहेत. महिला कॅडेट्सच्या 3र्या तुकडीच्या सहभागामुळे सोहळ्याला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. स्वदेशी ध्रुव हेलिकॉप्टरद्वारे आकर्षक समूह उड्डाण आणि कौशल्यपूर्ण हवाई प्रात्यक्षिकं सादर केली जाणार आहेत. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्ली इथं दिली. केंद्रीय जलसिंचन मंत्री सी आर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत महाराष्ट्राकडून व्यक्त केलेल्या अपेक्षांना केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. राज्यातील 75%पेक्षा जास्त पूर्ण झालेल्या योजना तसंच 50 ते 75% दरम्यान पूर्ण झालेल्या योजनांना प्राधान्यानं निधी दिला जाणार आहे. वेगानं बदलणाऱ्या सामाजिक परिस्थितीत बालकांसमोरची आव्हानं अधिक गंभीर स्वरूपाची होत आहेत. म्हणूनच संवेदनशील, जबाबदार आणि सकारात्मक वातावरण समाजात निर्माण करण्याची गरज आहे असं आवाहन महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष अॅडव्होकेट संजय पुराणिक यांनी काल रत्नागिरी इथं केलं. आयोगाच्या अर्धन्यायिक सुनावणी आणि आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रत्येक नागरिकाची सामाजिक बांधिलकी अधिक सक्षम होऊन बालस्नेही समाज निर्माण करण्यासाठी माध्यमं, समाजसेवी संस्था आणि प्रशासनानं पुढाकार घ्यावा असंही बैठकीत सांगण्यात आलं. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय खत विक्री आराखड्याअंतर्गत आयएफएमएस आणि अॅग्रीस्टॅक प्रणाली एकत्र करण्यात आल्या आहेत. यासाठी एफएसएएस हे मोबाईल ऍप विकसित करण्यात आलं असून क्यूआर कोडद्वारे शेतकऱ्यांना खतांची ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. नोंदणीनंतर 3 दिवसात निवडलेल्या विक्रेत्याकडून खत खरेदी करता येईल. त्यामुळे रांगा, अनावश्यक खतांची सक्ती आणि उपलब्धतेबाबतचा गोंधळ टळणार आहे. या पथदर्शी प्रकल्पाची सुरुवात खरीप हंगामात कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होणार आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल देशभरात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मान्यवर नेत्यांनी पंडित नेहरू यांच्या आठवणींना उजाळा दिला. नवी दिल्लीत शांतीवन इथं पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. भारतीय नेमबाज ईशा सिंगनं म्युनिक इथं सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेतील महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात जागतिक विक्रम मोडला. 21 वर्षीय ईशानं अंतिम फेरीत 50 पैकी 43 गुण मिळवत दक्षिण कोरियाच्या किम येजीच्या नावावर असलेला 42 गुणांचा मागील विक्रम मोडीत काढला आणि सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. हवामान. देशाच्या अनेक भागात पसरलेल्या तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. दिवस आणि रात्र या दोन्ही वेळी तापमान असामान्यरित्या उच्च पातळीवर कायम आहे. पुढील 2 ते 3 दिवस तीव्र उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सर्वतोपरी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. शरीरातील पाण्याचं प्रमाण कायम राखण्याचा आणि घराबाहेर पडताना सोबत पाणी बाळगण्याचा सल्ला त्यांनी काल दिला. वृद्ध आई वडील, आजी आजोबा आणि प्रियजनांची नियमितपणे विचारपूस करा. त्यांना पुरेसं पाणी पिण्याची, दुपारच्या कडकउन्हात घराबाहेर पडणं टाळण्याची आणि पुरेशी विश्रांती घेण्याची आठवण करून द्यावी असं आवाहन त्यांनी लोकांना केलं. हिंगोली जिल्ह्यात काल संध्याकाळी गारपिटीसह पाऊस झाला, त्यामुळे आंब्यासह फळबागांचं नुकसान झालं. विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. उत्तर कोकणातील तुरळक भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये
तुरळक ठिकाणी विजांसह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40 ते

50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची दाट शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सार्वजनिक वितरण व्यवस्था आधुनिक करण्यासाठी 25,500 कोटी रुपयांहून अधिक खर्चासह सार्थक पीडीएस योजनेच्या मुदतवाढीला केंद्राची मंजुरी. राज्यातील ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची केंद्राकडून दखल. नेमबाज ईशा सिंगचा 25 मीटर पिस्तूल प्रकारात नवा जागतिक विक्रम. आणि उष्णतेच्या लाटेबाबत पंतप्रधानांकडून खबरदारीचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिले. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देत,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवत,
0: वाचन माणूस बनवत,
1: वाचन मनांना घडवत,
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली
3: आमचे यानंतरचे उद्घोषणा लगेचच।
4: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात। सकाळचे 7:22 झाली आहेत। जाणून घेऊया आजचे काही ठळक दिनविशेष। श्रोतेहो, आज आहे 28 मे। जागतिक स्तरावर 28 मे हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक भूक दिन म्हणून पाळला जातो। द हंगर प्रोजेक्ट नावाच्या ना नफा संस्थेनं तयार केलेला हा उपक्रम जगातील भूक संपवतो। 28 मे हा दिवस महिलांच्या आरोग्यासाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन म्हणून पाळला जातो। मराठी उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर यांचा जन्म 28 मे 1903 या दिवशी। 28 मे 1921 शास्त्रीय गायक पंडित दत्तात्रय विष्णू उर्फ बापूराव पलुस्कर यांचा जन्मदिवस। महान क्रांतिकारक, वक्ते, कवी, नाटककार आणि लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती। त्यांचा जन्म 28 मे 1883 रोजी झाला। त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन।

ठळक दिनविशेष आपण ऐकलेत. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र सकाळचे 7:25 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, बदलत्या हवामानामुळे आपल्याला वारंवार पूर, चक्रीवादळ, उष्णतेच्या लाटा यासारख्या संकटांना सामोरं जावं लागतं. या बदलत्या परिस्थितीत राज्याची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा खूप प्रभावी होत आहे आणि प्रभावीपणे कार्य करत आहे. मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातनं आपत्ती व्यवस्थापन या महत्वपूर्ण विषयावर डॉक्टर भालचंद्र चव्हाण यांच्याशी संवाद साधला. आजच्या कार्यक्रमातनंही याविषयी सविस्तर जाणून घेऊया. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: आजच्या दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपत्ती व्यवस्थापन करत असताना राज्य शासन तर कार्य करतच आहे, पण राज्य शासन कार्य करत असताना त्यामध्ये नागरिकांचा सहभाग असणं, सामाजिक संस्थांचा सहभाग असणं, तसंच सामाजिक संघटनांचा सहभाग असणं महत्वाचं आहे, तर तो वाढवण्यासाठी आपण काय करत आहात?
1: नक्कीच, कुठल्याही शासनाच्या कार्यक्रमात जर जनतेचा सहभाग नसला तर तो यशस्वी होत नाही. आणि विशेषतः आपत्तीमध्ये जे प्रथमता प्रभावित ही जनता असते आणि प्रथमता रिस्पॉन्डर्स ही जनता असते, त्यामुळे जनतेचा सहभाग असणं यात अत्यंत महत्वाचं आहे. त्याशिवाय ही शासनाचे कुठलेही प्रयत्न फलदायी ठरणार नाहीत. या अनुषंगाने मला सांगायला आवडेल की आपण शासन म्हणून जनतेला वेळोवेळी प्रबोधन करत आहोत, जनजागृती करत आहोत. या अनुषंगाने ज्या ज्या जनजागृतीच्या वेगळ्या स्कीम्स आहेत त्या आपण राबवतोय. याशिवाय वेळोवेळी आपण मॉक ड्रिल्स घेतोय, म्हणजे फक्त जनजागृती करून होणार नाही, पण एखादी आपत्ती आली तर त्यामध्ये कसा प्रतिसाद द्यावा याचा सराव पण आपण वेळोवेळी करून घेतोय. तर या प्रकारे आपण मीडिया प्लॅनद्वारे काम करतोय, मॉकडिस्क प्रमाणे काम करतोय. याशिवाय आपण मोठ्या प्रमाणात एक स्वयंसेवकांचं जाळ निर्माण करतोय, विशेषतः पदामित्र कार्यक्रम, पदामित्र व पदसखी यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण तरुणांना प्रशिक्षित करतोय आणि त्यांना आपदासखी, आपदामित्र म्हणून प्रमाणित करतोय. याशिवाय त्यांना नुसतं प्रशिक्षित करत नाहीत, तर आपण त्यांना एखादी आपत्ती आली तर त्या अनुषंगाने एक मिनिमम किट असते, छोटी किट, ती किट पण देतोय. याशिवाय आपण त्यांचा विमा पण उतरवतोय, त्यामुळे त्यांना या शासन प्रक्रियेत आपत्तीवर सहभागी करून घेतोय. याशिवाय आपण 18 ते 23 या वयोगटातील विशेषतः LCC, NSS, याशिवाय भारत स्काउट अँड गाईड व नेहरू युवा केंद्र या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून आपण त्यांना प्रशिक्षित करतो, तर यांनाही किट देतोय आपण. याशिवाय मला सांगणार होतं की मागे जे लँडस्लाईडची घटना झाली त्यावेळेस पण आपण वेगळ्या स्वयंसेवी संस्थांना अंतर्भूत करून घेतले, विशेषतः सह्याद्री ट्रेकर्स वगैरे यासारख्या संस्थांनी खूप चांगलं काम केलं. त्यामुळे जनता, स्वयंसेवी संस्था आणि NGOs यांचं आपण आपत्ती व्यवस्थापन सहभाग मोठ्या प्रमाणात करून घेतोय, जेणेकरून आपलं आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे काम करते.
0: नक्कीच, समुदायांची, विविध यंत्रणांची क्षमता बांधणी करणं या आपत्ती व्यवस्थापनासाठी फार फार गरजेचं आहे. तर ती नेमकी

0: कशी करता आहात?
1: कुठल्याही आपत्ती येण्यापूर्वीचे आपत्तीपूर्व ज्या उपाययोजनामध्ये त्यामध्ये पूर्वतयारी क्षमता बांधणी हे दोन महत्वाचे उपक्रम असतात. क्षमता बांधणीमध्ये जी व्यवस्थित आपली सद्यस्थिती जी यंत्रणा आहे त्यांना सक्षम करणं, ती सक्षम करण्यासाठी जी आपली वेगवेगळी यंत्रणा आहे शासनाची, मूलतः शासनाचे वेगवेगळे विभाग आहेत त्यांना प्रशिक्षित करणं. आपल्याकडे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट आहे, त्यांना आपण वेगवेगळे शासनातील जे विभाग आहेत, जे रिस्पॉन्डर्स विभाग आहेत, त्यांना आपण प्रशिक्षण देण्यासाठी आपण वेळोवेळी पाठवतो. याशिवाय जी जनता आहे, जनतेच्या प्रशिक्षणासाठी आपण वेगवेगळ्या प्रशिक्षण योजना राबवतो. विशेषतः खेडेगावातील प्रत्येक नागरिकासाठी प्रशिक्षण संस्था आपण घेतो. याशिवाय शाळेतील विद्यार्थी आहेत त्यांचंही प्रशिक्षण घेतो, जेणेकरून त्या प्रशिक्षणामार्फत एक आपत्तीला प्रतिसाद देणारे सक्षम योग घडावेत या अनुषंगाने आपण त्यांनाही ट्रेन करतोय. अशा वेगवेगळ्या विभागांना ट्रेनिंग देऊन क्षमता बांधणी करून, याशिवाय फक्त ट्रेनिंग देऊन थांबत नाही तर आपण आपत्ती व्यवस्थापन संरचना निर्माण करतोय, त्यांना वेगवेगळे साधन निर्माण करू. उदाहरणार्थ आपत्ती व्यवस्थापनासाठी वेगवेगळे रिस्पॉन्डर्स असतात, त्यांची साधनं जी साधनं लागतात आपत्ती व्यवस्थापनासाठी ती उदाहरणार्थ फायर बाईक्स असतील, वेगवेगळे इन्फ्लेटेबल रबर बोट्स, मुळात इन्फ्लेटेबल रबर बोट असतात, एनडीआरएफ एसडीआरएफ मोठ्या प्रमाणात ते ड्रोनचा वापर करतात, उपग्रह छायाचित्राचा वापर करतात. या वेगवेगळ्या शासनाचे जे महत्वाचे उपक्रम आहेत त्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान कसं उपलब्ध होईल आणि त्यांच्या साधनांचा कसं आपत्ती व्यवस्थापनाची तीव्रता कमी करण्यासाठी उपयोग होईल या अनुषंगाने आपण शासन काम करते.
0: आपत्ती प्रतिरोधक असा आपला महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी आपण नक्कीच काहीतरी दीर्घकालीन असा रोडमॅप ठरवला असेल, तर तो नेमका काय आहे, दृष्टिकोन काय आहे?
1: भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत 2047 या संकल्पनेच्या अनुषंगानेच महाराष्ट्राने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित महाराष्ट्र 2047 यासाठीचा रोडमॅप तयार केला आहे. या रोडमॅपमध्ये शासनाच्या वेगवेगळ्या विभागांनी काय काम करावं यात स्पष्ट सूचना केल्या आहेत. या वेगवेगळ्या विभागांमध्येच आपत्ती व्यवस्थापन हा विभाग आहे आणि त्या विकसित महाराष्ट्र संकल्पनेतच आपत्ती व्यवस्थापनाने भविष्यात कसं काम करावं 2047 पर्यंत, जेणेकरून महाराष्ट्राची आपत्ती व्यवस्थापन कधी अधिक सजग कसं होईल, सक्षम कसं होईल या अनुषंगाने उपाययोजना आहेत. यात मुख्यतः वेगळ्या स्तरावरच्या उपाययोजना आहेत. एक प्रथमतः 2029 पर्यंतच्या उपाययोजना, नंतर 2035 पर्यंतच्या उपाययोजना आणि 2047 मध्ये. यात मुख्यतः महाराष्ट्राची सध्याची जी आपत्ती व्यवस्थापन संरचना आहे, संस्था आहे, ती अधिक बळकट करण्यावर भर दिला आहे. याशिवाय आपली आस्थापना आहेत यांना संरक्षण करण्यासाठीची यंत्रणा निर्माण करणं, याशिवाय आपत्ती प्रतिरोधक क्षमता ही अधिक सक्षम करण्यावर या विकसित महाराष्ट्रामध्ये धोरणात समाविष्ट केला आहे. यासाठी 2029 पर्यंत आपण जे टप्पे केले 2029, 2035 आणि 2047, तर सुरुवातीला आपली जी एनडीआरएफ मी आपल्याला म्हटलं त्यासोबतच राज्य प्रतिसाद दले याच्या तुकड्या वाढवणं 2 पासून 7 पर्यंत नेणं, याशिवाय त्यासोबतच प्रत्येक जिल्हा स्तरावर स्वतःचं एक स्वतंत्र आपत्ती प्रतिसाद दल असावं आणि टप्प्याटप्प्याने त्यांची संख्या वाढवत जाणं हे काम करण्यावर भर देते. याशिवाय राज्याची जी आपत्ती व्यवस्थापन संस्था आहे त्यांचं बळकटीकरण करून अधिक सक्षम प्रतिरोधक्षम आणि जेणेकरून झिरो रिस्क झिरो टॉलरन्स ही जी शासनाची संकल्पना आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठीच्या सर्व उपाययोजना या विकसित महाराष्ट्र धोरणात अंतर्भूत आहेत आणि त्या दृष्टीने शासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागही प्रयत्नशील आहे.
0: फार सुंदर आपला हा रोडमॅप आणि एकूणच दृष्टिकोन आहे झिरो टॉलरन्स, अगदी म्हणजे ते अगदी सुसह्य होईल प्रत्येक नागरिकासाठी. बरं, हा रोडमॅप सांगितल्यानंतर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपल्या समस्त प्रेक्षकांना आपण या निमित्तानं काय संदेश देणार आहात?
1: कुठल्याही आपत्तीच्या प्रसंगी हा फर्स्ट अफेक्टेड पर्सन आणि फर्स्ट रिस्पॉन्डर ही जनता असते, सर्वसाधारण लोक असतात, त्यामुळे त्या जनतेने अधिक सजग राहणं गरजेचं आहे. कारण कुठलीही योजना असेल शासनाची, कुठलीही कार्यक्रम असेल, जर जनता प्रभावीपणे प्रतिसाद दिली नाही तर तो यशस्वी होत नाही. त्यामुळे या प्रसंगी जनतेने पण सजग राहणं आणि शासनाद्वारे SEOC मार्फत वेगवेगळे जे अलर्ट्स वेगवेगळे इश्यू होतात त्याला प्रतिसाद देणं आणि त्याच्याकडे पॉझिटिव्हली पाहणं आवश्यक असतं, त्यावर कार्य करणं आवश्यक असतं. या अनुषंगाने आपण बघाल तर अलीकडे आता हा जो सीझन आहे उष्माघाताच्या घटना वाढल्या आहेत, उष्माघाताच्या घटना वाढतात, यावेळेस नागरिकांनी उष्माघाताचे परिणाम टाळण्यासाठी शासनाने जी ॲडवायझरी केली त्याचं पालन करणं आवश्यक आहे आणि त्या सूचनांचं जनतेने पालन करावं. याशिवाय पावसाळ्याच्या काळातही वेगवेगळ्या आपत्ती होतात, वेगळ्या दुर्घटना होतात, त्या दुर्घटना टाळण्यासाठी जनतेने थोडं सजग होणं गरजेचं असतं. अति उत्साह काय बऱ्याच वेळेस होतो, उत्साह टाळणं, जेणेकरून बऱ्याच वेळेस प्रेक्षणीय स्थळ धबधबे इथे नागरिक पाहायला जातात पावसाळ्यात, तर त्या प्रसंगी जर

0: काम करून आपत्तीमुळे होणारे नुकसान जनतेचं होणारं नुकसान टाळण्यासाठी अधिकाधिक प्रयत्नशील आहे. या अनुषंगाने मी जनतेला आवाहन करू इच्छितो की या प्रसंगी जे प्रसारण चॅनल आहेत जे नंबर्स 1077A 112A यावर जर काही आपत्ती आली तर जनतेने संपर्क करावा, त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न शासन निश्चित करेल.
1: मंडळी, आपत्ती कोणतीही असो, वेळेवर केलेली अंमलबजावणी हीच हानी कमी करण्यास मदत करते. शासनाचे प्रयत्न आणि लोकांचा प्रतिसाद यावर फार सुंदर पद्धतीने आज डॉक्टर भालचंद्र चव्हाण सरांनी प्रकाश टाकला. सर, आज आपण इथे आलात आणि संवाद साधलात आणि अतिशय उपयुक्त माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7:25 एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह. तोपर्यंत मी उन्नती जगदाळे आपला निरोप घेते आहे. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहे. रसिकहो, चांदण्या रात्री अंगणात स्वरांची पावलं उमटतात आणि त्यांच्या स्वागताला शब्द प्रगटतात. कल्पनाच किती रम्य आहे नाही? आणि हीच कल्पना रंगवली आहे कवी सदानंद डबीर यांनी स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात या महिन्याच्या गीतात. संगीतकार आरोही आगरकर यांचं संगीत सुरेलपणे साकारलंय गायक कलाकार श्रीरंग भावे आणि भाग्यश्री पांचाळे यांनी. अवश्य ऐका मे महिन्यात दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वरांजली.
0: श्रोतेहो, आज सकाळी 11:05 वाजून प्रसारित होणाऱ्या स्वरसंवाद कार्यक्रमाविषयी निवेदन आहे का? आपल्या रोजच्या बोलण्यात आपण वाक्यप्रचार आणि म्हणीचा सर्रास वापर करतो. आनंद झाला तर दुधात साखर पडणे आणि एखादी वस्तू नाही सापडली तर काखेत कळसा गावाला वळसा, या आणि अशा अनेक म्हणी वाक्यप्रचार आपण नित्यनेमाने वापरत असतो आणि याचा आपण कधी कधी रागात, कधी प्रेमात, कधी आनंदाने, कधी कौतुकाने देखील वापर करतो. तुम्हालाही अशा काही गमतीदार म्हणी माहीत असतील तर अवश्य सांगा स्वरसंवाद या कार्यक्रमात. विषय आहे वाक्यप्रचार आणि म्हणी. वेळ सकाळी आज 11:05 वाजून ते 11:40 वाजून आणि संवादिका आहेत सविता गुटाळ. तेव्हा अवश्य फोन करा स्वरसंवाद या कार्यक्रमात.
2: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी, दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन से संबद्ध प्रादेशिक चैनलों पर. मन की बात के प्रादेशिक भाषाओं में

0: बाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर।
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था।
2: सूचना, ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
3: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। श्रोते हो, अनुरूपच्या मॅनेजिंग डिरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर आज आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी गप्पा मारूयात। नमस्कार गौरीताई।
4: नमस्कार
3: गौरीताई। अनुरूपचे थेट भेट कार्यक्रम हे दरवर्षी होत असतात आणि यावर्षी सुद्धा युएस मध्ये हा कार्यक्रम होणार आहे, तर त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय, काय सांगाल?
4: नक्की। साधारणपणे गेली जवळपास 12-13 वर्ष 2014 पासून आम्ही युएस मध्ये हे थेट भेट कार्यक्रम दरवर्षी आयोजित करत असतो। यावर्षीचा पहिला थेट भेट कार्यक्रम आम्ही 14 जूनला कॅलिफोर्नियामध्ये आयोजित केलाय आणि या कार्यक्रमाला फक्त वधूवर असतात, मुलं मुली असतात, पालक नसतात, त्यामुळे त्यांना खूप मोकळेपणाने एकमेकांशी गप्पा मारायला चान्स मिळतो, मोकळेपणा असतो या सगळ्यामध्ये आणि हे दरवर्षीच होत असतात, त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो।
3: हा प्रतिसाद तर आम्हाला माहिती आहे कारण बऱ्याचदा आम्ही हे ऐकलेलं आहे, पण जे पहिल्यांदा ऐकतायत किंवा जे नवीन लोक आहेत त्यांना तुम्ही काय सांगणार की हा थेट भेट कार्यक्रमाचा उद्देश काय आहे आणि तो इथे कशा पद्धतीने सफल होतो?
4: बरेचदा काय होतं की आपण वेबसाईटवरती किंवा ऍपमध्ये आपण कुठली एखाद्या व्यक्तीची माहिती वाचली किंवा फोटो पाहिले तरी लग्न ही गोष्ट अशी आहे ना की जी मला असं वाटतं आपल्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट आहे आणि प्रत्यक्ष भेटल्यानंतर आपल्याला एक वेगळा इमेज आपल्या मनामध्ये तयार होते, तर त्यासाठी हा थेट भेट कार्यक्रमांचा खूप चांगला उपयोग होतो।
3: गौरीताई, मग हा जो कार्यक्रम आहे थेट भेटचा हा फक्त कॅलिफोर्नियामध्येच होणार आहे की अजून कुठे होणार
4: आहे? न्यूयॉर्कला पण घ्यायचा आमचा विचार आहे, तर त्याची तयारी आमची चालू आहे। आणि या थेट भेट कार्यक्रमामध्ये प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलीला, प्रत्येक मुलगी ही प्रत्येक मुलाला समोरासमोर भेटून गप्पा मारून त्यांच्या मनातल्या शंका हे सगळं विचारू शकतात।
3: अरे वा, याबद्दल आपण अजूनही बोलूयात, पण त्याआधी श्रोते हो, सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था। आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते। अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991। तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwah.com। गौरीताई, आता सध्या जी युद्धाची पार्श्वभूमी आहे त्यामुळे व्हिसा मिळण्यामध्ये सुद्धा खूप अडचणी येतात, मग अशा वेळेला जे मुलं मुली तिथे युएसमध्ये थेट भेट कार्यक्रमासाठी उपस्थित राहू इच्छितात त्यांना तुम्ही काय सांगाल?
4: ही आताची परिस्थिती खूपच अवघड होऊन चाललेली आहे आणि त्यामुळे जी मुलं मुली युएसमध्ये आहेत तर हा व्हिसाचा जो इश्यू आहे तर त्याच्यासाठी कसं आहे की आपल्या इथनं भारतातनं तिकडे जाणं हे आता जरा अवघड वाटतंय मला, कारण व्हिसा प्रॉब्लेम्स आहेतच, त्यामुळे तिथे असणाऱ्या मुलामुलींनी एकत्र भेटून आपापसात लग्न जमवणं हे आत्ताच्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि त्यातूनही इकडून आपल्याला काही मुलींना जर तिकडे जायचं असेल, मुलांना जायचं असेल, तर त्यांची ओनली इन्फॉर्मेशन या कॅटेगरीखाली त्यांची नुसती माहिती आपण तिथे सादर करू शकतो।
3: अगदी, तर कॅलिफोर्नियामध्ये 14 जूनला अनुरूप विवाह संस्थेचा थेट भेट कार्यक्रम होणार आहे, यामध्ये तुमच्या मुलांना नक्की सहभागी व्हायला सांगा आणि जे जाऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी ओनली इन्फॉर्मेशनचा ऑप्शन सुद्धा उपलब्ध आहे। श्रोते हो, सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था। आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते। अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991। तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता. वेबसाईट www.anurupvivah.com. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर गौरी कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
4: नमस्कार.
5: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
1: अनुरूप विवाह संस्था हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 7:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत आणखी एक ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम, श्री विश्व वल्लभ आयुर्वेद.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
6: श्रोते हो, नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गडदे या कार्यक्रमात आपल्याला डोळ्यांचे विकार आणि त्यावरचे आयुर्वेदातले उपचार याची माहिती सांगत असतात. आजही तशाच प्रकारची माहिती आपल्याला डॉक्टर देणार आहेत. डॉक्टर नमस्कार, आपलं कार्यक्रमात स्वागत.
7: नमस्कार मॅडम.
6: गेल्या 2 डॉक्टर आपण डोळ्यामध्ये होणारा रक्तस्राव आणि त्याची कारणं जाणून घेत होतो, तर अजूनही काही कारणं आहेत का की ज्यामुळे डोळ्यामध्ये रक्तस्राव होतो?
7: अजूनही 2-3 महत्वाची कारणं आहेत. एक मधुमेह राहिला आहे, दुसरी गोष्ट ग्लॉकोमा म्हणजे काचबिंदूचा परिणाम स्वरूप डोळ्यात रक्तस्राव येतो, आणि तिसरं जिरलेलं आम्लपित्त. आता एकेका बाबतीत बघता येईल. आम्लपित्ताच्या बाबतीत मी सांगेन की बऱ्याच वेळेला जिरलेलं आम्लपित्त असेल तर लोकांना ओकाऱ्या काढणं, रात्री थंड पाणी पिणं, रात्री थंड दूध पिणं हे होत असताना वर्षानुवर्ष अँटॅसिड घेत असतात. मी नेहमी सांगतो, आपण साधी भाजीपोळी खा किंवा तुम्ही ड्रायफ्रुट्स खा, म्हणजे काय खाताय हे महत्वाचं नाही, त्याचा मळ आणि मूत्र तयार होणार हे महत्वाचं लक्षात घ्या. म्हणजे काहीही खाल्लं, सोनं जरी खाल्लं तर त्याचा बाय प्रोडक्ट शरीराला लागतं तेवढं शरीर घेणार आहे आणि बाकी सगळं बाहेर टाकून देणार आहे. मळ आणि मूत्र हे तयारच होणार आहे. तसं ज्या वेळेला तुम्ही सततचे घाणेरडे पदार्थाची सेवन होत असेल, तुमची दिनचर्या चुकीच्या पद्धतीचे असेल, दुपारचं झोपणं असेल, उष्ण पदार्थ खाणं असेल, व्यसनाधीनता असेल, आणि त्याचा परिणाम लिव्हरवरती होऊन तुमच्या रक्तात पित्त वाढत असेल, तुमच्या कोठ्यात पित्त वाढत असेल आणि आम्लपित्तासारखी लक्षणे येत असतील, आणि त्याला तुम्ही मूळ आजाराचं कारण शोधून ट्रीटमेंट न करता नुसते अँटॅसिड घेत राहिलात तर सप्रेस होईल फक्त. म्हणजे बाय प्रोडक्ट तयार झालाय, हा पित्त तयार झाले, फक्त तुम्ही अँटॅसिड घेतले की पित्ताचा तुम्हाला त्रास होणार नाही, ते न्यूट्रलाइज होऊन जाईल, पण त्याचा परिणाम मात्र लॉंग टर्म त्या रक्तवाहिन्यांवरती रक्तावरती होत असतो. आणि मग हे सततचं अँटॅसिड घेणं कुठेतरी न बाधा असं करतं की रक्तवाहिन्यांची जाडी कमी करतं, रक्तामध्ये पित्ताचा उद्रेक खूप मोठ्या प्रमाणात होतो, जळजळ नाही होणार पण रक्तात पित्त मात्र खूप मोठ्या प्रमाणात वाढायला लागतं, आणि भविष्यात पुढे जाऊन ह्या आम्लपित्तामुळं रक्तवाहिनी ब्रेक होऊन पडद्यावरती रक्तस्राव होत असतो. त्यामुळे साधा आम्लपित्ताचा विकार सुद्धा आपल्याला पडद्यावरती रक्तस्राव करू शकतो, त्यामुळे त्याची ट्रीटमेंट आयुर्वेदाच्या माध्यमातून समूळ तो विकार घालवायच्या अनुषंगाने केली गेली तर आम्लपित्तातून होणारा रक्तस्राव आपल्या डोळ्यातला रक्तस्राव आपल्याला नक्की थांबवतो.
6: आता तुम्ही आम्लपित्तामुळे डोळ्यामध्ये कसा रक्तस्राव होतो, म्हणजे आम्लपित्त हे कारण कसं घडू शकतं याविषयीची माहिती दिलीत, अजूनही काही कारणं जाणून घेऊया एका ब्रेक नंतर.
8: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या 1 रविवारी सांगली इथे, 2 रविवारी नाशिक इथे, 3 रविवारी ठाण्यात, 4 रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199. 9852561699. 9852561699.
6: तर आम्लपित्तानंतर अजून असा कुठला विकार आहे ज्यामुळे डोळ्यामध्ये रक्तस्राव होऊ शकतो?
7: जसं मी आता मागाशी सांगितलं की काचबिंदू हा एक विकार आहे. मग काचबिंदू मुळात विकार कशाचा आहे? काचबिंदू जसं उच्च रक्तदाब आहे तसं डोळ्याचं प्रेशर वाढणं म्हणजे काचबिंदू.
6: अच्छा.
7: ग्लॉकोमा म्हटलं जातं. ते का वाढतं? 2 गोष्टींमुळे. डोळ्यातला ज्या ॲक्वेस विमार आहे ते ड्रेन होत नाही, ते डोळ्यात साठायला लागतं, डोळ्याचं प्रेशर वाढतं आणि नसांवरती परिणाम करतं, आणि मग नसांना सूज येते आणि मग नसा सुकायला लागतात. खरं तर नसा सुकणं एवढं त्याचं स्वरूप असताना पडद्यावरती रक्तस्रावी बऱ्याचदा प्रेशर खूप वाढायला लागलं की मग पडद्यावरतीही रक्तस्राव त्याचा मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसत असतो. अशा वेळेला मात्र हे कॉम्प्लिकेशन असं होतं, मागच्या डोळ्याच्या नसाही सुकायला लागलेल्या असतात, पडद्यावरती रक्तस्राव येतो आणि ह्या व्यक्तींमध्ये कायमस्वरूपी अंधत्व यायला लागतं. अशा व्यक्तींमध्ये निदान करताना मात्र ते प्रेशर का वाढत आहे, तर ते ओपन अँगल ग्लॉकोमा आहे की क्लोज अँगल ग्लॉकोमा आहे, त्याचं कारण काय, तसं निदान जर केलं आपण आयुर्वेदाच्या माध्यमातून तर बऱ्याच वेळेला मेंदूशी संबंधित विकार असतात, बऱ्याच वेळा रक्तातला वात असतो, बऱ्याच वेळा मलावस्तंभ असतात, बऱ्याच वेळा पोटाचे विकार असतात, बऱ्याच वेळा जडलेल्या पित्ताचा विकार असतो, ज्याचा परिणाम स्वरूप ही डोळ्यातली

0: जे प्रेशर आहे ते वाढतं आणि रक्तस्राव होत असतो. तर त्या मूळ निदानाची ट्रीटमेंट केली तर ग्लॉकोमामुळे जो काही आपल्याला डोळ्यात रक्तस्राव होतो हा टाळता तर येतोच, पण अंधत्वी टाळता येतं. त्यामुळे ग्लॉकोमाच्या पेशंटमध्ये प्रेशर मेंटेन करणं आधुनिक शास्त्रानुसार एवढं मर्यादित स्वरूपात विचार न करता प्रेशर का वाढतंय त्या मूळ कारणाचा शोध घेऊन ट्रीटमेंट केली गेली तर ग्लॉकोमावरती आपल्याला यशस्वी ट्रीटमेंट करता येते आणि त्याचे होणारे दुष्परिणाम ही आपल्याला नक्की टाळता येऊ शकतात.
1: म्हणजे तुम्ही काचबिंदूमुळे सुद्धा डोळ्यामध्ये रक्तस्राव कसा होतो याची माहिती दिलीत. अजूनही काही कारणं जाणून घेऊया एका ब्रेक नंतर.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9852261 9852261
1: तर डॉक्टर अजूनही काही महत्वाचं कारण राहिलंय का की ज्यामुळे डोळ्यामध्ये रक्तस्राव होऊ शकतो?
0: जसं मी मगाशी सांगितलं सुरुवातीलाच की मधुमेह हे एक प्रमुख कारण आहे जे आता कॉमन बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे
1: आणि लोकांना माहिती झालंय मधुमेह झाला की डोळ्यावर परिणाम
0: होतो. डोळ्यात मग बऱ्याच वेळेला पडद्याला सूज येते, नसाना सूज येते आणि रक्तस्रावही होतो. मग रक्तस्राव व्हायचं कारण अनियंत्रित रक्त शर्करा मूत्र शर्करा हे तर आहेच, पण बऱ्याच वेळेला रक्त शर्करा मूत्र शर्करा आटोक्यात असून सुद्धा रक्तस्राव होतो याचं कारण मधुमेह हा मुळात विकार तसा आहे. जरी सगळे आजार असा आहे की रक्तशर्करा मूत्रशर्करा नियंत्रणात राहिली पण 8-10 वर्ष होऊन गेले असतील, 3 वर्षाच्या वरती जर एखादा विकार शरीरात वास्तव्य करायला लागला की मधुमेहासारखा विकार शरीरात बऱ्यापैकी दोष उत्पन्न करतो आणि मग रक्तवाहिन्या पातळून डोळ्याच्या पडद्यावरती रक्तस्राव होत असतो. इतके दिवस म्हणजे गेले 3 पार्ट आपण रक्तस्रावाबद्दल बोलतोय. खरं तर रक्तस्राव होणं आणि झालेला रक्तस्राव डोळ्यातला कमी करणं तसं फारसं अवघड नाही. आयुर्वेदानुसार रक्तस्राव डोळ्यातला पटकन ऍब्झॉर्बही करता येतो, दिसणं परत नॉर्मली करता येतं, पण मुळात मुळात तो परत जो रक्तस्राव होतो तो थांबणं फार आवश्यक आहे. कारण वारंवार रक्तस्राव व्हायला लागला तर पडदा नंतर भविष्यात फाटतो, रेटिनल डिटॅचमेंट बसते किंवा पडद्याचं फंक्शन हॅम्पर कायमस्वरूपी होतं, नंतर दिसणं बंद होतं. त्यामुळे पॅथी कोणती असो, आयुर्वेद असो किंवा आधुनिक शास्त्र असो, त्या पॅथीनं आपल्याला डोळ्यातला होणारा रक्तस्राव कमी करणं हे ध्येय असताच कामाने. तो रक्तस्राव पुन्हा उद्भवू नये डोळ्यात, म्हणजे जेणेकरून आपला डोळा नाही खराब होणार आहे. रक्तस्राव तर ऍब्झॉर्ब होईलच, कोणत्याही पॅथीनं ट्रीटमेंट करताना होईलच. त्यामुळे आयुर्वेदात मात्र पुन्हा होणारा रक्तस्राव आपल्याला टाळता येतो. खरं तर घरच्या घरी बऱ्याच वेळेला हे आपल्याला ट्रीटमेंट सांगता येते. मी दरवेळेला हे सांगत असतो,
1: घरगुती ट्रीटमेंट करू
0: शकतो आपण. ज्यांना रक्तस्राव सुरुवात झाली त्यांनी घरच्या घरी 2-2 चमचे सकाळ संध्याकाळ दुर्वांचा रस चालू केला तर डोळ्याचा रक्तस्राव कमी व्हायला मदत व्हायला लागते. मग जवळच्या वैद्यांकडे किंवा लगोलग हे चालू करून वैद्यांकडे गेलं तर त्याचं निदान करून ट्रीटमेंट केली गेली तर रक्तस्राव का होतो याचं निदान केलं जातं. मग ते आम्लपित्त आहे, मलावस्तंभ आहे, किडनीचा विकार आहे, लिव्हरचा विकार आहे, जिरलेली सर्दी आहे, ग्लॉकोमा आहे, म्हणजे मूळ निदान काय हे बघून मग त्याची ट्रीटमेंट केली गेली तर रक्त आणि रक्तवाहिन्या दोन्ही चांगलं आणि मजबूत करून आपल्याला पडद्याचा रक्तस्राव कायम स्वरूपी थांबवता येतो. ह्याच्यात शरीर शुद्धी करावी लागते, बऱ्याच वेळेला बस्ती करावं लागतं, काही वेळेला डोळ्यांचे क्रियाकल्प करावे लागतात. कारण रक्तस्रावहून जर पडद्याला सूज आली असेल, रक्तस्रावहून पडद्यावरती परिणाम झाला असेल तर तो कमी करणं आणि कायमचं कमी करण्यासाठी शरीर शुद्धीशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे आयुर्वेदाच्या माध्यमातून ट्रीटमेंट करताना नाडी परीक्षण करून मूळ आजाराचं निदान करणं, त्याच्यासोबत शमन चिकित्सा म्हणजे पोटातली औषधं, शरीर शुद्धी म्हणजे वमन विरेचन बस्ती आणि डोळ्यांच्या बाबतीत क्रियाकल्प म्हणजे अगदी शिरोवेष्टन शिरोधारापासून ते पादाभंग पादलेपापर्यंत सगळ्या प्रोसिजर केल्या तर ह्या आजारातनं आपल्याला कायमस्वरूपी मुक्तता नक्की मिळू शकते.
1: म्हणजे थोडक्यात डोळ्याच्या रक्तस्रावावरही इलाज करता येतो, पण मूळ कारणावर आपण इलाज केला तर आपण ते समूळ कायमस्वरूपी नष्ट करू शकतो आणि ते उपचार आयुर्वेदामध्ये आहेत. तर गेल्या 3 भागामध्ये आपण डोळ्याला रक्तस्राव का होतो आणि त्याची कारणं आणि त्याच्यावर असलेले उपचार याविषयीची माहिती डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याकडून घेतली.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526

0: 98952 61 99 98952 61 99 98952 61 99.
1: पुढच्या भागात एका नवीन विषयावर डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी चर्चा करूया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
2: नमस्कार.

श्री विश्व वल्लभ आयुर्वेद हा ग्राहक केंद्रीचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 7:55 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम भावधारा.

भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया कृष्णा कल्ले यांच्या स्वरात शांता शेळके यांची रचना, संगीत प्रभाकर पंडित यांचं आहे.

कृष्णा कल्ले यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 8 वाजत आहेत. ठीक 8 वाजता समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र, 8:15 मॉर्निंग न्यूज हे इंग्रजी बातमीपत्र, हे दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू आणि त्यानंतर 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित केल्या जाईल. सुरुवातीला ठीक 8:00 समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून.

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 वाजलेत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्वच्छ भारत अभियान आणखी प्रभावीपणे राबवण्याची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. समान नागरी कायदा स्वीकारणारं आसाम ठरलं ईशान्य भारतातील पहिलं आणि देशातील तिसरं राज्य. आणि 8व्या भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये पुरुषांच्या भालाफेकीत हरियाणाच्या सुमित अंतिलनं मिळवलं सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. स्वच्छ भारत अभियान 2 आणखी प्रभावीपणे राबवण्याची गरज असून अभियान केवळ पायाभूत सुविधा विकासापुरतं मर्यादित न राहता नियमित समीक्षा, लोकसहभाग आणि विविध संस्था संघटनांच्या समन्वयानं कायमस्वरूपी यशस्वी करणं आवश्यक आहे असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. नवी दिल्लीत काल पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली 51वी प्रगती बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी नवीकरणीय ऊर्जा निर्मिती, नदी सुधार प्रकल्प, रस्ते आणि बंदरांचा विकास, सागरी किनाऱ्यांचा विकास आदी सरकारतर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध विकास योजनांच्या प्रगतीचा आढावा घेतला. स्वच्छता अभियान अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी सर्व राज्य सरकारांनी कचऱ्यावरील पुनर्प्रक्रिया प्रकल्प आणि गोबर गॅस प्रकल्प अधिक वेगानं राबवावेत अशा सूचना पंतप्रधानांनी केल्या. तसंच शहरातील रहिवासी इमारती, सरकारी कार्यालयं आणि सार्वजनिक संस्थांच्या इमारतींच्या छतावर सोलर पॅनल बसवून सौर ऊर्जा निर्मिती वाढवावी, ग्रामीण भागात नदीकाठच्या मोकळ्या जागांवरही सौर ऊर्जा संयंत्र बसवून स्वच्छ ऊर्जा निर्मितीला चालना द्यावी असा सल्लाही मोदी यांनी यावेळी दिला. सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक पीडीएस योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवण्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्तावही या बैठकीत मंजूर झाला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं सार्थक पीडीएसमध्ये 3 प्रणाली विकसित केल्या आहेत. लाभार्थ्यांची नोंदणी सांभाळण्यासाठी निर्मल तर तक्रारींवर दाद मागण्यासाठी आशा ही बहुभाषक प्रणाली तयार केली आहे. वितरण व्यवस्थेतल्या मालाची वाहतूक करणारे ट्रक किंवा इतर वाहनांची हालचाल सक्षम या प्रणालीमध्ये टिपली जाते. या योजनेअंतर्गत राज्य सरकारांनी निधी देताना लागू होणाऱ्या नियमातही सुधारणा केली आहे असं वैष्णव म्हणाले. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं काल शिक्कामोर्तब केलं. जनप्रतिनिधित्व कायदा 1950च्या कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे असं न्यायालयानं सांगितलं. इतर पुनरीक्षणापेक्षा एसआयआरची प्रक्रिया वेगळी आहे एवढ्याच कारणामुळे ते अवैध ठरत नाही असं सांगून एसआयआरमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावला. आसाम विधानसभेनं समान नागरी संहिता विधेयक काल मंजूर केल्यामुळं अशा प्रकारचा कायदा स्वीकारणारं आसाम हे ईशान्य भारतातील पहिलं आणि देशातील तिसरं राज्य ठरलं आहे. विवाह, घटस्फोट, वारसा हक्क आणि लिव्ह इन रिलेशनशिप संबंधांशी निगडीत बाबींमध्ये राज्यातील सर्व रहिवाशांसाठी एकच नागरी कायदेशीर चौकट प्रस्थापित करणं हा या कायद्याचा उद्देश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सिक्कीमच्या दौऱ्यावर असून गंगटोक इथल्या पालजोर क्रीडा संकुलात आयोजित विशेष कार्यक्रमात सिक्कीम पोलीस विभागाला त्यांच्या हस्ते प्रतिष्ठेचा राष्ट्रपती पोलीस ध्वज प्रदान करण्यात येणार आहे. हा विशेष पुरस्कार मिळवणारं सिक्कीम हे देशातील 15वं राज्य तर पूर्वोत्तर राज्यांमधील तिसरं राज्य ठरलं आहे. राष्ट्रपती पोलीस ध्वज

अभियान 2026 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. दोन दिवस होणाऱ्या या परिषदेत कृषी आणि संबंधित विषयावर व्यापक चर्चा होणार असून राज्यांमधील भागीदारी आणि हवामान बदलाच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामासाठी धोरणात्मक कृती आराखडा तयार करणं हा या परिषदेमागचा उद्देश आहे. या परिषदेत कृषी उत्पादन वाढवणं, लहरी हवामान आणि बदलत्या पावसाच्या पॅटर्ननुसार पीक लागवड, सेंद्रिय शेती, कृषी क्षेत्रासाठी विविध डिजिटल उपकरणं आणि एआयचा वापर आदी विषयांवर चर्चा होणार आहे. साखरेच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करणं, इथेनॉल कोटा वाढवणं, कर्ज पुनर्गठन, व्याज सवलत, शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी, शेतीमालाचं ग्रेडिंग, कांदा बियाणांवर अधिभार आदी प्रश्नांबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे याबाबत लवकरच केंद्र सरकार अनुकूल निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. नवी दिल्लीत महाराष्ट्रातील साखर कारखानदारी, ऊस आणि कांदा उत्पादक शेतकरी यांच्या विविध अडचणींसंदर्भात केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संबंधित मंत्री आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींची काल चर्चा झाली. साखरेची किमान आधारभूत किंमत वाढवणं गरजेचं असल्याचं शहा यांनी मान्य केलं आहे. इथेनॉलचा कोटा मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी येत्या 2 महिन्यात निर्णय घेण्याबाबत त्यांनी सहमती दर्शवली असून कर्ज पुनर्गठनासंदर्भात राज्य शासनासोबत एकत्रितपणे काम करून मार्ग काढण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. व्याज सवलतीचे पैसे तात्काळ देण्याचंही मान्य करण्यात आलं आहे. नाफेड आणि एनसीसीएफनं सुरू केलेली कांदा खरेदी बाजारात थेट व्यापाऱ्यांकडून न होता थेट शेतकऱ्यांकडून केली पाहिजे ही मागणीही मान्य करण्यात आली आहे. सध्या कांद्याचं बियाणं मोठ्या प्रमाणात निर्यात होत असल्यानं देशांतर्गत कांद्याला निर्यात बाजारपेठ उरत नाही म्हणून कांदा बियाणांवर मोठ्या प्रमाणात निर्यात अधिभार लावला पाहिजे ही मागणी देखील मान्य करण्यात आली आहे. देशभरात आज साजरा होत असलेल्या ईद अल अधा अर्थात बकरी ईद निमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद अल अधा हा सण भक्ती, त्याग आणि निस्वार्थतेचं प्रतीक असून तो सर्वांना मानवतेची सेवा करण्याची प्रेरणा देतो. या निमित्तानं नागरिकांनी समाजात प्रेम आणि बंधुभाव वाढवण्यासाठी दृढ संकल्प करावा असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. 8व्या भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये बंगळुरू इथं हरियाणाच्या सुमित अंतिलनं पुरुषांच्या भालाफेकीमध्ये स्वतःचाच जागतिक विक्रम मोडीत काढताना 74 मीटरपेक्षा जास्त अंतरावर भाला फेकला आणि सुवर्णपदक मिळवलं. महाराष्ट्राच्या संदीप सरगरनं 62.88 मीटर भाला फेक करून रौप्य पदक मिळवलं. महाराष्ट्राच्या दिलीप गावित यानं पुरुषांच्या 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवलं आहे. हवामान. मध्य आणि वायव्य भारतासह देशाच्या अनेक भागात पसरलेल्या तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. दिवस आणि रात्र या दोन्ही वेळी तापमान असामान्यरित्या उच्च पातळीवर कायम असल्यानं लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पुढील 2 ते 3 दिवस तीव्र उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सर्वतोपरी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. तसंच त्यांनी परिसरातील पशुपक्ष्यांसाठी पाणी उपलब्ध करून त्यांची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. स्वच्छ भारत अभियान आणखी प्रभावीपणे राबवण्याची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं काल शिक्कामोर्तब. समान नागरी कायदा स्वीकारणारं आसाम ठरलं ईशान्य भारतातील पहिलं आणि देशातलं 3रं राज्य. आणि 8व्या भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय पॅरा अॅथलेटिक स्पर्धांमध्ये पुरुषांच्या भालाफेकीत हरियाणाच्या सुमित अंतिलनं मिळवलं सुवर्णपदक. या होत्या याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतो, अस्मिता वाहिनीसह आपण ऐकत आहात आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील प्रसारण. सकाळचे 8:41 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

श्रोतेहो, भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत अर्चना काळे यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांची रचना. कार्यक्रमात आता ऐकूया एक निवेदन स्वरसंवाद या कार्यक्रमाविषयी. श्रोतेहो, आज सकाळी 11:05 प्रसारित होणाऱ्या स्वरसंवाद कार्यक्रमात आपल्या रोजच्या बोलण्यात आपण वाक्यप्रचार आणि म्हणीचा सर्रास वापर करतो. आनंद झाला तर दुधात साखर पडणे आणि एखादी वस्तू नाही सापडली तर काखेत कळसा गावाला वळसा, या आणि अशा अनेक म्हणी वाक्यप्रचार आपण नित्यनेमाने वापरत असतो आणि याचा आपण कधीकधी रागात तर कधी प्रेमात कधी आनंदाने कधी कौतुकाने देखील वापर करतो. तुम्हालाही अशा काही गमतीदार म्हणी माहीत असतील तर अवश्य सांगा आजच्या स्वरसंवाद या कार्यक्रमात. विषय आहे वाक्यप्रचार आणि म्हणी. वेळ सकाळी 11:05 ते 11:40 आणि संवादिका आहेत सविता गुटाळ. तेव्हा अवश्य फोन करा. आमचा फोन नंबर आहेत 45-15-41-29 आणि 45-15-41-30. तेव्हा श्रोतेहो, नक्की फोन करा स्वरसंवाद या कार्यक्रमात आणि सहभागी व्हा. निवेदन संपलं. आपण ऐकत आहात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत रंजना जोगळेकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत.

रंजना जोगळेकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. श्रोत्यांनो एक निवेदन आहे का? सार्वजनिक आरोग्य सूचना तीव्र उष्णतेसंदर्भात हे निवेदन आहे.

काय करावे? सर्वसामान्य नागरिकांसाठी शरीरात पुरेसे पाणी ठेवा, शरीर झाकून ठेवा, सतर्क रहा, शक्य तितके घरात किंवा सावलीत रहा. संवेदनशील आणि जोखमीच्या गटांसाठी उष्णतेमुळे कोणालाही त्रास होऊ शकतो, मात्र काही लोकांना अधिक धोका असतो. लहान मुले आणि पालकं, गर्भवती महिला, हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब असलेले आजारी व्यक्ती, बाहेर काम करणारे लोक, मानसिक आजार असलेले लोक, थंड हवामानातून उष्ण हवामानात आलेल्या प्रवाशांनी शरीराला वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी किमान एक आठवडा द्यावा. इतर काळजी: एकटे राहणाऱ्या वृद्ध किंवा आजारी लोकांची नियमित काळजी घ्या. घर थंड ठेवा. पडदे, शटर किंवा सनशेड वापरा आणि रात्री खिडक्या उघडा. सार्वजनिक आरोग्य सूचना: तीव्र उष्णतेसंदर्भात निवेदन आपण ऐकलं. आपण ऐकत आहात भावधारा, हा सुगम संगीताचा कार्यक्रम.

मधुकर अरकडे यांनी गायलेलं, संगीतबद्ध केलेलं आणि त्यांचीच रचना असलेलं गीत आपण ऐकलं. आणि श्रोतेहो, या गीतासोबतच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज. सीबीएसईच्या 12वीच्या पूर्ण परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. चीनला मागे टाकून भारत बनला जगातला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज राजीनामा देणार आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या वर्ल्ड एनर्जी इन्व्हेस्टमेंट या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. भारतानं आपली वाढत्या ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी पायाभूत सुविधा बळकट करण्याचा आणि स्वच्छ ऊर्जेकडे संक्रमणासाठीच्या प्रयत्नांचा वेग वाढवला आहे. त्यामुळे गेल्या 5 वर्षात भारतातल्या ऊर्जा गुंतवणुकीत सरासरी वार्षिक 11% दरानं वाढ झाल्याचं या अहवालात म्हटलं आहे. या काळात सौर ऊर्जेच्या गुंतवणुकीत 25% वार्षिक दरानं तर तेल शुद्धीकरण क्षेत्रातली गुंतवणूक 23% दरानं वाढली आहे. कोळसा पुरवठा क्षेत्रात गुंतवणूक करणारा भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे आणि गेल्या दशकात या क्षेत्रातली गुंतवणूक तिप्पट झाल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेबाबत काही त्रुटी निदर्शनाला आल्यामुळे आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत सीबीएसईच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते. सर्व विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन केलं जाईल तसंच मूल्यमापनातल्या विसंगती संदर्भातल्या समस्यांचं निराकरण केलं जाईल आणि त्यावर उपाययोजनाही केल्या जातील असं प्रधान यावेळी म्हणाले.
1: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से आंसर शीट उनके हाथ में आए, ये ओएसएम की व्यवस्था है. पहली बार देश में सीबीएसई ने इसको प्रयोग किया, उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही, इसको मैं दायित्व लेता हूं, उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की ऑन आंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे.
0: तांदूळ उत्पादनात चीनला मागे टाकून भारत सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश ठरल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभाला संबोधित करत होते. देशातल्या कष्टाळू शेतकऱ्यांच्या प्रयत्नांमुळेच देशात अन्नसाठ्याची कोणतीही कमतरता नाही. यंदा देशातलं अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 37.60 कोटी टनांपेक्षा जास्त असून हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत 5.3% जास्त असल्याचं चौहान यावेळी म्हणाले. 2 दिवस होणाऱ्या या परिषदेत कृषी आणि संबंधित विषयावर व्यापक चर्चा होणार असून राज्यांमधील भागीदारी आणि हवामान बदलाच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामासाठी धोरणात्मक कृती आराखडा तयार करणं हा या परिषदेमागचा उद्देश आहे. या परिषदेत कृषी उत्पादन वाढवणं, लहरी हवामान आणि बदलत्या पावसाच्या पॅटर्ननुसार पीक लागवड, सेंद्रिय शेती, कृषी क्षेत्रासाठी विविध डिजिटल उपकरणं आणि एआयचा वापर, पिकांचे दुबार आणि तिबार उत्पादन आदी विषयांवर चर्चा होणार आहे. देशभरात आज ईद अल अदा अर्थात बकरी ईद भक्तिभावानं साजरी होत आहे. यानिमित्त विशेष नमाज आणि प्रवचनांचं आयोजन ठिकठिकाणी करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ईद अल अदा निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण भक्ती, त्याग आणि समर्पणाचं प्रतीक असून तो सर्वांना मानवतेची सेवा करण्याची प्रेरणा देतो. यानिमित्तानं नागरिकांनी समाजात प्रेम आणि बंधुभाव वाढवण्यासाठी दृढ संकल्प करावा असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. हा पवित्र सण सर्वांच्या जीवनात शांती, आनंद आणि सद्भावना घेऊन येवो अशा शब्दात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही ईदनिमित्त समाजात बंधुभाव आणि सलोखा वृद्धिंगत होवो, सर्वांना यश आणि आरोग्य प्राप्त होवो अशी शुभकामना व्यक्त केली आहे. बकरी ईदमुळे आज नियोजित असलेल्या पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या CUET UG अर्थात सर्वसाधारण विद्यापीठ प्रवेश परीक्षेचं सुधारित वेळापत्रक आणि प्रवेशपत्र राष्ट्रीय चाचणी संस्थेनं प्रसिद्ध केली आहेत. या परीक्षा आता 31 मे, 6 आणि 7 जून रोजी घेण्यात येतील. 31 मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठीची प्रवेशपत्र प्रसिद्ध करण्यात आली असून ती CUET.NTA.NIC.IN या संकेतस्थळावरून डाउनलोड करता येतील अशी माहिती संस्थेनं दिली आहे. उर्वरित परीक्षांसाठीची प्रवेशपत्र लवकरच प्रसिद्ध केली जातील. विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळ नियमितपणे पाहून अद्ययावत माहिती मिळवत राहण्याचं आवाहन संस्थेनं केलं आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 143व्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. सावरकर यांचं शौर्य आणि राष्ट्रभक्ती कायम लोकांना प्रेरणा देत राहील, तसंच त्यांची बुद्धिमत्ता आणि समाज सुधारणेवरील त्यांचा भर हे देखील विशेष उल्लेखनीय असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहताना म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मरण केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय आज जाहीर केला. सिद्धरामय्या यांनी आज बेंगळुरूतल्या निवासस्थानी मंत्रिमंडळ सदस्यांची बैठक बोलावली होती, त्यावेळी त्यांनी हा निर्णय जाहीर केल्याचं कर्नाटकचे संसदीय कामकाज मंत्री HK पाटील यांनी बैठकीतून बाहेर पडताना वार्ताहरांना सांगितलं. सिद्धरामय्या आज दुपारी 3 वाजता राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द करतील आणि DK शिवकुमार नवे मुख्यमंत्री असतील, असंही ते म्हणाले. आजच्या बैठकीला शिवकुमारही उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीनं 4 प्रदेशाध्यक्षपदाच्या नवीन नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. दिल्लीच्या प्रदेशाध्यक्षपदी हर्ष मल्होत्रा यांची तर हरियाणाच्या प्रदेशाध्यक्षपदी डॉ अर्चना गुप्ता यांची नेमणूक झाली आहे. पंजाबमध्ये सरदार केवल सिंग ढिल्लो आणि त्रिपुरामध्ये आमदार अभिषेक देबरॉय यांची नेमणूक पक्षाध्यक्ष नितीन नवीन यांनी केली आहे. अमेरिकेनं इराणच्या लष्करी तळावर हल्ला केल्यानंतर आज कच्च्या तेलाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूड ऑइलचे दर 4.25% वाढून $97.83 प्रति बॅरल इतके झाले आहेत, तर अमेरिकेतल्या कच्च्या तेलाचे दर 4% वाढून $92.22 प्रति बॅरलपर्यंत पोहोचले आहेत. होर्मुझच्या समुद्रधुनीतून मालवाहतूक सुरळीत सुरू होईल या अपेक्षेनं या आठवड्यात तेलाच्या किमती कमी झाल्या होत्या, मात्र अमेरिकेच्या हल्ल्यानंतर यात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. भारत आणि चीन यांच्यात सीमा प्रश्नाबाबत शिष्टमंडळ स्तरावर 35वी बैठक काल बीजिंग इथं झाली. शांतता आणि स्थैर्य स्थापन करण्याच्या प्रक्रियेच्या प्रगतीबाबत दोन्ही देशांनी समाधान व्यक्त केलं. भारताच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व संयुक्त सचिव सुजित घोष आणि चीनच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व चीनच्या परराष्ट्र व्यवहार

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. चीनला मागे टाकून भारत बनला जगातला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश. सीबीएसईच्या 12वीच्या पूर्ण परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज. आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. तांदूळ उत्पादनात चीनला मागे टाकून भारत सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश ठरल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. शेतकऱ्यांच्या कष्टामुळे देशात अन्नसाठ्याची कमतरता नाही. यंदा देशातलं अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 37,60,00,000 टनांपेक्षा जास्त असून ते गेल्या वर्षीच्या तुलनेत 5.3% जास्त असल्याचं चौहान यावेळी म्हणाले. 2 दिवस होणाऱ्या या परिषदेत कृषी आणि संबंधित विषयावर व्यापक चर्चा होणार असून राज्यांमधली भागीदारी आणि हवामान बदलाच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामासाठी धोरणात्मक कृती आराखडा तयार करणं हा या परिषदेमागचा उद्देश आहे. मुस्लिम बांधवांचा पवित्र सण बकरी ईद आज राज्यात भक्तिभावाने साजरा होत आहे. मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी मशिदी आणि ईदगाहमध्ये नमाज अदा करण्यात आली. हिंगोलीतल्या ईदगाह मैदानावर नमाज पठण करून मुस्लिम बांधवांनी या सणाची सुरुवात केली. परस्परांना शुभेच्छा देत मुस्लिम बांधवांनी हा सण उत्साहात साजरा केला. सोलापूर शहरातही बकरी ईदचा सण उत्साहात साजरा झाला. सोलापूर शहरातल्या शाही आलमगीर ईदगाह, अहले हदीस आलमगीर, जुना आदिलशाही तसंच असार मैदान ईदगाह या 5ही प्रमुख ठिकाणी आज सकाळी ईदची विशेष नमाज पठण करण्यात आली. मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं या पठणात सहभागी झाले होते. बकरी ईदमुळे आज नियोजित असलेल्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या CUET UG अर्थात सर्वसाधारण विद्यापीठ प्रवेश परीक्षेचं सुधारित वेळापत्रक आणि प्रवेशपत्र राष्ट्रीय चाचणी संस्थेने प्रसिद्ध केली आहेत. या परीक्षा आता 31 मे, 6 आणि 7 जून रोजी घेण्यात येतील. 31 मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रं प्रसिद्ध करण्यात आली असून ती CUET.NTA.NIC.IN या संकेतस्थळावरून डाउनलोड करता येतील अशी माहिती संस्थेनं दिली आहे. उर्वरित परीक्षांसाठीची प्रवेशपत्रं लवकरच प्रसिद्ध केली जातील. विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळ नियमितपणे पाहून अद्ययावत माहिती मिळवत राहण्याचं आवाहन संस्थेनं केलं आहे. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेबाबत काही त्रुटी निदर्शनाला आल्यामुळे आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत सीबीएसईच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते. सर्व विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन केलं जाईल तसंच मूल्यमापनातल्या विसंगती संदर्भातल्या समस्यांचं निराकरण केलं जाईल आणि त्यावर उपाययोजनाही केल्या जातील असं प्रधान यावेळी म्हणाले.
1: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से आंसर शीट उनकी हाथ में आए, ये OSM की व्यवस्था है. पहली बार देश में CBSE ने इसको प्रयोग किया. उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही, इसको मैं दायित्व लेता हूं उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की ऑन आंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे.
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातल्या अनेक प्रश्नांवर त्यांनी प्रधानमंत्र्यांशी चर्चा केली तसंच राज्यातल्या अनेक प्रकल्प आणि योजनांच्या अंमलबजावणीची माहिती प्रधानमंत्र्यांना दिली. राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असं मुख्यमंत्र्यांनी काल केंद्रीय जलसिंचन मंत्री CR पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर सांगितलं. राज्यातल्या 75%पेक्षा जास्त पूर्ण झालेल्या योजना तसंच 50 ते 75% दरम्यान पूर्ण झालेल्या योजनांना प्राधान्यानं निधी दिला जाणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या वर्ल्ड एनर्जी इन्व्हेस्टमेंट या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. भारताने आपली वाढत्या ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी पायाभूत सुविधा बळकट करण्याचा आणि स्वच्छ ऊर्जेकडे संक्रमणासाठीच्या प्रयत्नांचा वेग वाढवला आहे. त्यामुळे गेल्या 5 वर्षात भारतातल्या ऊर्जा गुंतवणुकीत सरासरी वार्षिक 11% दराने वाढ झाल्याचं अहवालात म्हटलं आहे. या काळात सौर ऊर्जेच्या गुंतवणुकीत 25% वार्षिक दराने तर तेल शुद्धीकरण क्षेत्रातली गुंतवणूक 23% दराने वाढली आहे. कोळसा पुरवठा क्षेत्रात गुंतवणूक करणारा भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे आणि गेल्या दशकात या क्षेत्रातली गुंतवणूक तिप्पट झाल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 143व्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. सावरकर यांचं शौर्य आणि राष्ट्रभक्ती कायम लोकांना प्रेरणा देत राहील, तसंच त्यांची बुद्धिमत्ता आणि समाजसुधारणेवरील त्यांचा भर हे देखील विशेष उल्लेखनीय असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहताना म्हटलं आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मरण केलं आहे. राज्यपाल विष्णू देववर्मा यांनी आज मुंबईत लोकभवन इथं सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. प्रतिभावंत साहित्यिक, भाषाशुद्धीचे प्रणेते, थोर देशभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीदिनी कोटी कोटी प्रणाम, असं मुख्यमंत्र्यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. मुंबई महानगरपालिकेत आज सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. राष्ट्रीय महिला आयोगाने भारतातील मुस्लिम महिलांच्या हक्कांबाबत शिफारशी करणारा सविस्तर अहवाल गृहमंत्रालय, महिला आणि बालविकास मंत्रालय आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाला सादर केला आहे. विस्तृत विचारविनिमयानंतर तयार करण्यात आलेल्या या अहवालाचा उद्देश देशभरातल्या मुस्लिम महिलांचे कायदेशीर, सामाजिक आणि घटनात्मक हक्क बळकट करणं हा आहे. ताज्या कायदेशीर सुधारणांमुळे महिलांचे हक्क दृढ झाले असले तरी कायद्याबाबत जागरूकता आणि पीडितांपर्यंत न्यायाची पोहोच सुधारण्याची गरज असल्याचं आयोगानं म्हटलं आहे. या अहवालात विवाह, घटस्फोट, पोटगी, मुलांचा ताबा आणि मालमत्तेचे हक्क यांसारखे मुद्दे हाताळले आहेत. मुंबई महानगर क्षेत्रात आरामदायी आणि जलद प्रवासाच्या दृष्टीने मेट्रो 5 या महत्वाच्या प्रकल्पाच्या विस्तारित टप्प्याला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या मेट्रो मार्गाची एकूण लांबी 34 किलोमीटरपेक्षा जास्त झाली असून ती या क्षेत्रातली सर्वात मोठी मेट्रो मार्गिका ठरली आहे. या समाविष्ट होणाऱ्या मेट्रो 5A विस्तार आता ठाणे, भिवंडी, उल्हासनगरपर्यंत करण्यात येणार आहे. या विस्तारानंतर मेट्रो 5 प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च 18,130 कोटी इतका झाला आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत मेट्रो 5 ठाणे ते धामणकर नाका हा पहिला टप्पा सुरू होण्याची अपेक्षा आहे. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी आज चमकदार कामगिरी केली. महिला एकेरी प्रकारात पीव्ही सिंधूने जपानच्या रिको गुंजी हिचा 21-9, 21-12 असा सरळ गेममध्ये पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. या फेरीत तिचा सामना दक्षिण कोरियाच्या अॅन से यंग हिच्याशी होईल. पुरुष एकेरी प्रकारात थायलंडच्या खेळाडूने दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतल्यानं भारताच्या लक्ष्य सेनलाही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला आहे. पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने मलेशियाच्या जोडीचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 30 जूनपासून सुरू होणाऱ्या बेमुदत उपोषणादरम्यान आपल्या आरोग्याला अपाय झाला तर महाराष्ट्र सरकार जबाबदार असेल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला आहे. मराठा समुदायाच्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र वाटप आणि आरक्षणासंदर्भातल्या उरलेल्या मागण्या 29 मेपर्यंत पूर्ण कराव्यात, अशी मागणी जरांगे यांनी सरकारकडे केली आहे. शांततापूर्ण आंदोलनानंतरही सरकारने मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण केली नाही, असा आरोप त्यांनी केला. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या नागपूर क्षेत्रीय युनिट अंतर्गत कार्यरत नागपूर विभागीय पथकाने म्हैसूर इथं मोठी कारवाई करत अवैध वन्यजीव तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत भारतीय हत्तींच्या सुळ्यांचा म्हणजेच हस्तिदंताचा अवैध व्यापार करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. चीनला मागे टाकून भारत बनला जगातला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश. सीबीएसईच्या 12वीच्या पूर्ण परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: अनिवार्य हिस्सा माना जाता है. तो सारे हम सखियों को, श्रोताओं को ईद की बहुत सारी बधाइयां और शुभकामनाएं दीजिए.

श्रोते हो, आताच आपण विविध भारतीचं प्रसारण ऐकत होता. आकाशवाणीचं हे सिंधुदुर्गनगरी केंद्र आहे. FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आज गुरुवार भारतीय सौर दिनांक 7 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 28 मे 2026. श्रोते हो नमस्कार, शुभसंध्या. आजच्या या प्रसारणात मी सर्वांचं मनापासून स्वागत करते, नेत्रप्रभा दळवी. आता नजर टाकूया आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांवर आणि या रूपरेषेनंतर लगेचच ऐकूया हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 5:30 आणि ऐकू शकाल नारळ आंबा काजू लागवड आणि

व्यवस्थापन याविषयी प्राध्यापक विनायक ठाकूर यांच्याशी सचिन दर्पे यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत डॉ दीपक ठमके. ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू. 6:05 ऐकू शकाल जितेंद्र घोडगे सराफ हा प्रायोजित कार्यक्रम. 6:15 सुगम संगीत. 6:25 ऐकू शकाल उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि आजचा सुविचार. तर 6:30 भक्तिसंगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 7:00 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू. त्यानंतर 7:10 ते रात्री 11:10 विविधरंगी कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करणार आहोत. दरम्यान रात्री 9 ते 10 यावेळेत विविध भारतीचं प्रसारण ऐकू शकाल. तर श्रोते हो, ही होती आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आपण ऐकत आहात आकाशवाणी सिंधू दुर्गनगरी केंद्र FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, आता संध्याकाळचे 5:02 झालेली आहेत. सुरुवात करूया हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाला. श्रोते हो, मैत्री हे नातं रक्ताचं नसतं पण मनाला सर्वात जवळचं असतं. सुखात साथ देणारे अनेक मिळतात पण दुःखात खांद्यावर हात ठेवणारा जो असतो ना तोच खरा मित्र. आजच्या या खास मैफिलीत आपण ऐकणार आहोत मैत्रीवर आधारित काही अविस्मरणीय अशी हिंदी गाणी जी आपल्या आयुष्यातील मित्रांची आठवण नक्कीच आपल्याला करून देतील. श्रोते हो, शेषनाग चित्रपटातील हे गाणं मैत्रीचा उत्सवच साजरा करतं. हे गाणं मोहम्मद अजीज यांनी गायलं असून गीतकार आहेत आनंद बक्षी आणि संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल. ऐकूया.

0: दिशा स्कीम च्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉ च्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबर वर तसेच www.tele-law.in या वेबसाइट वर माहिती मिळवू शकता.
1: मंडळी, मित्र म्हणजे फक्त नावापुरता साथीदार नसतो, तो आपल्या प्रत्येक आनंदात प्रत्येक वेदनेत सहभागी असतो. जीवनाच्या वाटेवर चालताना मैत्रीचं हे नातं माणसाला जगायला शिकवतं, असंच गाणं जे सांगते जिंदगीचं खरं नावच दोस्ती आहे. खुरगज या चित्रपटातील हे गाणं आहे. माफ करा, खुदगर्ज या चित्रपटातील हे गाणं आहे. नितीन मुकेश यांच्या आवाजात इंदिवर यांचं गीत, राजेश रोशन यांचं संगीत.

0: हॅलो
1: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
0: पुन्हा
1: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले. चांगलेच अडकाल.
2: 10 लाख द्या, वाचाल.
0: सर, एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
0: सर, 2 लाख
3: काय झालं बाबा?
0: बेटा, हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
1: अरे
0: ठेवला.
3: बाबा घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं. हे सगळं फ्रॉड आहे.
0: फ्रॉड?
3: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
0: तर पैसे गमवा.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क राहा.
6: शेतकरी मित्र हो, या वर्षी फळपिकांची लागवड करायची आहे ना, तर जरूर ऐका. नारळ, आंबा आणि काजू पिकांची लागवड आणि व्यवस्थापन याविषयी कृषी तंत्र निकेतन देवगडचे प्राध्यापक विनायक ठाकूर यांची सचिन दर्पे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकणार आहोत. गुरुवार दिनांक 28 मे 2026 रोजी सायंकाळी ठीक 5:30 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर.
7: मंडळी, मैत्री ही फक्त शब्दात मावणारी भावना नाही, ती विश्वासाची, आपुलकीची आणि निस्वार्थ प्रेमाची ओळख आहे. काही मित्र वेळेनुसार दूर जातात, पण मनातून ते कधीच दूर जात नाहीत. आता ऐकूया अशाच एका मैत्रीच्या नात्यावर आधारित गीताला. दोस्ती चित्रपटातील भावपूर्ण हे गाणं आहे उदित नारायण आणि सोनू निगम यांच्या स्वरात. समीर यांचं गीत आहे आणि नदीम श्रवण यांनी संगीतसाज दिलेला आहे. ऐकूया.

0: श्रोते हो, आजच्या मैत्री विशेष कार्यक्रमातून आपण काही ऐकली सुंदर ही मैत्री गीतं. श्रोते हो, याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आता 5:30 झालेली आहेत आणि मी आहे तुमच्यासोबत नेत्रप्रभा. आता प्रसारित करत आहोत नारळ आंबा काजू लागवड आणि व्यवस्थापन याविषयी प्राध्यापक विनायक ठाकूर यांच्याशी सचिन दर्पे यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत डॉक्टर दीपक ठमके.
1: श्रोते हो, मागील भागात आपण जाणून घेतलं होतं नारळ पिकाविषयी. या भागात आपण जाणून घेणार आहोत आपल्या जिल्ह्याची अर्थव्यवस्था ज्या फळांवर अवलंबून आहे अशा आंबा काजू पिकांविषयी. सर, या पिकांसाठी लागवड पूर्व नियोजन कसं असायला हवं?
2: बघा, आंबा काजू नारळ सुपारी फणस ही जी पिकं कोकणातली आहेत ही कोकणातल्या वातावरणात उत्तम होतात. आता ही उत्तम होतात म्हणजे नेमकं काय? याला जमीन पोषक आहे. म्हणजे तुम्ही जमीन उत्तम आहे, पाणी व्यवस्थापन आहे, इथल्या पोषक घटकं आहेत, भौगोलिक स्थिती उत्तम आहे आणि त्यामुळे चांगले होतात. आता उदाहरण बघा की कोकणामध्ये हापूस चांगला होतो किंवा सिंधुदुर्गामध्ये हापूस चांगला होतो, कोल्हापूरमध्ये ऊस चांगला होतो, नाशिकला द्राक्ष चांगली होतात, नागपूरला संत्री चांगली होतात. असं प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याचं एक वैशिष्ट्य आहे. तसं कोकणामध्ये जवळजवळ 27 पिकं उत्तमपैकी होतात, लक्षात घ्या. आणि ही 27 जी पिकं आहेत ना ही सगळी नगदी पिकं आहेत, म्हणजे लोकांना पैसे मिळून देणारी आहेत. आता जर तुम्ही बघाल 27 शेवटचं पीक जरी आपण म्हटलं त्याच्यामध्ये ओट म्हणून येतं, काय वटफळ म्हणतात त्याला. आता ही वटफळ ही जंगली आहे, पण हे जे वटफळ आजच्या घडीला 700 रुपये किलो आहे. म्हणजे विचार करा, म्हणजे आज काजू प्रोसेस केलेला 700 रुपयाला मिळतोय आणि वटफळ कच्चं आहे ते 700 रुपयाला, म्हणजे इतकं फरक आहे. त्यामुळे सगळ्या पिकाचं अर्थव्यवस्था उत्तम आहे. आणि लागवड करणं योग्य का आहे तर शाश्वत मार्केट आहे. आजपर्यंत आपण म्हणतो कोकणातल्या माणसाने कधी शेतीसाठी आत्महत्या केली नाही, कारण काय? इथं आपल्याकडे आंबा म्हणजे फळांचा राजा आणि हापूस हा त्या फळांच्या राजाचा शिरोमणी. त्यामुळे ही दोन महत्वाची पिकं आंब्याचं आहे आणि काजू आहे, त्याला काजूला राणी आपण म्हणतो. त्याच्यानंतर आपल्याला कल्पवृक्ष आपल्याचकडे आहे, नारळ आहे. त्याच्यानंतर आपल्याला फणस आहे, रसाळ. आज तर फणस जर बघाल तर फणस प्रोसेस केल्यानंतर त्याची फणस भाजी आपण 1 वर्षापर्यंत प्रिझर्व करतो, फणसाचे गळे तळतो, त्याच्यानंतर फणस पावडर 1000 रुपये किलोने जाते, सदाहरित झाड आहे ते, त्याचं सगळं पाडचा उपयोग होतो आणि उद्या वन्य म्हणून फर्निचरसाठी वापर करतो. त्यामुळे आंबा काजू नारळ हे उत्तम कोकणामध्ये.
1: तर या आंबा काजू पिकाची लागवड करताना त्या कलमांमध्ये किती अंतर असावं?
2: बघा, प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. आता उदाहरणार्थ आंब्यामध्ये जर आपण बघाल तर वेगवेगळं कसं आहे ते सांगतो. सुरुवातीला आंब्याचं लागवड हे 12 मीटरने लागवड केलं जायचं, त्याच्यानंतर मग 10 मीटरवर आलं, मग घन लागवडमध्ये 5 मीटरवर आलं. आता इस्रायल टेक्निकने अल्ट्रा हाय डेन्सिटीमध्ये 1 मीटरवर लागवड केली जाते. म्हणजे ज्या 1 एकर शेती क्षेत्रामध्ये आंब्याची कलम शासनाच्या नियमानुसार 40 लागत होती, तिथं आता नवीन टेक्निकनुसार 1000 लागतात. हा फरक आहे. आणि हे लागवड अंतर कशावर डिपेंड आहे? एकंदरीत तुमची भौगोलिक स्थिती आणि जात. आता जर तुम्ही समजा हापूस आंबा लागवड करायला गेला आणि 1 मीटरने लागला तर उत्पादन देणार नाही. मग तुम्ही कुठं लावू शकता, कुठला लावू शकता? तर केशर लावू शकता 1 मीटरने, दुसरा रत्ना हापूस लावू शकताय, सिंधू लावू शकताय, अशा जाती तुम्ही जवळ लावू शकता. मग हापूसचं अंतर किती? कमीत कमी हे 5 मीटर म्हणजे 15 फूट, त्याच्या खाली हापूस येणार नाही. आणि जास्तीत जास्त तुम्ही 10 मीटर म्हणजे साधारण 33 फूट ह्या अंतराने तुम्ही हापूस लागवड करू शकता. आता त्याच्याबरोबर समजा काजू लावायचं असेल तर काजू तुम्ही जर समजा ॲपलसाठी काजू ॲपलसाठी लावत असाल, म्हणजे हाताने ॲपल मिळायला पाहिजे, काजू कोण मिळायला पाहिजे, तर तुम्ही 15 फुटांनी लावू शकताय, नाहीतर मग 7-21 फुटांनी. आता तेच जर फणस असेल तर कुठली व्हरायटी लावताय? व्हिएतनाम सुपर अर्ली सारखी व्हरायटी लावत असाल तर 10 फुटांनी लावा. जर समजा तुम्ही रेग्युलर लावत असाल फणस तर साधारण 15-18 फुटांनी लावा. जर समजा तुम्हाला लोकल किंवा गावठी लावत असाल तर 10 मीटरने लावा लागतो. अशी प्रत्येक फळं ही त्या त्या पिकाच्या वाढीनुसार आणि त्याच्या पसाऱ्यानुसार आणि त्या जमिनीच्या प्रकारानुसार तुम्ही लागवडनंतर ठेवून लागवड करू शकता.
1: अशा प्रकारची फळझाड लागवड करत असताना माती परीक्षण किती महत्वाचं आहे?
2: सगळ्यात महत्वाचं माती, कारण माती परीक्षण हा बिल्डिंगचा पावा आहे. तर माती परीक्षणमध्ये सगळ्यात पहिला मुद्दा काय? तर पीएच तपासणी करणे, म्हणजे पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन म्हटलं जातं. आता हा पीएच का तपासायचा? जर समजा तुम्ही झाड चांगल्या जातीचं लावलं, तुमची जमीन चांगली आहे असं तुम्हीच म्हणताय, पण त्याचा पीएच जर उतरलेला असेल ना, आम्लधर्मी असेल, तर लावलेल्या झाडाची वाढही होणार नाही आणि उत्पन्नही मिळणार नाही. हे का झालं? तर आम्लता वाढल्यामुळे. जसं एखाद्या माणसाचं आम्लपित्त झालं तर तो जेवू शकत नाही, चांगल्यापैकी सुग्रास जेवण दिलं तरी तो खाऊ शकत नाही, पचणार नाही की त्याला आवड नाही, सेम तीच प्रोसेस आहे. म्हणून माती परीक्षणामध्ये सगळ्यात मुद्दा आहे पीएच. नंबर दुसरं आहे सेंद्रिय कर्ब. आता कर्ब उत्तम जर असेल तर झाडाची वाढ चांगली होणार. पाणी जलधारण शक्तीसाठी तुम्हाला वापसास्थिती आणणं गरजेचं आहे, आणि त्याच्यानंतर मग येतो ते न्यूट्रिशन आणि खतं, म्हणजे एनपीके बरोबर सूक्ष्म खतं. ह्या सगळ्यांचा समतोल आपल्याला समजावा आणि त्यानुसार आपल्याला डोस द्यावे देता यावे यासाठी माती परीक्षण करणं गरजेचं आहे. कारण एखाद्या झाडा जमिनीमध्ये लोहाचं प्रमाण जास्त असेल आणि तुम्ही परत लोह दिलं तर ऋण ऋण धन होणार आणि त्याचा डबल डोस होणार आणि त्या झाडावर विपरीत परिणाम होणार. त्यामुळे परीक्षण केल्याशिवाय आणि अभ्यास करून तज्ञाचा सल्ला घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारची खतं देऊ नये म्हणून माती परीक्षण करा. म्हणून आम्ही नेहमी सांगतो, जर समजा तुम्ही 50 वरती झाडं करायला लावायचे असेल तर तुमचा खर्च फुकट जाऊ नये म्हणून माती परीक्षण करा. पण ज्याला एक दोनच लावायचे असेल आणि आजूबाजूला झाडं वेगळ्या जातीची जगत असतील तर वेगळेच माती परीक्षण करण्याची गरज नाही. तरी पण तुम्ही दोन गोष्टी करा, काय पीएच आणि सेंद्रिय कर्ब, हे दोन्ही तपासा.
1: आपल्या जिल्ह्याच्या वातावरणाचा विचार करता अधिक उत्पादनाच्या दृष्टीने कोणत्या जाती लावता येतील?
2: बघा, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांना कळत नाही की बाबा काय लावू, कुठली जात लावू किंवा कुठलं काय लावू, त्या संदर्भात तो कन्फ्यूज असतो. आणि काही सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा काही नर्सरीवाले जे आपल्याकडे असेल त्याचा उगाच उभापोह केलेला असतो. त्यामुळे आता बघा, आपण स्टेप बाय स्टेप सुरुवात करूया. आंबा जर लावायचा असेल तर आता आंब्यामध्ये कोकणामध्ये हापूस होतो, पण अख्ख्या कोकणामध्ये होत नाही किंवा अख्ख्या सिंधुदुर्गामध्ये होत नाही. मग कुठे होतो? तर किनारपट्टीपासून 22 ते 25 किलोमीटर अंतरामध्ये हापूस होतो. त्याच्यानंतर पुढे पायरी, रत्ना किंवा केशर होतो. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जर लावायचं असेल तर हापूस हा बाकी कुठे चांगला होत नाही, मग त्यांनी ते केशर लावावं. केशर कुठला आहे तर गुजरातचा. गुजरातला केशर हा 15 मेच्या नंतर तयार होतो, पण कोकणात केशर हा 15 मार्चला संपतो. आणि ज्यावेळेस संपतो त्यावेळेस त्याचा रेट हाय असतो. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला चांगला भाव मिळवण्यासाठी योग्य जातींची निवड करणं गरजेचं आहे. आता काजूमध्ये जर तुम्ही बघत असाल तर काजू वेंगुर्ला 4, वेंगुर्ला 7, वेंगुर्ला 9 लागवड करायची आहेत. पण कुठे? बघा, काजू संशोधन केंद्र आहे वेंगुर्ल्याला, ओके. पण काजू संशोधन केंद्र जरी वेंगुर्ल्याला जरी असलं तरी काजू वेंगुर्ल्यामध्ये 5-7 नंबर कोण लावतच नाही. लावलेल्याने तोडून टाकले. मग 7 मध्ये कुठे चालली? देवगडमध्ये. देवगडवाल्यांनी जर 4 नंबर लावले त्यांनी तोडून टाकले. का? तर तिथं 4 नंबर चांगला होत नाही, 7 नंबर उत्तम होतो. आणि मग मधल्यांनी काय केलं? तर त्या पर्पजनुसार 9 नंबर लावले. उदाहरण बघा, मोठा बोंड होतो त्यामुळे जर गोव्याला दारूसाठी जर समजा त्यांना काजू ऍपल द्यायचं असेल किंवा रत्नागिरीला नेक्टर काजू नेक्टर बनवण्यासाठी जर काजू ऍपल द्यायचं असेल त्यांनी 9 लावले. 9 वैशिष्ट्य काय? बोंड मोठं, काजू पण मोठी. म्हणजे तुमचा पर्पज काय आहे आणि तुमचा भौगोलिक स्थिती कुठे आहे काय, त्याच्यानुसार काजू लागवड करायची. त्यामुळे शक्यतो योग्य सल्ला घेतल्याशिवाय, मार्गदर्शन घेतल्याशिवाय काजू लागवड करू नका, नाही तर फसले जाल.
1: सर, एकंदर असं लक्षात येतं की ज्यावेळी एखादा व्यक्ती नर्सरीमध्ये जातो त्यावेळी त्या व्यक्तीला कलम बघितल्यानंतर त्याची जात ओळखता येत नाही. मग एकंदर केसर, रत्ना किंवा सिंधू अशा आंब्याच्या वेगवेगळ्या जाती आहेत, त्याचबरोबर काजूमध्ये वेंगुर्ला 4, वेंगुर्ला 7, वेंगुर्ला 9 अशा पद्धतीच्या जाती आहेत. मग ह्या जाती कशा ओळखाव्यात?
2: बरं, बघा काय पाहिजे, शेवटी प्रत्येक गोष्ट ही अनुभवाशिवाय होत नाही. अनुभव हा सगळ्यात मोठा, आणि तो अनुभव विकत मिळत नाही. त्यामुळे अनुभवाने सगळ्या गोष्टी होतात. म्हणून आम्ही आमच्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आम्ही काही ट्रेनिंग घेतो आणि त्याच्यामध्ये हे शिकवलं जातं का की कुठल्या जाती कशा निवडायच्या. बघा, मी जर समजा उभा राहिलो आणि किंवा माझा एखादा माझा असिस्टंट उभा राहिला आणि त्यांनी काजूची 1 ते 10 जाती समोर ठेवल्या तर त्या पानाच्या आकारावरून तो ओळखू शकतो. कारण काय, अभ्यास झालेला आहे. आता जर सर्वसामान्य शेतकरी हा आंब्यामध्ये हापूस आंब्याचं पान ओळखतो वास आणि पानाच्या आकारावरून, केशर ओळखतो वास म्हणजे पानाच्या देठाचा वास आणि पानाच्या आकारावरून, रत्ना ओळखू शकतो, सिंधू ओळखू शकतो, हे बेसिक गोष्टी हे नजरेने ओळखता येतात. आता जर समजा एखाद्याला हे ओळखता येत नसेल तर लागलेल्या फळावरून तुम्ही ओळखू शकता, किंवा दुसरी गोष्ट नर्सरीवाल्यावर विश्वास ठेवा, पर्याय नाही. म्हणून आम्ही प्रत्यक्ष प्रॅक्टिकली झाडं कशी ओळखायची, पानावरून कशी ओळखायची आणि कशी निवडायची ह्याचं आम्ही सुद्धा ट्रेनिंग देतो. आणि त्यामुळे झाडाच्या पानावरूनच तुम्ही झाडाचं हे ओळखू शकताय, व्हरायटी ओळखू शकताय.
1: सर, आपल्या जिल्ह्याची भौगोलिक स्थिती बघितली तर डोंगर उताराचा प्रदेश आपल्याला दिसून येतो आणि जांभ्या दगडाचा प्रदेश आहे. मग अशा स्थितीमध्ये आंबा काजूची लागवड कशा पद्धतीने करावी?
2: बघा, सगळ्यात पहिली गोष्ट विचार करा की सिंधुदुर्गामध्ये जो किनारपट्टी एरिया आहे तो किनारपट्टी एरियामध्ये दगड जांभा दगड भरपूर आहे, बेसाल खडक आहे, इथं आलं लक्षात लोहाचं प्रमाण जास्त असलेलं जे एरिया आहे ज्यांच्या सातबाऱ्यावर, त्या सातबाऱ्याला शासनाने लिहिलं आहे पोट खराबा. आणि पोट खराबा या शब्दाचा अर्थ आहे लागवडीस निकृष्ट. पण अशा निकृष्ट जागेमध्ये उत्कृष्ट हापूस होतो, त्यामुळे प्रत्येक एरिया हा त्या त्या पिकासाठी उत्तम आहे. उदाहरणार्थ बघा, आता जर समजा आपण पट्ट्याचा वापर केला तर समुद्र किनारपट्टा हा हापूससाठी उत्तम, नंबर 2 नंबरचा केशरसाठी उत्तम, त्याच्या पुढे काजूसाठी उत्तम, आणि मग मिक्स वरचा पट्टा जो आहे तो नारळ.

0: वर्षासाठी लागतो. मग आंब्याला पहिल्या 3 वर्षात पाणी दिलं, नंतर पाणी द्यायची गरज नाही, आणि दिलं तर उत्पन्न येणार नाही, म्हणजे त्याचे तोटे होणार. तर असा हा प्रकार आहे की कोरडवाहूमध्ये कुठलं येतं तर फणस येतो, काजू येतो, आंबा येतो. तर ह्या पिकांना पावसाच्या पाण्यावर गरज आहे आणि त्याच्यानुसार पाणी देऊ शकताय. जर समजा तुम्ही नवीन लागवड करत असाल तर पहिल्या 3 वर्ष तुम्हाला पाणी द्यावून त्याला वाढवायचं आहे, मग त्याला कॅपेबल बनवायचं आहे, आणि मग तुम्ही त्याच्यापासून उत्पादन घेऊ शकता. त्यामुळे पाणी हे त्या जमिनीच्या मजदुरानुसार आणि जातीच्या त्या व्हरायटीनुसार तुम्हाला देणं गरजेचं आहे. आता दुसरी गोष्ट, कधी कधी आपण काय करतो की उत्पादन वाढीसाठी सुद्धा कधी कधी पाण्याची गरज आहे, पण रेग्युलर नाही. उदाहरणार्थ बघा, आंब्याला मोहर आला, मोहर आल्यानंतर वाटाण्याच्या आकाराचे आंबे झाले, त्याला पाणी द्या, म्हणजे ते टिकतील आणि वाढतील चांगले. पण ह्याचा अर्थ काय, दोनदा द्या, तिसऱ्या वेळा देऊ नका. 10 दिवसात ते 12 दिवसाच्या अंतराने दोनदा पाणी द्या, त्याच्यानंतर जर दिलं तर ते आहे ते परत घरणार, म्हणजे रिफ्लोरिंग होणार. म्हणजे सांगायचा उद्देश काय, प्रत्येक झाडामध्ये त्याची स्वतःची एक शैली आहे, आणि त्या शैलीनुसारच त्याला जर वागवलं आणि त्याला जर समजा योग्य आकार दिला तरच तुमचं उत्पादन वाढेल, आणि नाहीतर वाढणार नाही, नाहीतर त्याचे नुकसान होणार. कारण कुठल्याही गोष्टीचं जास्त प्रमाणात जर वापर झाला किंवा अतिवापर झाला तर त्याचं नुकसान होतं.
1: सर, आंबा काजू लागवड केल्यापासून पहिल्या 3-4 वर्षाचा जर आपण विचार केला तर अशा वेळी खोडावरील अळी, तुडतुडे आपल्याला झाडाचं नुकसान करताना दिसून येतात. त्यांचं नियंत्रण करण्यासाठी जैविक आणि रासायनिक पद्धतीने त्यांचं नियंत्रण कशा पद्धतीने करता येईल?
0: बरोबर, बघा पहिल्यांदा आपण आधी रासायनिक बघूया, कारण ते इन्स्टंट चालतं. सगळ्यात पहिली गोष्ट, कीड ही भरपूर प्रमाणात नुकसान करणार, म्हणजे 80 ते 90 नाही 100% पर्यंत करतो. निसर्गात 125 प्रकारचे किडे आहेत, आणि ह्या 125 प्रकारच्या किड्यामध्ये जवळजवळ 10 ते 20 प्रकारचेच किडे फक्त झाडांना खातात, व्यतिरिक्त नाही. मग हे 10 ते 15 प्रकारचे किडे सगळे सगळ्यांना खातात का, तेही नाही. म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की एक किडा समजा आंब्याला रस खात असेल तर तो नारळाचा रस खाणार नाही, तो आंब्याचाच खाणार. आलं लक्षात काय? त्यामुळे 125 किड्यांमध्ये फक्त 8 ते 10 प्रकारच्या किड्यांचं नियोजन केलं तर तुमचं कंट्रोल येऊ शकतो. म्हणून मी साध्या आणि सोप्या पद्धतीने खताचं म्हणजे पीक संरक्षण कसं करायचं या संदर्भात अभ्यास सांगतो शेतकऱ्यांना. आता आपण त्याच्या संदर्भात बघूया. मी मग असे काय म्हटलं, 125 प्रकारमधले 10 ते 12 प्रकारचेच किडे फक्त झाडांना खातात किंवा नुकसान करतात, आणि त्याचे मी 4 गटांमध्ये नियोजन केलं. बघा, पहिला गट जो आहे तो पाने खाणारी अळी. कुठल्याही झाडाचे, आंबा असू दे, सुपारी असू दे, काजू असू दे, फणस असू दे, कुठल्याही झाडाची पानं कुरतडलेली दिसली, पानं खाल्लेली दिसली की समजायचं हे पाने खाणारी अळी आहे. म्हणजे पाने खाणारी अळी आहे, त्याच्यानंतर दुसरी खोड पोकरते, म्हणजे खोलाला छिद्र मारते, पांदीला छिद्र मारते, ती अळी. हा दुसरा गट झाला. तिसऱ्या गटामध्ये मूळ खाते, म्हणजे फक्त खालून जाऊन मुळच खाणार, ती मुळं खाणारी खोड खायला येणार नाही, ती मुळंच खाणार, तो एक गट झाला. आणि चौथा प्रकार आहे रस शोषणारी, त्याच्यातला फक्त कोवळ्या भागातला रस खाणार, पानं आकसणार. हे 4 प्रकारच्या अळ्या फक्त त्यांना नुकसान करणार, आणि त्याच्यावर फक्त 2-2 मी औषधं शेतकऱ्यांना सांगेन. ती फक्त जर त्यांनी सर लक्षात ठेवली, औषधं म्हणजे मी व्यापारी नावं सांगणार नाही, मी फक्त कंटेंट सांगणार. त्या जातीचे व्यापारी जी मार्केटमध्ये प्रचलित आहेत त्यातलं त्यांना औषध घ्यायचं. आता उदाहरण द्यायचं असेल तर एखादं बायर असेल, सिंजंटा असेल किंवा बोनॅग्रो असेल, काय जे असेल त्या चांगल्या कंपन्या, का त्या कंपन्या फसवत नाही, पण ज्या कंपन्या आज आलेल्या आहेत, नवीन ऐकलेल्या आहेत, त्याच्यावर शक्यतो विश्वास शेतकऱ्यांनी ठेवू नये, का त्या फसवे शकणार असू शकतात. आता मी तुम्हाला मगाशी म्हटलं का, तर पालवी खाणारी अळी, पालवी खाताना दिसली आपल्याला, ही 2 ते 5% खायला सुरुवात केली, त्याच्या अगोदरच आपण औषध मारायचं. ती 2 औषधं सांगतो, अल्फा मेथ्रिन आणि क्विनाल्फॉस. आता याच्यामध्ये जर सेंद्रिय पाहिजे असेल तर तुम्ही अग्निअस्त्राची फवारणी करा, काय त्याच्यानंतर तुम्ही दशभरणीची फवारणी करा, हाही प्रकार चालू शकतो. दुसरा प्रकार मी सांगितला, फांदी पोकरणारी, जिथं छिद्र मारलं जातं त्याला वरचं औषध मारून त्याचा उपयोग काय नाही, मग वराती मागून घोडे नाचवल्यासारखे होणार, म्हणून छिद्र पाठवणारी जी अळी आहे त्याच्यासाठी मी 2 औषधं सांगतो. त्यामध्ये पहिलं आहे डायक्लोरोहॉस आणि दुसरं आहे क्लोरोपायरोहॉस. ह्या 2 औषधांचा वारा जर केला, ही गॅस पॉइजन आहेत, हां, ते त्यांना आपमध्ये घुसून मारणार. म्हणजे सांगायचा उद्देश काय, कुठलं लक्षणं बघा आणि मग त्यानुसार औषधं द्या. आलं लक्षात काय? तिसरा जो प्रकार जो आहे तो मगाशी म्हटलं ते मूळ खाणारी. आता मूळ खाणारी म्हणजे कोण, हुमणी आहे, वाळवी आहे, असे प्रकार मुळं खातात, बुब्याची उभी झाडं मारून टाकतात. मग त्यांच्यासाठी तुम्हाला काय करायचं, 2 औषधं सांगतो. त्यातलं म्हणजे मिथेल पॅरेथिओन आहे किंवा लिंडेन पावडर आहे, ही मुळामध्ये टाकली की ह्यांचा लागण होणार नाही, ती पळणार, हे रासायनिक गोष्ट आहे. आता चौथा जो प्रकार आहे तो रस शोषणारी कीड, म्हणजे ते काय करतात, तुडतुडे म्हणा की इतर कोण म्हणा, ते रस कोवळ्या भागातला काढणार, पानं आक्स करणार, ती मिरची असू दे, आंबा असू दे किंवा काही इतर कुठले असू दे, जे कोवळा भाग येतो त्याचा

0: रस खाऊन आपलं पोट भरणार आणि पिकाचं नुकसान होतं. आणि मग त्याच्यासाठी मी दोन औषधं सांगतो, त्यामध्ये प्रोपेनोफॉस आहे आणि कार्बोसल्फन आहे. आता ही जी दोन औषधं काय करतात की आंतरप्रवाही आहेत, म्हणजे तुम्ही फवारणी केली की त्या बॉडीत जाणार झाडाच्या आणि बॉडीच्या रसामार्फत ते कडा किडा आपोआप मेला जाणार. तर हे जे चार प्रकार जे आहेत हे प्रकार हे पीक संरक्षणामध्ये येतात. त्यामुळे पान खाणे, फोड पोकरणे, मूळ खाणे आणि रस खाणे हे चारच प्रकारामध्ये हे 125 प्रकारचे जे किडे आहेत ते सगळे विभागलेले आहेत. त्यामुळे आपल्याला वेगळ्या किड्यांचा अभ्यास करायचा नाही, या चार प्रकारांचा जर अभ्यास थोडासा केला आणि जर योग्य औषध दिलं तर तुम्ही तुमचं पीक हे 80% जे नुकसान होणार आहे ते 20% आणू शकताय किंवा 10% आणून झिरो सुद्धा करू शकताय. हा प्रकार आहे.
1: एकंदर झाडाच्या नुकसानीची लक्षणे बघून त्यावर उपाय करणे आवश्यक आहे.
0: बरोबर
1: सर, अलीकडे व्यावसायिक शेती पिकांमुळे कीटकनाशकांचा वापर आणि खतांचा रासायनिक खतांचा वापर हा वाढलेला आहे, तर अशा वेळी शेतकऱ्यांनी जैविक खतं आणि रासायनिक खतं यांचा समतोल कशा पद्धतीने साधावा?
0: बघा, पहिली गोष्ट म्हणजे काय, ह्या जगामध्ये निसर्गाने एकदल पिकं आणि द्विदल पिकांनी पहिली दिलेली आहेत. आता ती पिकं का दिली, तर निसर्गामध्ये आजच्या घडीला जर बघाल तर 12,000 एकदल आणि 24,000 द्विदल पिकं आहेत. आता ही दोन पिकं जी आहे एकदल आणि द्विदल ही तुमच्या झाडांची वाढ करतात, पण आपल्याला अभ्यास नसतो. मग आपण काय करतो की तणांच्या माध्यमातून, इतर औषधांच्या माध्यमातून तणनाशकांच्या माध्यमातून नाहीशी करतो. उदाहरणार्थ देतो, बघा, एखादं तुम्ही आंब्याचं झाड लावलं, एखादं काजूचं झाड लावलं आणि त्याच्या मुळावर फक्त दोन तुमचं वेल लावले, एक भोपळ्याची असू दे किंवा कारल्याची असू दे किंवा तुम्ही काकडीची असू दे, दोन वेल जरी लावल्या तर त्याच्यापासून तुम्हाला भाजी पण मिळणार, त्याच्यापासून तुम्हाला इतर समाधान पण मिळणार, आंतरपीक पण होणार. पण त्याचा फायदा काय होणार, त्याच्या मुळावर रायझोबियमच्या गाठी वाढणार आणि रायझोबियम हा असा जीवाणू आहे तो हवेतलं नायट्रोजन स्थिर करतो आणि नेत्र स्थिर केल्यामुळे झाडाची वाढ जोमाने होणार. म्हणजे एकावर दुसरं, म्हणजे जसं तुम्हाला फळामार्फतही फायदा होणार आणि झाडाच्या मुळामार्फतही त्याला फायदा होणार. ह्याला म्हणतात सहजीवन पद्धतीने झाड वाढवणं. म्हणजे असे प्रकार आहेत. नंबर दुसरी गोष्ट, तुम्ही बॅक्टेरिया कल्चर वापरू शकता सेंद्रियमध्ये. त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता, जसं गोकृपा अमृत मी म्हणतो, बन्सी गोळशा गिर यांनी 40 प्रकारचे बॅक्टेरिया एका ठिकाणी आणून आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी काय केलं, अर्क तयार केले. आणि हे अर्क जर घातले तर जमीन तुमची सुपीक होणार आणि ती कायमची राहणार, कुठल्याही प्रकारचे रासायन नाही. तर अशा गोकृपाचा वापर करू शकता. त्याच्यानंतर जीवामृतचा वापर करू शकता. आता जीवामृत सगळ्यांना माहीत असेल की गाईचं शेण, गोमूत्र, जीवाणूची माती, त्याच्यानंतर द्विदल पीक, गुळ आहे आणि पाणी, याचं मिश्रण म्हणजे जीवामृत. आणि हे जर झाडांना दिलं तर बघा, जीवामृत दिल्यामुळे काय फायदा होतो. बघा, मी समजा इथं समजा आता साखर खाल्ली आणि 4 कण इथं खाली पडले तर अर्ध्या तासाच्या तिथं मुंग्या येणार. मुंग्यांना फोन केला कोणी, मी नाही केला, तुम्ही नाही केला, मग काल्या का, तर त्यांना सेन्सनुसार. म्हणजे ह्याचाच अर्थ काय की जर समजा तुम्हाला मुंग्या जर तिथं येतात ह्या त्यांच्या वासाने येतात, म्हणजे ज्याचा अर्थ की मुंग्या तिथं आकर्षल्या जातात, सेम तसंच जीवामृत दिल्यामुळे जीव आकर्षित होतात. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा जीव आहे तो गांडूळ. आणि गांडूळ हा शेतकऱ्यांचा मित्र हा आम्ही म्हणत नाही, पूर्वीपासून म्हटलं जातं, आपण ह्याच्यात अभ्यासामध्ये आलो. त्यामुळे जीवामृत टाकल्यानंतर हे गांडूळ येणं आणि गांडूळ पासून जिथे जमीन सुपीक होणं आणि हे सगळे प्रकार होतात. त्यामुळे जीवामृताचा वापर करणं गरजेचं आहे. दशपर्णी आहे, गांडूळ पाणी आहे, त्याला निमास्त्र आहे, अग्निअस्त्र आहे, ब्रह्मास्त्र आहे, करंज आहे, नीम आहे, अशा सेंद्रिय भरपूर घटक आहे जे शेतकऱ्याचं सेंद्रिय पद्धतीने नुकसान टाळून उत्पादन वाढून त्यांची पीक वाढू शकते.
1: खतांचं योग्य नियोजन करणं आवश्यक आहे. या नियोजनातून शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचं संरक्षण करणे आवश्यक आहे. ज्या पद्धतीने आपण मागच्या भागात बघितलं होतं की माड पिकामध्ये किंवा नारळ पिकामध्ये आंतरपीक घेता येतं, तसं काजू आंबा पिकाच्या लागवडीमध्ये आंतरपिके काय घेता येतील?
0: बघा, की आपण नारळ पिकामध्ये आपण काय करू शकतो की बागायती पिकं घेऊ शकतो. तशी कोरडवाहू पिकामध्ये बागायती घेऊन चालत नाही, मग तिथं कोरडवाहू पिकं घेऊ शकताय. उदाहरणार्थ कुठली, आता उदाहरणार्थ तुम्ही आंबा लावला तर आंब्याच्या मध्ये तुम्ही भात शेती घ्या, नाचणी शेती घ्या, कुळीत घ्या, उडीत घ्या, इतर पिकं घ्या, ही कोकणामध्ये होणारी आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही आंतरपिकं घेऊ शकताय, पुढच्या 3 वर्षासाठी किंवा 4 वर्षानंतर ती झाडं एकमेकाला जोडायला चालू होतात, मग आपल्याला आंतरपीक घेता येत नाही. तर त्याच्यामुळे तुम्ही अननस असू दे किंवा आवळा असू दे किंवा आणखी शेवगा असू दे. आता शेवगा सुद्धा कसं असतो, काही वेळा आपण 10 बाय 10 मीटरने आंबा लागवड समजा केली तर मध्ये अंतर जवळजवळ 8 ते 10 वर्ष शिल्लक राहतं. 8 ते 10 वर्षासाठी मध्ये तुम्ही शेवगा लावला तर हा शेवगा तुम्हाला 10 वर्षातून 2 किंवा 3 वेळा उत्पन्न देतो आणि त्यामुळे तुम्हाला आंतरपिकाचा फायदा होतो आणि मध्ये जो पिकावर खर्च करणार तो तुमचा वसूल होतो.
1: बरोबर. तर व्यावसायिक पिकांबरोबर आंतरपिकं घेऊन आपला खर्च कसा वाचवता येईल याकडे शेतकऱ्यांनी लक्ष देणे आवश्यक आहे. सर, अलीकडे शेती पर्यटन ही कन्सेप्ट उदयाला आलेली आहे, तर याचा वापर शेतकऱ्यांनी आपले उत्पन्न वाढवण्यासाठी कशा पद्धतीने करायला हवा?
0: मागच्या भागात पण म्हटलं होतं की तुम्ही कुठल्याही पिकाला काढून विकण्यापेक्षा दाखवून पैसे जास्त मिळतात. उदाहरणार्थ बघा, आता उदाहरणार्थ तुम्ही काय केलं की एक तुमच्या दारासमोर एखादा नारळ लावला लोटन व्हरायटीचा आणि त्याच्या बाजूवर हिरे अल्ली जातीची सुपारी लावली आणि त्याच्या बाजूला 9 नंबरची काजू लावली, त्याच्या बाजूला तुम्ही समजा आंब्यामध्ये ATM आंबा लावला, त्याच्या बाजूला तुम्ही समजा फणसामध्ये व्हिएतनाम सुपर अर्लीचा फणस लावला. आता ही बाजू तुम्ही लावल्या, तुमच्या बागेत लावली, ही उत्पन्नासाठी लावली. आता मला तुम्ही सांगा, पहिली गोष्ट जो पहिला लोटन जो लावला त्या लोटनला 1.5 फुटापासून येणार घड येणार आणि ते जमिनीला लागणार. पर्यटक किंवा कुठलाही माणूस जो तुमच्याकडे आला तर पहिला सेल्फी घेणार तिथे का, तर सेल्फी पॉईंट झाला तयार. म्हणजे थोडक्यात काय, ॲग्रो टुरिझम पण तिथं झालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही काय केलं की तुमचं उत्पन्न पण वाढलं. दुसरी, तुम्ही एखादी सुपारी लावल्या, आता बघा 6 सुपाऱ्या लावून जर समजा ट्री हाऊस केलं किंवा डिनर हाऊस किंवा एखादी चहा कॉफीसाठी एखादी जागा जर झाडावर केली तर एक आकर्षण होतं. मग त्या झाडाचा वापर सुपारीचा सदाहरित असल्यामुळे त्याचा वापर तुम्ही ट्री हाऊस म्हणून पण बनवू शकताय आणि त्याच्यापासून उत्पन्न पण घेऊ शकता, म्हणजे दुहेरी फायदा. त्यामुळे टुरिझम हा असा विषय आहे, तर तुम्ही तुमच्या मनातली जी संकल्पना आहे आणि येणाऱ्या पर्यटकाला आवडेल अशा पद्धतीने जर तुम्ही वातावरण निर्मितीत केली किंवा वातावरण तयार केलं तर ऍग्रो टुरिझम आणि तुमचं कमर्शियल उत्पादन ह्या दोन्ही गोष्टींची सांगड तुम्ही उत्तम घालू शकताय आणि त्याच्यापासून दुहेरी फायदा घेऊ शकताय. म्हणून परत एक सांगतो, कुठली वस्तू किंवा झाडाची फळं काढून विकण्यापेक्षा दाखवून पैसे जास्त मिळतात.
1: अलीकडे हवामान बदलाचा परिणाम या उत्पादनावर होत आहे, त्यावर काय उपाय करता येतील थोडक्यात सांगा.
0: बघा, हवामान बदल हा निसर्गाची आहे कोब आहे असं म्हणूया आपण, पण फक्त एकच लक्षात घ्या की त्या ठिकाणी आपण बऱ्याचशा गोष्टी करू शकतो. आता उदाहरणार्थ बघा, समजा तुमच्याकडे वातावरणामध्ये पाऊस आला, गारा आल्या, इतर गोष्टी आल्यात किंवा हवामान ढगाळ आलं, इतर बऱ्याच अडचणी आल्या, कीड वाढली, रोग वाढली. आता उदाहरणार्थ आंबा समजा तुम्ही लागवड केली अल्ट्रा हाय डेन्सिटीमध्ये, त्याची उंची जाते होते किती, 6 फूट ते 8 फूट, त्याच्या पलीकडे होत नाही. त्यामुळे टेबल घेऊन प्रत्येक आंब्याला तुम्ही हात लावू शकता किंवा त्याचं प्रुनिंग करू शकता किंवा बऱ्याच गोष्टी करू शकता. याचा अर्थ काय, तुम्ही लागवड जर व्यवस्थापन उत्तम केलं तर तुमचे ते आंबे आहेत ते तुम्ही पेपर कॅपने लॉक केलं की तिथं फवारणी करायची गरज नाही, किडेही खाणार नाहीत आणि तुमचा सेफ आंबा राहतो. म्हणजे अशा पद्धतीने जर समजा तुम्ही नवीन टेक्निकचा वापर जर केला तर ह्या हवामानावर सुद्धा तुम्ही मात करू शकता किंवा ढगाळ वातावरणावर मात करू शकता किंवा एखाद्या गारपिटीवर सुद्धा मात करू शकता असा हा प्रकार आहे. त्यामुळे अभ्यास करून अभ्यासपूर्वक जर लागवड केली तुम्ही किंवा त्या संदर्भात हे केलं तर उत्पादन वाढू शकतं आणि शेतकऱ्यांना फायदा मिळेल.
1: फळपिकांमध्ये आधुनिक पद्धतींचा वापर आपल्याला करावा लागेल, जेणेकरून पिकांचं संरक्षण पण होईल आणि हवामान बदलाचा परिणाम होणार नाही. सर, नवीन तरुणांनी आंबा काजू पिकांकडे यावं, त्याची लागवड करावी, यासाठी काय संदेश द्याल?
0: बघा, पहिली गोष्ट, आजचा तरुण काय करतोय, मुंबईला जातो, मुंबईला जातो आणि तिथं 15,000 मध्ये 20,000 मध्ये नोकरी करतो. महिनाभरामध्ये ते तुम्ही 20,000 रुपये कमवणार. इथं लक्षात घ्या, देवगड सारख्या एका ठिकाणी एक एक झाड वर्षाला 1 लाख रुपये देतो. 70-80 हजार रुपये देणारे कितीतरी झाड आहेत. वेंगुर्ल्यासारख्या ठिकाणी एक एक झाड 50-50 पेट्या देणारी आहेत. आता 50 पेट्यांचा जर अभ्यास केला, आजच्या घडीला 3,000 रुपये पेटी आहे, म्हणजे किती रुपये झाले विचार करा. म्हणजे इथं उत्पन्न आहे, फक्त करण्याची वृत्ती पाहिजे आणि त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी अभ्यास पाहिजे. म्हणून तरुणांनी पहिली गोष्ट म्हणजे उत्तम शेती आहे ना, मग शेतीकडे वळायला पाहिजे, थोडासा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायला पाहिजे आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की आधुनिक साधनांचाही वापर केला पाहिजे आणि त्यातला अभ्यास जर केला तरच तो शेतकरी मुंबईला जायची त्याला गरज लागणार नाही, इथल्या इथे उत्पादन घेऊ शकताय. आता आमच्यासारखा शेतकरी, आमची सगळं सांभाळून जवळजवळ 5 लाख झाडं विकणारा आम्ही शेतकरी आहोत. आज 5 लाख झाडं म्हणजे जवळजवळ 5 कोटीचा टर्नओव्हर आहे, म्हणजे इथं नर्सरी उद्योग होऊ शकतो. समजा इथं आता रायपनिंग चेंबर आहेत, त्याच्यामुळे इथं तुम्ही आंबा पिकून विकू शकता. आजच्या घडीला 400-500 रुपये डझन आहे, म्हणजे तोही व्यवसाय येऊ शकतो. आज फणसामुळे बाय प्रोडक्ट घरगुती पद्धतीने करू शकता. उदाहरणार्थ बघा, घरच्या घरी वेफर तळले किंवा वरच्या पावडर बनवली तर ती जवळजवळ आता 700-800 हजार रुपयाने जाते, म्हणजे इथल्या इथे उद्योग होऊ शकतो. उद्या खराब जाणारी करवंद आहेत, त्याच्यावर घरगुती पद्धतीने सोडून लोणचं जरी बनवलं तरी आजच्या घडीने 120-130 रुपये किलो जात आहे. त्यामुळे इथलं पिकाचा वापर करून इथल्या इथे जर समजा बाय प्रोडक्ट बनवले तर अख्ख्या जगावर राज्य आपण करू शकतो किंवा जगात तुम्ही विक्री करू शकताय, पैसे मिळू शकताय. कारण कोकणाचा जर अभ्यास केला तर महत्वाची गोष्ट मगाशी मी सांगितल्यानुसार, आंबा म्हणजे राजा आपल्याकडे आहे, काजू ही राणी आपल्याकडे आहे, आणि ह्या दोन महत्वाची नगदी पिकं असल्यामुळे इथल्या शेतकऱ्याला कुठे जायची गरज नाही. ते दुग्ध व्यवसाय असू दे, कुक्कुटपालन असू दे, शेती असू दे, शेतीपूरक उद्योग असू दे, नंतर आणखी काही असू दे, या सगळ्यांचा जर त्यांनी अभ्यास जर केला तर तुम्ही इथल्या इथे उत्पादन मिळू शकता. आणि जे 15,000 मुंबईला जात आहे आणि त्याच्यातला 75% तुमचा अकोमोडेशन आणि खाण्यावर जातो आणि हार्डली तुमच्या हातात 1-2 हजार रुपये राहत आहे, इथं उलट होऊ शकतं की तुम्हाला सगळं खर्च भागून 15-50 हजार रुपये सुद्धा तुम्ही महिन्याला साचून ठेवू शकताय. असं सदन शेतकऱ्यासाठी तुम्हाला कोकण उत्तम आहे. फक्त अभ्यासपूर्वक करा आणि योग्य नियोजन करा, म्हणजेच तुम्हाला त्याच्यातून निव्वळ फायदा मोठ्या प्रमाणात होईल.
1: एकंदर शहरी आकर्षणापोटी शहरात न जाता शेतीचा अभ्यास करून जर शेती केली तर त्यापासून व्यावसायिक फायदा होणार आहे. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांनी या शेतीकडे वळणं आवश्यक आहे. तर सर, आज आपण आमच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या आंबा, काजू, नारळ, फणस या पिकांच्या लागवडीबाबत त्यांच्या व्यवस्थापनाविषयी आमच्या शेतकरी बंधूंना माहिती दिलात, त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.
2: नमस्कार. श्रोते हो, आताच आपण नारळ, आंबा, काजू लागवड आणि व्यवस्थापन याविषयी प्राध्यापक विनायक ठाकूर यांच्याशी सचिन दर्पे यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा ऐकलात. सादर करते होते डॉ दीपक ठमके. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. आता ऐकूया काही जाहिराती.
3: जिथे शब्द होतात नाटक आणि स्वर होतात अभिनय, मराठी रंगभूमीचा अभिमान म्हणजे नाट्यसंगीत. भावनांचा सुरेल आविष्कार, प्रेम, भक्ती, विरह आणि नाट्याचा संगम. रसिक श्रोते हो, ऐका नाट्यसंगीत फक्त तुमच्यासाठी दर मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
4: लहान वयातच अहिलाबाईंच्या व्यक्तिमत्वात अनेक मोठे गुण दिसून येत होते. अखंड शिवभक्ती आणि धर्मपरायणता, करारी जबाब, धाडशी, करुणा आणि सेवाभावी, बुद्धिमत्ता आणि चातुराई, लहान वयातच निर्णय घेण्याची क्षमता आणि बुद्धिमत्ता त्यांच्याकडे होतीच.
5: श्रोते हो, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त लोकमातेची जीवनगाथा नवलराज काळे यांच्याशी संजीवनी पालेकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला अवश्य ऐका. शुक्रवार दिनांक 29 मे 2026 रोजी सायंकाळी 5:30 सादर करते डॉक्टर दीपक ठमके. तेव्हा नक्की ऐका FM बँड 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
2: आता संध्याकाळचे 6 वाजतायत. ऐकूया हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं लवलीन निगम। कर्नाटक के मुख्यमंत्री सिद्धारमैया ने राज्यपाल के सचिव को औपचारिक रूप से इस्तीफा सौंप दिया है। श्री सिद्धारमैया ने कहा कि उन्होंने राज्यपाल से नामित मुख्यमंत्री डीके शिवकुमार को पदभार ग्रहण करने के लिए आमंत्रित करने का अनुरोध किया है। विधानसभा में कांग्रेस के पास 136 से अधिक विधायकों का समर्थन है। श्री सिद्धारमैया ने कहा कि उन्होंने पार्टी की राज्यसभा सीट की पेशकश विनम्रतापूर्वक अस्वीकार कर दी है। उन्होंने कहा कि वे राज्य की जनता के लिए काम करते रहेंगे। कांग्रेस की विधानसभा चुनावों में जीत के बाद सिद्धारमैया मई 2023 में दूसरी बार कर्नाटक के मुख्यमंत्री बने थे। उनके इस्तीफे के साथ ही राज्य में चल रहा लंबा सत्ता संघर्ष समाप्त हो गया है। श्री डीके शिवकुमार को 2023 के कर्नाटक विधानसभा चुनाव में कांग्रेस पार्टी की जीत में महत्वपूर्ण भूमिका थी। गृहमंत्री अमित शाह ने देश से हर घुसपैठिए की पहचान कर निर्वासित करने की सरकार की दृढ़ प्रतिबद्धता दोहराई है। गुजरात के गांधीनगर में आज 340 करोड़ रुपए की विभिन्न विकास परियोजनाओं का लोकार्पण और शिलान्यास करने के बाद एक जनसभा में उन्होंने ये बात कही।
1: घुसपैठिए को देश के बाहर निकालना ये हमारी सरकार का संकल्प है और इसके लिए नरेंद्र मोदी जी ने एक डेमोग्राफी चेंज कमीशन कमिटी बनाने का निर्णय किया है। ये हाई पावर कमिटी देश भर में जनसंख्यिकी का जो कृत्रिम बदलाव हुआ है उसके कारणों और उपायों की भी चिंता करेगी और इसके लिए कोई कानून बनाने की जरूरत है तो इसकी भी चिंता करेगी।
0: गृहमंत्री ने पश्चिम बंगाल सरकार को एक सप्ताह के भीतर सीमा सुरक्षा बल को 600 हेक्टेयर भूमि उपलब्ध कराने के लिए बधाई भी दी। वीर सावरकर की जयंती पर आशीष शाह ने मातृभूमि के प्रति उनके सर्वोच्च बलिदान, समर्पण और अमूल्य योगदान का स्मरण किया। भारतीय जनता पार्टी ने वर्तमान विधायक अभिषेक देवरॉय को पार्टी की त्रिपुरा प्रदेश इकाई का नया अध्यक्ष नियुक्त किया है। अभिषेक देवरॉय राज्यसभा सांसद राजीव भट्टाचार्य का स्थान लेंगे। भाजपा के राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नवीन ने उनकी नियुक्ति को स्वीकृति दी। त्रिपुरा के मुख्यमंत्री डॉ माणिक साहा ने बधाई देते हुए विश्वास व्यक्त किया कि देवरॉय के गतिशील नेतृत्व और संगठनात्मक दूरदर्शिता से त्रिपुरा में भाजपा और मजबूत होगी। उपराष्ट्रपति सीपी राधाकृष्णन कर्नाटक, गोवा और केरलम के 3 दिन के दौरे पर कल रवाना होंगे। उपराष्ट्रपति कल कर्नाटक के बेंगलुरु में आर्ट ऑफ लिविंग फाउंडेशन के वैश्विक समारोह में शामिल होंगे। शनिवार को श्री राधा कृष्ण पणजी में गोवा के राज्य स्थापना दिवस समारोह में शामिल होंगे। उपराष्ट्रपति 31 मई को बेल्थागंडी के SIRI औद्योगिक पार्क का उद्घाटन करेंगे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने येनेज यांशा को स्लोवानिया का प्रधानमंत्री चुने जाने पर बधाई दी है। सोशल मीडिया पोस्ट में श्री मोदी ने कहा कि वे दोनों देशों के लोगों की साझा समृद्धि और पारस्परिक लाभ के लिए द्विपक्षीय संबंधों को और मजबूत करने की दिशा में स्लोवेनिया और प्रधानमंत्री के साथ मिलकर काम करने के लिए उत्सुक हैं। लोकसभा अध्यक्ष ओम बिड़ला ने कहा है कि लोकतंत्र संवाद, विचार विमर्श, आम सहमति और असहमति के वातावरण में फलता फूलता है। श्री बिड़ला ने आज दिल्ली विधानसभा में 1924 से 1930 तक केंद्रीय विधानसभा की सभी 407 बैठकों की कार्यवाही के 89 खंडों के अनूठे संकलन का विमोचन किया। श्री बिड़ला ने कहा कि यह संग्रह भावी पीढ़ियों और लोकतांत्रिक संस्थाओं के लिए अमूल्य मार्गदर्शक साबित होगा। केंद्रीय आवासन और शहरी कार्य मंत्री मनोहर लाल ने आज दिल्ली नगर निगम के भलसवा अपशिष्ट निपटान स्थल संबंधी सुधार कार्यों की समीक्षा की। आवासन और शहरी कार्य मंत्रालय ने बताया कि अपशिष्ट की मात्रा में उल्लेखनीय कमी आई है। रक्षा सचिव राजेश कुमार सिंह ने आज सिंगापुर के रक्षा सचिव जोसेफ लियोंग के साथ 16वीं रक्षा नीति वार्ता की सह अध्यक्षता की। रक्षा मंत्रालय ने कहा कि इस वार्ता ने भारत और सिंगापुर के बीच मजबूत द्विपक्षीय रक्षा साझेदारी की पुष्टि की है। सिंगापुर ओपन बैडमिंटन टूर्नामेंट में लक्ष्य सेन और पीवी सिंधु ने अपने अपने वर्ग के क्वार्टर फाइनल में जगह बना ली है। चिराग शेट्टी और सात्विक साईराज रंकी रेड्डी की पुरुष डबल्स जोड़ी तथा ध्रुव कपिला तनिषा क्रास्टो की मिक्स डबल्स जोड़ी ने भी क्वार्टर फाइनल में प्रवेश कर लिया है। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
2: श्रोते हो सायंकाळचे 6:05 झालेली आहेत. मी नेत्रप्रभा तुम्हा सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आता ऐकूया जितेंद्र घोडगे सराफ हा प्रायोजित कार्यक्रम.
3: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोपटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा ह्या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्या बरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
5: नमस्कार
4: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजांत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
5: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
4: बर.
5: ही श्री गजानंत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच याचं पावित्र्य टिकून आहे.
4: अच्छा, मग दादा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
5: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजांत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास, 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1:45 हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो, तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिटं आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुमची तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची, कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजानंत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती धनवृद्धी आर्थिक वाढ व्यवसायात वाढ प्रगती यासाठीच आहे.
4: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
5: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
4: दीपावली.
5: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
4: अर्थातच लक्ष्मी पूजन.
5: कुठल्या दिवशी येतं?
4: अमावस्येला.
5: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
4: बरोबर आहे.
5: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
4: हो.
5: घरातली जळमट काढता. म्हणजे काय तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
4: बरोबर.
5: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय?
4: अमावस्येचा.
5: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत, मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
4: अरे वा, मग दादा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
5: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
4: का?
5: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
4: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
5: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
4: बर.
5: अनेक ग्राहकांशी याच्यावर वादविवाद सुद्धा होतात.
4: हा हा.
5: की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही?
4: हो.
5: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब,
4: अच्छा,
5: रजत म्हणजे चांदी, आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातूमध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली, कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातूमध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
4: अच्छा.
5: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
4: हा,
5: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
4: अच्छा.
5: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 स्नेही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
4: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
5: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव, तुला हेच विचारायचंय ना, मंथली प्रॉब्लेम्स.
4: करेक्ट करेक्ट.
5: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
4: हो हो,
5: बरोबर ना.
4: बरोबर बरोबर.
5: मला सांग, हे नैसर्गिक आहे का? नाही
4: आहे.
5: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
4: बरोबर.
5: देवानी दिलेले.
4: हो.
5: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही, त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे. त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
4: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
5: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरू

0: करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली
1: हा
0: की 2 महिने, 4 महिने, 6 महिने, कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात. चांगले दिवस आहेत पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. ह्या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशी सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झालीये, त्यामुळे मागणीही वाढलीय. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी, प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या बोटाचं माप लागणार. त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन, 2 लाईन, 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण युपीआय किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये, अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके.
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बरं.
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात, त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती 1 लाईनची, 2 लाईनची, 3 लाईनची कुठल्या धातूमध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल, म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का, युरोप किंवा युएस मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो.
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट.
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे.
0: तेव्हा परत 1 वर्ष पुढे जाईल, तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजांत लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 0202-44-78-286 किंवा 0202-44-80-135.
2: श्रोते हो, आताच आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. जितेंद्र घोडगे सराफ. आपण ऐकताय आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. आता 6:15 झालेली आहेत. ऐकूया सुगम संगीताचा कार्यक्रम. सुरुवात करूया मिलिंद इंगळे यांचा स्वर. सौमित्र यांची गीतरचना आहे आणि मिलिंद इंगळे यांचंच संगीत आहे. ऐकूया.

0: लहान वयातच अहिल्याबाईंच्या व्यक्तिमत्वात अनेक मोठे गुण दिसून येत होते. अखंड शिवभक्ती आणि धर्मपरायणता, करारी जबाब, धाडसी, करुणा आणि सेवाभावी, बुद्धिमत्ता आणि चातुराई, लहान वयातच निर्णय घेण्याची क्षमता आणि बुद्धिमत्ता त्यांच्याकडे होतीच.
1: श्रोते हो, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त लोकमातेची जीवनगाथा नवलराज काळे यांच्याशी संजीवनी पालयेकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला अवश्य ऐका. शुक्रवार दिनांक 29 मे 2026 रोजी सायंकाळी 5:30 सादर करते डॉक्टर दीपक ठमके. तेव्हा नक्की ऐका FM बँड 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

श्रोते हो, याबरोबरच सुगम संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आपण ऐकता आहात आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र एफ एम बँड 103.6 मेगाहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. आता सायंकाळचे 6:25 होत आहेत. ऐकूया उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि आजचा सुविचार. श्रोते हो, शुक्रवार दिनांक 29 मे 2026 रोजी आमची प्रातःकालीन सभा सुरू होईल 5:51. यात संकेत धून, प्रसारण उद्घोषणा, विशेष, समन्वित आणि इतर कार्यक्रम ऐकू शकाल. 7:25 दिलखुलास हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 9 ते 5:00 विविध भारतीचे प्रसारण ऐकू शकाल. दरम्यान दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, त्यानंतर 1:40 ऐकू शकाल सिंधुदुर्ग जिल्हा वार्तापत्र, आणि 3 प्रादेशिक बातमी ऐकू शकाल. सायंकाळी 5 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण. यात प्रारंभिक उद्घोषणा, कार्यक्रमांची रूपरेषा आणि मराठी चित्रपट संगीत ऐकू शकाल. 5:30 ऐकणार आहोत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त लोकमातेची जीवनगाथा. नवलराज काळे यांच्याशी संजीवनी पालयेकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला आपण ऐकू शकाल. सादरकर्ते आहेत डॉक्टर दीपक ठमके. ठीक 6 हिंदी समाचार. 6:05 ऐकू शकाल नाट्यसंगीताचा कार्यक्रम. तर 6:25 शनिवार दिनांक 30 मे 2026 कार्यक्रमांची रूपरेषा आणि सुविचार, तसंच हवामानाचा अंदाज ऐकू शकाल. 6:30 भक्तिसंगीत. 7 प्रादेशिक बातम्या. 7:10 ते 11:10 अस्मिता वाहिनीचे विविध कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दरम्यान रात्री 9 ते 10 या वेळेत विविध भारतीचं प्रसारण ऐकू शकाल. तर श्रोतेओ, ही होती उद्याच्या प्रसारणाची रूपरेषा. आपण ऐकत आहात आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र एफ एम बँड 103.6 मेगाहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, आजचा सुविचार. श्रोतेहो, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे महान क्रांतिकारक, समाजसुधारक आणि प्रखर राष्ट्रभक्त. त्यांचे विचार तरुणांमध्ये असीम देशभक्ती आणि ध्येयवाद जागृत करतात. त्यांच्या प्रेरणादायी विचारांपैकी आज आपण ऐकणार आहोत. तर कोणतेही कार्य सिद्धीस नेण्यासाठी तयारी शांततेत असावी, परंतु अंमलबजावणी करताना असीम धैर्य असावं.

वाजायचे 6:30 झालेली आहेत. ऐकूया भक्तिसंगीताचा कार्यक्रम. मंडळी, आजच्याच भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दत्त साई आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण केलेली काही सुंदर भक्तिगीतं जी मन प्रसन्न करतील. ऐकूया अजित कडकडे यांच्या भावपूर्ण आवाजातील हे गीत. प्रवीण दवणे यांची रचना आहे आणि नंदू होनप यांचं संगीत.

0: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले जडकाल.
1: 10 लाख द्या वाचाल.
2: सर एवढे कुठून आणणार?
1: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
2: सर 2 लाख
3: काय झालं बाबा?
2: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
0: अरे
2: ठेवला
3: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
2: फ्रॉड?
3: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
2: तर पैसे गमवाल.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क राहा.
6: जिथे शब्द होतात नाटक आणि स्वर होतात अभिनय, मराठी रंगभूमीचा अभिमान म्हणजे नाट्य संगीत. भावनांचा सुरेल आविष्कार, प्रेम, भक्ती, विरह आणि नाट्याचा संगम. रसिक श्रोते हो, ऐका नाट्य संगीत फक्त तुमच्यासाठी दर मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
7: लहान वयातच आहिलाबाईंच्या व्यक्तिमत्वात अनेक मोठे गुण दिसून येत होते. अखंड शिवभक्ती आणि धर्मपरायणता, करारी जबाब, धाडशी, करुणा आणि सेवाभावी, बुद्धिमत्ता आणि चातुराई. लहान वयातच निर्णय घेण्याची क्षमता आणि बुद्धिमत्ता त्यांच्याकडे होतीच.
8: श्रोते हो, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त लोकमातेची जीवनगाथा नवलराज काळे यांच्याशी संजीवनी पालयेकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला अवश्य ऐका. शुक्रवार दिनांक 29 मे 2026 रोजी सायंकाळी 5:30 सादर करते डॉक्टर दीपक ठमके. तेव्हा नक्की ऐका FM बँड 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

0: दिशा स्कीम च्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉ च्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबर वर तसेच www.tele-law.in या वेबसाइट वर माहिती मिळवू शकता.
1: जिथे शब्द होतात नाटक आणि स्वर होतात अभिनय, मराठी रंगभूमीचा अभिमान म्हणजे नाट्यसंगीत. भावनांचा सुरेल आविष्कार, प्रेम, भक्ती, विरह आणि नाट्याचा संगम. रसिक श्रोते हो, ऐका नाट्यसंगीत फक्त तुमच्यासाठी दर मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच News on AIR या मोबाईल ॲपवर.
2: लहान वयातच अहिल्याबाईंच्या व्यक्तिमत्वात अनेक मोठे गुण दिसून येत होते. अखंड शिवभक्ती आणि धर्मपरायणता, करारी जबाब, धाडशी, करुणा आणि सेवाभावी, बुद्धिमत्ता आणि चातुराई. लहान वयातच निर्णय घेण्याची क्षमता आणि बुद्धिमत्ता त्यांच्याकडे होतीच.
3: श्रोते हो, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त लोकमातेची जीवनगाथा नवलराज काळे यांच्याशी संजीवनी पालयेकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला अवश्य ऐका. शुक्रवार दिनांक 29 मे 2026 रोजी सायंकाळी 5:30 सादर करते डॉक्टर दीपक ठमके. तेव्हा नक्की ऐका FM बँड 103.6 MHz सह News on AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
4: श्रोते हो, जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz आणि News on AIR या मोबाईल ॲपवर. स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
1: जिथे शब्द होतात नाटक आणि स्वर होतात अभिनय, मराठी रंगभूमीचा अभिमान म्हणजे नाट्यसंगीत. भावनांचा सुरेल आविष्कार, प्रेम, भक्ती, विरह आणि नाट्याचा संगम. रसिक श्रोते हो, ऐका नाट्यसंगीत फक्त तुमच्यासाठी दर मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच News on AIR या मोबाईल ॲपवर.
5: रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्तिसंगीताचा मंगल सोहळा जिथं सुरांमधून भेटतो देव. भक्तिसंगीत जरूर ऐका सायंकाळी 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.

सोशल 6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। श्रोतेहो भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरातील हे गीत। प्रवीण दवणे यांची रचना आहे आणि नंदू होनोप यांचं संगीत।

श्रोते हो, कार्यक्रमाची सांगता करूया देशभक्तीपर गीतानं. मातृभूमीवरील अपार प्रेम व्यक्त करणारे तेजस्वी, क्रांतिकारक, प्रखर राष्ट्रभक्त, साहित्यिक आणि समाजसुधारक म्हणजेच विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती आहे. त्यांना विनम्र अभिवादन करूया त्यांच्या जन्मदिनी आणि कार्यक्रमाची सांगता करूया या गीतानं. स्वर आहे लता मंगेशकर, मीना मंगेशकर, उषा मंगेशकर, पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि सहकारी गीतरचना अर्थात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आणि संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: श्रोते हो, याबरोबरच हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर मंडळी आता ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्राच्या वरून आम्ही प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू आणि 7:10 ते रात्री 11:10 विविध कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करणार आहोत. दरम्यान रात्री 9 ते 10 यावेळेत ऐकू शकाल विविध भारतीचं प्रसारण. आता ऐकूया काही संदेश आणि जाहिराती. यासाठी जाऊया मुंबई केंद्राकडे. श्रोतेहो, येणारा प्रत्येक दिवस आपल्या आयुष्यात आनंदाची वर्षात घेऊन येवो या संदेशेसह मी नेत्रप्रभा आता तुमचा निरोप घेते. नमस्कार.
1: 41 29 आणि 45 15 41 30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन AIR ऍप वरही.
2: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहेत.
3: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
2: वाह.
3: पुरस्कार समारोह के लिए जयदू जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
2: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी

0: साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया मराठी साहित्याला ग्रंथालयाचं योगदान याविषयी एक विशेष रूपक. लेखन आणि निवेदन मकरंद जोशी.
1: अभिरूप न्यायालय, परिसंवाद, चर्चासत्र, लेखकांच्या मुलाखती अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी ग्रंथ संग्रहालयाने कायम पुस्तकं आणि वाचक यांना जवळ आणण्याचं काम केलं आहे. बदलत्या काळानुसार आपली सेवा अधिकाधिक विस्तारित करण्यासाठी मराठी ग्रंथ संग्रहालयाने आपल्या नौपाडा शाखेत डिजिटल लायब्ररी सुरू केली आहे. मराठी ग्रंथ संग्रहालयाने राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीचं सदस्यत्वही मिळवलं आहे. असं सदस्यत्व मिळवणारं हे महाराष्ट्रातलं पहिलं सार्वजनिक ग्रंथालय आहे.
0: सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी संध्याकाळी 6:30 न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर.
2: श्रोते हो, आता तीव्र उष्णतेसंदर्भात सार्वजनिक आरोग्य सूचना. सध्या राज्यात आणि देशभरात अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटा येत आहेत. यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी शरीरात पुरेसे पाणी ठेवण्याची काळजी घ्यायची आहे. तहान लागली नसली तरी शक्य तितके पुरेसे पाणी प्या. प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवा. ORS वापरा आणि लिंबू पाणी, ताक, लस्सी, फळांचे रस यासारखी घरगुती पेय प्या. कलिंगड, खरबूज, संत्री, द्राक्ष, अननस, काकडी, लेट्यूस अशा जास्त पाण्याचे प्रमाण असलेल्या भाज्या आणि फळं खा. शरीर झाकून ठेवा. सैल व हलक्या रंगाचे सुती कपडे वापरा. उन्हात बाहेर जाताना छत्री, टोपी, कॅप, टॉवेल किंवा पारंपरिक डोक्यावरचे संरक्षण वापरा. उन्हात बाहेर जाताना चप्पल किंवा बूट वापरा. सतर्क रहा. एकटे राहणाऱ्या वृद्ध किंवा आजारी लोकांची नियमित काळजी घ्या. आपत्कालीन मदत. जर एखाद्या व्यक्तीचे शरीराचे तापमान खूप वाढले तर तात्काळ 112 कॉल करा. सूचना संपली. सायंकाळचे 7 आहेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
3: लहान मुलांवर अत्याचाराच्या, लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ॲडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका.
4: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे.
5: अरे राम, या हा पंखा का चालू ठेवलायस? वीज बिल काय तुझा बाप भरणार?
4: पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते. आणि हुकुम सिंग ही
6: PM सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in वर.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत चर्चा. आगामी विधान परिषद निवडणुकीत सर्व जागा जिंकण्याचा महायुतीला विश्वास. रामदास आठवलेंकडूनही जागेची मागणी. 11वी प्रवेशाची पहिली यादी उद्या सकाळी 11 वाजता जाहीर होणार. पावसाळ्यामुळे सोमवारपासून राज्यात मासेमारी बंदी. 15 जूनपासून कोकण रेल्वेचं नवं वेळापत्रक. आणि प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं निधन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातल्या अनेक प्रश्नांवर त्यांनी प्रधानमंत्र्यांशी चर्चा केली. तसंच राज्यातल्या अनेक प्रकल्प आणि योजनांच्या अंमलबजावणीची माहिती प्रधानमंत्र्यांना दिली. आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुती 17 पैकी 17 जागा जिंकेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना व्यक्त केला. जागा वाटपाबाबत महायुतीच्या घटकपक्षांमध्ये मतभेद नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं. मतभेद असल्यामुळे जागा वाटप करण्यासाठी उशीर होत आहे का असा प्रश्न विचारला असता जागा वाटपाचं सूत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ठरवलं आहे, त्यानुसार ते होईल असं शिंदे म्हणाले. महायुती अंतर्गत तणाव असल्याच्या विरोधकांच्या आरोपाबद्दल विचारलं असता महायुती एकसंध असून आपण महाराष्ट्राच्या विकासावर लक्ष केंद्रित केलं आहे असं शिंदे म्हणाले.
1: आम्ही एकच सांगतो की महायुती मजबूत आहे. आम्ही एकत्र काम करतोय. एकत्र महाराष्ट्राचा विकास वेगाने सुरू आहे. याची पोटदुखी विरोधी पक्षाला आहे, पचनी पडत नाही त्यांच्या. म्हणून या अशा प्रकारच्या दिशाभूल करणारी वक्तव्य करत असतात, त्याच्यावर आम्हाला काही लक्ष द्यायचं नाही.
0: महायुतीत आरपीआयला कमी महत्व दिलं जात असल्याची खंत पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. आज यवतमाळमध्ये बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की शिवसेना भाजपा युती असताना ज्यावेळी आरपीआय युतीत आला तेव्हा शिवशक्ती भीमशक्ती झाली. मात्र आता एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष मिळून महायुती झाल्यानं रिपाईचं महत्व कमी झालं आहे. रिपाईला सत्तेत सहभाग मिळत नाही अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. एखादा मंत्री रिपाईचा असायला हवा, त्यादृष्टीनं विधान परिषदेची एक जागा अपेक्षित आहे असं आठवले म्हणाले. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेतल्या त्रुटींची केंद्र सरकारनं दखल घेतली आहे. त्या दूर करण्यासाठी योग्य कारवाई केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत सीबीएसईच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलत होते. विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचं निरसन केलं जाईल असं ते म्हणाले.
2: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से आंसर शीट उनके हाथ में आए, ये ओएसएम की व्यवस्था है. पहली बार देश में सीबीएसई ने इसको प्रयोग किया, उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही, इसको मैं दायित्व लेता हूं, उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की ऑन आंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे.
0: राज्यात इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठीची पहिली यादी उद्या सकाळी 11 वाजता जाहीर होणार आहे. राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. या प्रवेशासाठी राज्यभरातून 12,51,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. मासळी साठा संवर्धन आणि मच्छीमारांच्या जीवित तसंच वित्त रक्षणाच्या उद्देशानं राज्य शासनानं पावसाळी मासेमारीबंदी लागू केली आहे. याबाबत मत्स्य व्यवसाय विभागानं आदेश जारी केला असून येत्या 1 जूनपासून 31 जुलैपर्यंत यांत्रिक तसंच यंत्रचालित मासेमारी नौकांना सागरी किनाऱ्यापासून 12 सागरी मैलापर्यंत मासेमारी करायला बंदी घातली आहे. या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या मासेमारी नौकांवर सुधारित महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 2021 अंतर्गत कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे सर्व मच्छीमार बांधव, नौका मालक, तांडेल आणि खलाशांनी शासनाच्या आदेशाचं काटेकोर पालन करावं असं आवाहन मत्स्य व्यवसाय विभागानं केलं आहे. प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं आज भोपाळ इथं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. उर्दू भाषेत त्यांनी लिहिलेली शेरो शायरी देशकालाची बंधनं पार करून प्रसिद्ध झाली होती. आस कुलियते बशीर बद्र, अहमद आहत आणि देवनागरी लिपीत लिहिलेल्या उर्दू गझलांचा संग्रह उजाले अपनी यादों के ही त्यांची पुस्तकं गाजली. भारत पाकिस्तान सिमला कराराच्या वेळी त्यांनी लिहिलेला शेर दुश्मनी जमकर करो लेकिन गुंजाइश रहे जब कभी हम दोस्त हो जाए तो शर्मिंदा न हो सर्वतोमुखी झाला होता. अयोध्येत जन्मलेले बशीर बद्र यांनी लहान वयात कविता लिहायला सुरुवात केली. मिरतमधलं त्यांचं घर आणि त्यातलं अप्रकाशित साहित्य जातीय दंगलीत जाळलं गेल्यावर भोपाळमध्ये त्यांनी आयुष्य नव्यानं सुरू केलं होतं. उर्दू भाषेचं अध्यापनही त्यांनी केलं. 1999 त्यांना पद्मश्री सन्मान मिळाला, तसंच साहित्य अकादमी आणि इतर प्रतिष्ठेचे पुरस्कारही त्यांना मिळाले होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या सरकारकडे पूर्ण बहुमत असून मुख्यमंत्री पदासाठी डी के शिवकुमार यांना शपथ घेण्यासाठी आमंत्रित करावं अशी विनंती त्यांनी राजीनामा पत्रात राज्यपालांना केली आहा.

0: सिद्धरामय्या हे सर्वाधिक काळ कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिले आहेत. ते याआधी 2013 ते 2018 या काळात कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. 2023 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाल्यानंतर ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. पक्षानं आपल्याला राज्यसभेची जागा देऊ केली होती, मात्र त्याला नम्रपणे नकार दिल्याचं सिद्धरामय्या यांनी सांगितलं. राष्ट्रीय राजकारणात आपल्याला रस नसून राज्यातल्या जनतेसाठीच आपण काम करत राहू, असं ते म्हणाले. मुख्यमंत्रीपदासाठी नामनिर्देशित डी के शिवकुमार हे कर्नाटक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 2023 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या विजयात त्यांची भूमिका महत्वाची होती. अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी ठाण्यात 7,30,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीचा माल अन्न आणि औषध प्रशासनानं जप्त केला आहे. तसंच प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्या 6 जणांना अटक केली आहे. जप्त केलेल्या मालामध्ये फरसाण, तूप, नूडल्स, ताडी, शरबत यांचा समावेश आहे. तर अटक केलेल्या आरोपींकडून 4,53,344 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. राज्यात कोकण विभागातला मुसळधार पाऊस आणि अवघड भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोकण रेल्वेनं येत्या 15 जून ते 20 ऑक्टोबरपर्यंत विशेष पावसाळी वेळापत्रक लागू केलं आहे. प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी गाड्यांच्या आगमन आणि प्रस्थान वेळांची खात्री करून घ्यावी. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं 2026-27 या आर्थिक वर्षात चलनीकरणासाठी निवडलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या काही भागांची यादी जाहीर केली आहे. निवडलेल्या राष्ट्रीय महामार्गांची एकत्रित लांबी 1692 किलोमीटर असून हे रस्ते महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण, तमिळनाडू, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरियाणातून जातात. यात महाराष्ट्रातल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर्धा ते बुटीबोरी आणि राष्ट्रीय महामार्ग 52 छत्रपती संभाजीनगर ते कोरोडी या मार्गांचा समावेश आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 30 जूनपासून सुरू होणाऱ्या बेमुदत उपोषणादरम्यान आपल्या आरोग्याला अपाय झाला तर महाराष्ट्र सरकार त्याला जबाबदार असेल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रणेते मनोज जरांगे यांनी दिला आहे. मराठा समुदायाच्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र वाटप आणि आरक्षणासंदर्भातल्या उरलेल्या मागण्या 29 मे पर्यंत पूर्ण कराव्यात, अशी त्यांची मागणी आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला. कोकण आणि विदर्भात कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 46.6° सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत चर्चा. आगामी विधान परिषद निवडणुकीत सर्व जागा जिंकण्याचा महायुतीला विश्वास. रामदास आठवलेंकडूनही जागेची मागणी. 11 प्रवेशाची पहिली यादी उद्या सकाळी 11 जाहीर होणार. पावसाळ्यामुळे सोमवारपासून राज्यात मासेमारी बंदी. 15 जूनपासून कोकण रेल्वेचं नवं वेळापत्रक. आणि प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. यानंतरचा कार्यक्रम 7:15 प्रसारित होईल.
2: लहान मुलांवर अत्याचाराच्या, लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ॲडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-2-45-15-41-29 आणि 45-15-41-30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका आवश्यायिका वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एआर ऍप वरही.
3: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहेत. विशेष म्हणजे छायाजी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहेत.
4: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
3: वाह.
4: पुरस्कार समारोह के लिए जयदू जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर

0: पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे।
1: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 आवश्यक एफ एम रेनबो आणि न्यूज ऑन AIR ॲपवर

0: साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया मराठी साहित्याला ग्रंथालयाचं योगदान याविषयी एक विशेष रूपक लेखन आणि निवेदन मकरंद जोशी.
1: अभिरूप न्यायालय, परिसंवाद, चर्चासत्र, लेखकांच्या मुलाखती अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी ग्रंथसंग्रहालयाने कायम पुस्तकं आणि वाचक यांना जवळ आणण्याचं काम केलं आहे. बदलत्या काळानुसार आपली सेवा अधिकाधिक विस्तारित करण्यासाठी मराठी ग्रंथसंग्रहालयाने आपल्या नौपाडा शाखेत डिजिटल लायब्ररी सुरू केली आहे. मराठी ग्रंथसंग्रहालयाने राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीचं सदस्यत्वही मिळवलं आहे. असं सदस्यत्व मिळवणारं हे महाराष्ट्रातलं पहिलं सार्वजनिक ग्रंथालय आहे.
0: सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी संध्याकाळी 6:30 न्यूज ऑन AIR ऍप सह आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर.
2: श्रोते हो, पिकांच्या उत्तम वाढीसाठी मुबलक पाणी आणि खतांचा योग्य वापर आवश्यक आहेच, पण अतिशय महत्वाचा भाग आहे तो म्हणजे मातीचं परीक्षण. माती परीक्षण का करायचं आणि त्याला काय महत्व आहे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात. डॉक्टर सचिन कारले यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत गुरुवार दिनांक 28 मे रोजी संध्याकाळी 7:30 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍप वर सुद्धा.
3: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
4: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
5: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
0: श्रोते हो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 7:45 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
5: चला उलगडू आजही विस्मय गाथा.
6: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 आहेत. ऐकूया वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, उन्हाळा म्हटला की सुट्ट्या, कैरीचं पन्ह, गारेगार सरबत आणि रसाळ आंबे आठवतात. पण सोबतीला येतो तो अंगाची लाही लाही करणारा उकाडा, डिहायड्रेशन आणि थकवा. गेल्या काही दिवसांपासून आपल्या सर्वांनाच प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. वाढत्या उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटा आणि उष्माघातापासून स्वतःचा बचाव कसा करावा या विषयावर तज्ज्ञांनी केलेलं मार्गदर्शन आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकणार आहोत. श्रोते हो, राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई, ठाणे आणि उत्तर कोकणात उष्णतेची लाट सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढचे 2 ते 3 दिवस मध्य आणि ईशान्य भारतामध्ये उष्णतेची तीव्र लाट कायम राहण्याचा इशारा भारतीय हवामान खात्यानं दिला आहे. मध्य प्रदेश आणि विदर्भासाठी अतितीव्र उष्णतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. उर्वरित राज्यातही उन्हाच्या झळा तापदायक ठरत आहेत. उष्णतेची तीव्र लाट येण्याची कारणं नेमकी काय आहेत आणि देशात ही परिस्थिती कधीपर्यंत राहील याविषयी मार्गदर्शन करत आहेत मुंबई हवामान विभागाच्या वैज्ञानिक डॉक्टर सुषमा नायर आणि

0: भारतीय हवामान खात्याच्या पश्चिम विभागाचे माजी उपमहासंचालक सुनील कांबळे.
1: विदर्भात गेल्या 17 दिवसापासून अतितीव्र उष्णतेची लाट कायम असून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी कमाल तापमान 45 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त नोंदवले जात आहे. नागपूरमध्ये सलग 10 दिवस कमाल तापमान 45 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त नोंदवले गेले आहे. आजही चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटाचे रेड अलर्ट जारी करण्यात आला असून आणखी 5 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उद्यापासून या परिस्थितीत काहीशी सुधारणा होण्याची शक्यता असून विदर्भातील विविध भागांमध्ये मेघ गर्जना विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या किनारी जिल्ह्यांमध्ये आज उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. तसेच कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मेघ गर्जना पावसाची हलकी सरी आणि विजांच्या कडकडाटासही शक्यता वर्तवण्यात आला आहे.
2: सध्या ज्या उष्णतेच्या लाटा येतात त्या डिक्लेअर करण्यासाठी कमीत कमी 40 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जास्त तापमान ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये असतं तर 40 पेक्षा जास्त टेम्परेचर किती दिवस राहण्याची शक्यता आहे त्याप्रमाणे हवामान खातं त्या त्या डिस्ट्रिक्ट वाईज उष्णतेच्या लाटेची घोषणा करते आणि हे पण दिलं जातं की हे किती दिवस ही लाट चालेल आणि ही लाटांना आपल्याला काय काळजी घ्यायला हवेत आणि हे कशामुळे येतात आणि त्याच्यापासून आपल्याला संरक्षण करण्यासाठी काय काय करायला हवं ही सगळी उपयुक्त माहिती हवामान खाते वेळोवेळी ही सर्व पब्लिक साठी माहिती देत असते. आपण बघितलं की लास्ट 10-12 वर्षापासून आपण ऐकत असू की ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जे पृथ्वीचं जे सामान्य तापमान आहे ते 1.5 to 2 degree अधिक वाढ झालेला आहे. तर त्याच्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जे टेम्परेचर वाढीचे जे प्रकार दिसतात तर ह्या ज्या हीट वेव्हच्या ज्या लाटा आहेत पहिल्या 1 किंवा 2 यायच्या तर आता त्याची फ्रिक्वेन्सी वाढलेली आहे. आता 3-4 लाटा प्रत्येक सीझनमध्ये एप्रिल आणि मे मध्ये ह्या हीट वेव्हच्या लाटा येतात म्हणजे टेम्परेचर साधारण 40 डिग्री पेक्षा जास्त वाढलं जातं आणि मग तिथे हीट वेव्ह डिक्लेअर केलं जातं. त्याचप्रमाणे आपण जर मुंबईला जर बघितलं तर मुंबई एक कोस्टल प्लेस असल्यामुळे ज्यावेळेस इथे 37 डिग्री पेक्षा जास्त जर तापमान असेल तर इथे मुंबईमध्ये किंवा कोस्टल रिजनला हीट वेव्ह डिक्लेअर करतात आणि मध्य महाराष्ट्रामध्ये 40 डिग्री पेक्षा जास्त तापमान असेल तर तिथे हीट वेव्ह डिक्लेअर केलं जातं आणि ह्या हीट वेव्हच्या लाटा येण्याचं मुख्य कारण म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग. आपली अर्थचं टेम्परेचर मागच्या 150 वर्षांमध्ये 1.5 डिग्री सेंटीग्रेडनी वाढलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला उष्णतेच्या लाटाचा प्रभाव जास्त आढळून येत आहे. तर राज्यात हीट वेव्ह करण्यासाठी आपल्याला बघावं लागतं की कुठला प्रदेश हा प्लेन प्रदेश आहे म्हणजे महाराष्ट्र आहे मध्य महाराष्ट्र आहे आणि विदर्भ आहे. तिथं जर 40 डिग्री पेक्षा तापमान जास्त राहणार असेल येणाऱ्या 3-4 दिवसासाठी तर ही हवामान खात्याला पूर्व सूचना त्याची मिळते. हवामान खातं कंटिन्युअसली मॉनिटरिंग करत असतं आणि विंड पॅटर्न प्रमाणे आपल्याला लक्षात येतं की विदर्भामध्ये पुढच्या 4-5 दिवसामध्ये तापमान हे 40 डिग्री पेक्षा जास्त राहणार आहे किंवा कोकणामध्ये तापमान हे 37 डिग्री पेक्षा जास्त राहणार आहे. तर त्याप्रमाणे त्या त्या एरियासाठी हीट वेव्ह अलर्ट दिला जातो आणि हे हीट वेव्ह अलर्ट येलो अलर्ट ऑरेंज अलर्ट रेड अलर्ट म्हणजे समजा 40 पेक्षा 2-3 डिग्री टेम्परेचर वाढणार असेल तर आपण येलो अलर्ट देतो. 5 डिग्रीनी वाढणार असेल तर ऑरेंज अलर्ट देतो आणि खूपच 5 डिग्री पेक्षा जास्त नॉर्मल टेम्परेचर वाढणार आहे तर आपण रेड अलर्ट देतो. आणि हे अलर्ट दिल्यानंतर आपल्याला सर्व पूर्व सूचना मिळाल्यानंतर आपल्याला भरपूर प्रिकॉशन्स घ्यावे लागतात. स्पेशली प्रिकॉशनसाठी आम्ही सजेस्ट करतो की 11 ते 4 च्या दरम्यान आपण ज्या दिवशी हीट वेव्ह डिक्लेअर केलेले आहे कमीत कमी त्या दिवशी तुम्ही बाहेर जाणं टाळावं. जर अगदीच ते टाळता येत नसेल तर भरपूर प्रिकॉशन घ्यायला हवेत. लूज सुती कपडे घालायला हवेत, पाणी प्यायला हवं, शाळेचं टायमिंग बदलायला हवेत आणि आपल्या वयानुसार आपल्याला भरपूर प्रिकॉशन्स घ्यावे लागतात. ग्लोबल वॉर्मिंग होण्यासाठी त्याला जबाबदार आपणच आहोत कारण आपण जी काही काळजी घ्यायला हवी होती जे म्हणजे जागतिक तापमान कंट्रोल करण्यासाठी जी काही काळजी घ्यायला हवी होती ती घेतली नाही. पण आता आपण सुरुवात केलेली आहे. आपण आता इलेक्ट्रिकल व्हेकल आणले, एलईडी लॅम्प्स आणलेले आहेत, पेट्रोलच्या ऐवजी आपण सीएनजी वापरतोय तर ह्यामुळे भरपूर प्रमाणात टेम्परेचर कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत. पण ऑलरेडी 1.5 डिग्रीनी तर ऑलरेडी वाढलेला आहे, त्याच्या पुढे वाढू नये म्हणून आपण भरपूर प्रयत्न करत आहोत. आणि आताच जर फक्त 1.5 डिग्रीनी वाढल्यानंतर आपल्याला आपण बघतो की किती त्रास झाले. वेदर पॅटर्न चेंज होत आहेत, थंडरस्टॉर्म ऍक्टिव्हिटीज होत आहेत, रेन पॅटर्न चेंज होत आहेत, सीझनल पॅटर्न चेंज होत आहेत, हीट वेव्हचे जे नंबर ऑफ डेज वाढत आहेत. सध्या 1.5 डिग्री टेम्परेचर वाढाईमुळे आपल्याला जाणवतं आणि जर असंच जर वाढत गेलं तर आपल्याला जास्त हीट वेव्हच्या घटना आपल्याला सोसाव्या लागतात. एप्रिल आणि मे मध्ये आपल्याला अशा हीट

0: वेवच्या घटना जास्तीत जास्त नोट केल्या जातात. आणि ज्यावेळेस मान्सून सेट व्हायला लागतो, केरळामध्ये मान्सून येतो आणि तो अडवान्स होऊन महाराष्ट्राकडे मान्सून यायला लागतो, तर मग 2-3 जून नंतर ह्याचं प्रमाण थोडं हीट वेवचं, ज्यावेळेस पावसाळा सुरू होण्याची शक्यता चालू होते त्यावेळेस हीट वेवचं प्रमाण थोडंसं कमी व्हायला लागतं. तोपर्यंत आपल्याला एप्रिल आणि मे महिन्यामध्ये ह्या घटना वारंवार, आपल्याला विंड पॅटर्न जसा चेंज होईल त्याप्रमाणे हीट वेवच्या घटना वाढत राहतात. तर भारतीय हवामान खातं हे येणाऱ्या अडवान्समध्ये म्हणजे पुढच्या 2-3 दिवसामध्ये कुठल्या कुठल्या ट्रिकमध्ये हीट वेव येणार आहेत आणि तिथे काय प्रिकॉशन घ्यायला हवेत त्याचे सर्व सल्ला हा स्टेट गव्हर्नमेंट पण देतात, डिस्ट्रिक्ट कलेक्टर्स पण देतात आणि हवामान खाते पण देतात. स्पेशली ज्यावेळेस हीट वेव डिक्लेअर केलेले आहे एखाद्या राज्यामध्ये किंवा एखाद्या जिल्ह्यामध्ये, तर तिथे आपल्याला शक्यतो 11 ते 5 आपल्याला बाहेर जाण्याचं टाळायला हवं. आणि जर शक्यच नसेल बाहेर म्हणजे जायलाच आहे तर भरपूर प्रिकॉशन्स घ्यायला हवेत, म्हणजे वेळोवेळी पाणी प्यायला हवं, जरी तहान नसेल तरी पाणी प्यायला हवं, सुती कपडे वापरायला हवेत, गॉगल घालून बाहेर जायला हवं आणि मॅक्सिमम प्रिकॉशन हे घ्यायला की आपण शेडमध्ये जास्तीत जास्त करायला हवं. तर ह्या सगळ्या प्रिकॉशन घेऊन आपण थोडस हीट वेव्हचा इम्पॅक्ट थोडासा कमी करू शकतो.
1: श्रोते हो, उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे देशभरासह राज्यातील नागरिकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागतच आहे, पण मुंबईकर फक्त ऊन नाही तर दमट हवामानामुळे घामाच्या धारांनी त्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील भारताच्या विविध भागांमध्ये अनुभवल्या जात असलेल्या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील नागरिकांना सर्वतोपरी खबरदारी बाळगण्याचं आवाहन केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी अतिउष्णतेमुळे होणाऱ्या आरोग्याच्या तक्रारींबाबत सतर्क राहण्याचा सल्लाही दिला आहे. एखाद्या व्यक्तीला अस्वस्थ वाटत असेल किंवा अशक्तपणा जाणवत असेल अथवा डोकेदुखीने त्रस्त असेल तर तिला तात्काळ थंड आणि सावलीच्या ठिकाणी हलवून पाणी आणि ORS उपलब्ध करून घेण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं आहे. तीव्र उष्णतेच्या काळात लहान मुलं, वृद्ध आणि घराबाहेर काम करणारे लोक विशेषतः असुरक्षित असतात असं प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं. त्यांच्यात दिसणाऱ्या धोक्याच्या चिन्हांकडे दुर्लक्ष केल्यास उष्माघात होऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिला आहे. श्रोते हो, आला उन्हाळा तब्येत सांभाळा ही म्हण नाही तर आरोग्याची काळजी घेण्यासाठी दिला जाणारा एक महत्वाचा कानमंत्र आहे. तापमान वाढीचा आपल्या शरीरावर आणि आरोग्यावर मुख्यत्वे कसा परिणाम होतो आणि तो होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून काय काळजी घ्यावी याविषयी अधिक माहिती देत आहेत डॉक्टर दिलीप भोसले.
2: उन्हाळ्यात वातावरणातील तापमान मोठ्या प्रमाणात वाढते आणि आपल्या शरीराचे तापमान साधारणपणे 37 अंश सेल्सिअसच्या आसपास नियंत्रित ठेवले जाते, परंतु बाहेरचे तापमान खूप वाढले की शरीरातला स्वतःला थंड ठेवण्याची अधिक मेहनत करावी लागते. यासाठी शरीरातून घामाच्या स्वरूपात पाणी बाहेर पडते. घाम येणे ही शरीराची नैसर्गिक संरक्षण प्रक्रिया आहे, पण सतत घाम आल्यामुळे शरीरातील पाणी आणि आवश्यक क्षार जसे सोडियम पोटॅशियम कमी होऊ लागतात. जर आपण वेळेवर पाणी, ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी किंवा इतर द्रव पदार्थ घेतले नाहीत तर शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते, यालाच डिहायड्रेशन असं म्हणतात. याशिवाय अनेक लोक कामानिमित्ताने दीर्घकाळ उन्हात राहतात. बांधकाम मजूर, ट्रॅफिक पोलीस, शेतकरी, रस्त्यावरचे विक्रेते, डिलिव्हरी कर्मचारी यांना उष्णतेचा जास्त सामना करावा लागतो. अशा वेळी शरीराचे तापमान नियंत्रण बिघडू शकते आणि शरीराचे तापमान धोकादायक पातळीपर्यंत वाढते. ही अवस्था म्हणजे उष्माघात किंवा हीट स्ट्रोक असं म्हणतात. उष्माघात हे एक वैद्यकीय इमर्जन्सीची अवस्था आहे आणि वेळेवर उपचार न मिळाल्यास जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तापमान वाढल्यावर आपल्या शरीरातील अनेक अवयवांवर ताण पडतो. शरीरातील थंड ठेवण्यासाठी हृदय अधिक वेगाने काम करू लागते, त्यामुळे हृदयाची गती वाढते आणि रक्तभिसरणावर परिणाम होऊ शकतो. जास्त घाम आल्यामुळे शरीरातील पाणी कमी होते, त्यामुळे अशक्तपणा, चक्कर येणे, डोकेदुखी, थकवा, स्नायूमध्ये गोळे येणे, मळमळ, उलट्या अशा तक्रारी सुरू होतात. काही वेळा रक्तदाब कमी होऊ शकतो. उष्णतेचा मेंदूवर परिणाम होऊ शकतो. व्यक्ती गोंधळल्यासारखे बोलू शकतो, चिडचिड होते, लक्ष केंद्रित होत नाही. गंभीर परिस्थितीत व्यक्ती बेशुद्धही पडू शकतो. तसेच सततच्या डिहायड्रेशनमुळे किडनीवर ताण येतो, लघवीचं प्रमाण कमी होते, गडद रंगाची लघवी होणे ही त्याची लक्षणं दिसू शकतात. मधुमेह, डायबिटीस, हृदयविकार, रक्तदाब, ब्लड प्रेशर, किडनीचे आजार असलेल्या रुग्णांमध्ये ही परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. त्यामुळे उन्हाळ्यात आरोग्याची याची विशेष काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. उष्माघाताची सुरुवातीची लक्षणं ही अशी असतात, शरीराचं तापमान खूप वाढणे, खूप गरम वाटणे, तीव्र डोकेदुखी, चक्कर येणे, खूप अशक्तपणा आणि थकवा, मळमळ किंवा उलट्या, जास्त ताण लागणे, त्वचा गरम आणि कोरडी होणे, घाम येणे कमी होणे, श्वासोच्छ्वास वेगाने होणे, हृदयाचे ठोके वाढणे, गोंधळल्यासारखे बोलणे, चालताना तोल जाणे, काही गंभीर परिस्थितीत बेशुद्ध पण पडायला होतं. अशी लक्षणं दिसल्यास दुर्लक्ष करू नये, त्वरित सावलीत नेऊन प्राथमिक उपचार सुरू करणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती हे उष्णतेच्या सर्वात संवेदनशील गट मानले जातात. लहान मुलांमध्ये शरीराचे तापमान नियंत्रित करण्याची क्षमता पूर्ण विकसित झालेली नसते. ते खेळण्यात मग्न राहतात आणि ताण लागली तरी वेळेवर पाणी पित नाही, त्यामुळे त्यांना पटकन डिहायड्रेशन होऊ शकतो. म्हाताऱ्या लोकांमध्ये पण शरीराची प्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. याशिवाय लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती यांना बाहेरील तापमानातील बदल सहन करण्याची क्षमता तुलनेने कमी असते, त्यामुळे उष्माघाताचा धोका त्यांच्यात अधिक होऊ शकतो. समजा उष्माघात किंवा हिट स्ट्रोक झाल्यास बिलकुल घाबरून जाऊन नाही चालत, तात्काळ त्याचं प्रथमोपचार करणं खूप महत्वाचे असते. सर्वप्रथम त्या व्यक्तीला उन्हातून सावलीत किंवा थंड जागे आणावे, घट्ट कपडे सैल करावेत, व्यक्तीला आरामदायक स्थितीत झोपवावे, शरीरावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, शक्य असल्यास पंखा किंवा थंड हवा द्यावी, शुद्धीत असल्यास ORS पाणी, लिंबू किंवा नारळाचे पाणी द्यावे, शरीराचे तापमान कमी करण्याचा प्रयत्न करावा. जर व्यक्ती गोंधळलेली असेल किंवा बेशुद्ध पडली असेल त्वरित जवळच्या रुग्णालयात हलवावे किंवा वैद्यकीय मदत बोलवावी. उष्माघाताकडे कधीही दुर्लक्ष करू नये, कारण वेळेवर उपचार न मिळाल्यास मेंदू, हृदय आणि किडनीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. उन्हाळा हा आनंदाचा ऋतू असला तरी आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. दिवसातून भरपूर पाणी प्या, ताण लागण्याची वाट पाहू नका, शक्यतो दुपारी 12 ते 4 या वेळात कडक उन्हात बाहेर जाणे टाळा, हलके सैल आणि सुती कपडे वापरा, बाहेर जाताना टोपी, छत्री, गॉगलचा वापर करा, ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी, फळाचे रस यांचा आहारात समावेश करा, लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींची विशेष काळजी घ्या, घराबाहेर काम करणाऱ्यांनी नियमित पाणी पिण्याची सवय लावावी, शरीरात अशक्तपणा, चक्कर किंवा जास्त थकवा जाणवल्यास त्वरित विश्रांती घेणं जरुरी आहे. उष्णतेची लक्षणं दुर्लक्षित करू नका. योग्य काळजी, जागरूकता आणि वेळेवर उपचार यामुळे आपण डिहायड्रेशन आणि उष्माघातासारख्या गंभीर समस्यापासून स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करू शकतो.
1: श्रोते हो, उन्हाचा पारा वाढतोय, पण आपल्या चेहऱ्यावरचा आनंद आणि शरीरातला उत्साह अजिबात कमी होऊ द्यायचा नसेल तर या काळात आपल्या आरोग्याची काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे. भरपूर पाणी प्या, सुती कपडे वापरा आणि दुपारच्या कडक उन्हात विनाकारण बाहेर पडणं टाळा. स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित रहा. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन रश्मी पाटकर.

आताच आपण वृत्तविशेष हा कार्यक्रम ऐकला. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर तसंच FM 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम सादर करत आहोत माझं आवार माझं शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 8 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 28 मे 2026. मंडळी, आजच्या कार्यक्रमात माती परीक्षणानुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी डॉक्टर सचिन कारले यांची मुलाखत ऐकूया.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आजचा आपला विषय आहे माती परीक्षणानुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन, आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर सचिन कारले. सर, कृषी विज्ञान केंद्र रोहा येथे मृदशास्त्र या विभागात कार्यक्रम सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
2: धन्यवाद.
1: सर, सगळ्यात आधी आम्हाला सांगा की माती परीक्षण म्हणजे नेमकं काय आहे आणि त्याची आवश्यकता का भासते.
2: नमस्कार शेतकरी मित्रांनो. माती परीक्षण म्हणजे काय? तर माती परीक्षण म्हणजे आपला जो मातीचा जो नमुना आहे, आपण जो शेतातून घेतो आणि तो नमुना प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी आपण पाठवतो, आणि तपासणी केल्यानंतर त्या जमिनीमध्ये असणारे जे मूल घटक आहेत, मूलद्रव्य म्हणतो आपण त्यांना, त्यांचं प्रमाण हे पृथक्करण करून आपल्याला एक आरोग्य पत्रिकेद्वारे दिले जाते. ह्याला आपण माती परीक्षण असे म्हणत असतो. आणि हे करण्याची गरज का पडली आहे? कारण की आता काय झालेलं आहे, आज आपण पाहतोय तर जमिनीचं आरोग्य हे हळूहळू बिघडत चाललेलं आहे. याला कारण खूप आहेत, जसे जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता यांच्यामध्ये तफावत निर्माण झालेली आहे. कारण की हरित क्रांतीपासून आपण रासायनिक खतांचा वापर वाढवलाय, परंतु त्यासोबत आपण सेंद्रिय खतांचा वापर हा कमी केलाय. अनवधानाने ही गोष्ट घडली आहे, परंतु ह्याच्यामुळे जमिनीच्या आरोग्यावरती खूप मोठा परिणाम झालेला आहे. तसेच आपण जे जमिनीला अन्नद्रव्यांची गरज आहे, म्हणजे जमिनीतून ती पिकांना उपलब्ध होत असते, पण त्याची कमतरता जमिनीमध्ये हळूहळू निर्माण होते आणि ती आपण परत रिफिल करणं आपल्याकडून राहून जाते अनवधानाने, आणि ह्या गोष्टींमुळे जमिनीचे आरोग्य हे बिघडत चाललेले आहे. तसेच आज आपण जमिनीमध्ये पाहतो की विविध रासायनांचा वापर होतो, त्यामुळे सुद्धा जमिनीतले असणारे जे सूक्ष्म अन्नद्रव्य सूक्ष्म घटक आहेत हे मृत पावतायत, आणि मग त्यामुळे तुमच्या जमिनीचं आरोग्य बिघडत चाललंय. मग ह्या सगळ्यांचं संतुलन करण्यासाठी आपल्याला जमिनीचं आरोग्य सुधारवण्यासाठी जमिनीत काय घटक किती प्रमाणात आहेत, कारण की जमिनीमध्ये भौतिक, जैविक आणि रासायनिक हे तीन घटक आहेत, आणि या तीन घटनांचा व्यवस्थित अभ्यास करून आपण जमिनीचं आरोग्य हे सांभाळू शकतो. म्हणून जमिनीचं आरोग्य पत्रिका काढणं हे गरजेचं आहे.
1: बर, आता हे माती परीक्षण करायचं असेल तर त्याचा काही ठराविक कालावधी असतो का?
2: हो, निश्चितच. माती परीक्षण करण्यासाठी असं वर्षभर तुम्ही केव्हाही करू शकता, परंतु त्याचं एक विशिष्ट कारण आहे. म्हणून आपण माती परीक्षण हे कोणतेही पीक घेण्याच्या अगोदर करणं आवश्यक आहे, आणि आपल्याला त्या पीक घेण्याच्या अगोदर करणं गरजेचं आहे. त्याच्या अगोदर आपण करतो, परंतु त्यानंतर पीक काढून झाल्यानंतर जमिनीमध्ये काय बदल घडला हा अभ्यासण्यासाठी सुद्धा आपण त्यानंतर परीक्षण करू शकतो.
1: अच्छा, म्हणजे पीक घेण्यापूर्वी सुद्धा आणि पिकाची काढणी झाल्यानंतर असं दोन्ही वेळेला परीक्षण करणं जरुरी आहे.
2: पिकांसाठी अगोदर करणं गरजेचं आहे.
1: बरं, आणि किती कालावधी असायला हवा दोन माती परीक्षणांमध्ये?
2: सर्वसाधारण शेतकऱ्यांनी 2 वर्षातून एकदा तरी करणं गरजेचं आहे. हा, परंतु जर का शेतकरी वारंवार त्याच जमिनीमध्ये सातत्याने ते पिकं घेत असेल तर मात्र त्यांनी वर्षातून एकदा करणं गरजेचं आहे.
1: बरं, याचा शेतकऱ्यांना फायदा कशा प्रकारे होतो?
2: काय होतं, माती परीक्षण केल्यामुळे जमिनीमध्ये असणारे घटक हे आपल्याला माहिती होतात, आणि घटक माहिती पडले तर शेतकऱ्यांना आपल्या शेतीमध्ये जी पिकांना अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन करायचं, म्हणजे आपण जे खतांचा वापर करतो हा खतांचा वापर किती प्रमाणात करणं आवश्यक आहे हे समजतं, आणि त्याच्यामुळे खतावरती होणारा जो अवाढवी खर्च आहे हा कमी होईल. आणि आज आपण पाहतोय देशाला आपल्याला जी खत आहेत ही बाहेरून आयात करावी लागतात, आज त्याचा बोजा आपल्या देशावरती पडत असतो, आणि आपण शेतकऱ्यांसाठी याच्यामध्ये सबसिडी सुद्धा देत असतो, परंतु याचा जर का अनाठाई वापर झाला तर ते जमीन खराब होते आणि आपली पिकं सुद्धा एक चांगली उत्पादन देत नाहीत. मग हे सगळं थांबवण्यासाठी मातीचा तपासणी केली असेल तर निश्चितच आपण खतांचं व्यवस्थापन व्यवस्थित करू शकतो.
1: बरं, हे परीक्षण कुठे केलं जातं?
2: हे परीक्षण करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी या कार्यालयामार्फत तुमचे नमुने तपासणीसाठी घेतले जातात, आणि जिल्हा मृद परीक्षण प्रयोगशाळा असते, प्रत्येक जिल्ह्यामध्ये ती आहे, तर इथे याची तपासणी केली जाते. तसेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये कृषी विज्ञान केंद्राची कार्यालय आहेत, या कृषी विज्ञान केंद्राच्या प्रयोगशाळेमध्ये सुद्धा माती परीक्षण केलं जातं.
1: आणि माती परीक्षणासाठी मातीचा नमुना दिल्यानंतर त्याचा अहवाल येईपर्यंतचा कालावधी किती असतो?
2: हा वेगवेगळा असू शकेल, कारण की प्रत्येक कार्यालयामध्ये वरती किती लोड आहे कामाचा त्याच्यावरती डिपेंड करतं, पण साधारण महिना ते दोन महिन्यात तुम्हाला नमुना हा तपासणी करून मिळायला हरकत नाही. ह्यासाठी जो प्रयोगशाळेत आपल्याला मातीचा नमुना जो पाठवायचा असतो, तर हा मातीचा नमुना घेण्याची सुद्धा एक शास्त्रीय पद्धत आहे. तर ही शास्त्रीय पद्धतीमध्ये आपण जे जमीन आहे ह्या जमिनीची आपण उंच आहे सखल आहे किंवा त्याच्या मातीचा रंग बदलत असेल त्यानुसार आपण जमिनीचे वेगवेगळे किंवा आपण जी पिकं घेतो त्या पिकांनुसार जमिनीचे आपण वेगवेगळे भाग तयार करतो. साधारण एक हेक्टर किंवा एक एकरचा जो प्लॉट असतो त्याच्यातला आपण एक नमुना हा तपासणीसाठी घ्यायचा असतो, पण तो प्रातिनिधिक नमुना घेण्यासाठी

0: त्या 1 एकर जमिनीतले आपण रँडमली 7-8 ठिकाणचे नमुने गोळा करायचे असतात.
1: अच्छा
0: हे नमुने गोळा करत असताना पायवाटीची जागा, गाईगुरं बसण्याची जागा किंवा जिथं आपण खतं साठवून ठेवतो ती जागा, पाणवठ्याची जागा, ह्या जागा वगळायच्या आहेत. झाडाखालची जागा जी असते ती सुद्धा वगळायची असते. बांधापासून 1 मीटर आतमध्ये मातीचा नमुना घ्यायचा असतो. हा नमुना घेत असताना आपण रँडमली 7-8 ठिकाणी खड्डे खणायचे आहेत. खड्डा खणताना आपण हत्याराने खड्डा खणल्यानंतर एक साधारण व्ही आकाराचा खड्डा तयार होतो. त्या खड्ड्यातली पूर्ण माती आपण काढून घ्यायची आहे. ती माती आपण तपासणीसाठी घ्यायची नाही, तर त्यातला जो एक बाजू पूर्ण वरपासून खालपर्यंत तासून घेतली तर जमिनीचा वरच्या थरापासून खालच्या थरापर्यंतचा पूर्ण लेअर हा तुमच्या खड्ड्यात येतो. ती माती तुम्ही उचलून गमेल्यात घ्या. असे तुम्ही 7-8 ठिकाणचे गोळा केल्यानंतर 1-5 किलो माती गोळा होईल. ती माती तुम्ही पूर्ण मिक्स करून घ्या, मिश्रण त्याचं व्यवस्थितरित्या करून घ्या. आणि हे झालेलं मिश्रण तुम्ही त्यामध्ये काही समजा दगडगोटे असेल तर ते काढून टाका, पालापाचोळा असेल तर ते काढून टाका. फक्त माती त्याच्यात राहिली पाहिजे आणि ते एका पेपरवर तुम्ही पसरवून घ्या. पसरवल्यानंतर त्याच्या बोटाने 4 भाग करा आणि समोरासमोरचे 2 भाग हे फेकून द्या. उरले 2 भाग समोरासमोरचे ते तुम्ही परत एकत्र करा. हे एकजीव केलेलं मिश्रण सेम प्रोसिजर परत करायचे. हे कधीपर्यंत करायचं तर तुमच्याकडे 1/2 किलो माती राहील इथपर्यंत. आणि ही शेवटची 1/2 किलो माती जी राहील ही माती छानपैकी सुकलेली असली पाहिजे. ती सुकवताना उन्हात सुकवायची नाही, तर फॅनखाली सावलीमध्ये सुकवायची आहे. आणि त्याच्यामध्ये जर काही दगडगोटे असतील तर ते काढून टाकायचे. चाळणीने चाळून दिलेत तर खूप छान, म्हणजे प्रयोगशाळेतील काम हलकं होतं. आणि ती माती तुम्ही एका पिशवीत भरून त्याच्यावरती, कापडी पिशवीत भरून त्याच्यावरती तुमचा 7-12, तुमचं नाव, गाव पत्ता, आधार कार्ड नंबर, तुमचा ज्या जागेवरून घेतला तिथलं GPS लोकेशन हे सुद्धा आवश्यक आहे आजकाल. तर ह्या सगळ्या गोष्टींची तुम्ही त्याच्यात माहिती देऊन हा प्रातिनिधिक नमुना तुम्ही प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवायचा आहे. या पद्धतीने जर का तुम्ही नमुना दिलात तर निश्चित फायदा होईल, कारण की तो तुमच्या पूर्ण शेतातल्या एका भागाचा नसेल तर तो पूर्ण शेताचा असेल. म्हणून या पद्धतीने तुम्ही मातीचा नमुना घेणं गरजेचं. मातीचा नमुना घेण्यासाठी आपली ही जी तृणधान्य पिकं, भाजीपाला पिकं ह्यांच्यासाठी साधारण 20 सेंटीमीटर खोलीपर्यंतचा नमुना घेणं अपेक्षित आहे. जर का तुमचं बागायती पिकं असतील, जशी ऊस असेल, कापूस असेल, ही जी पिकं आहेत ह्यांच्यासाठी 1 फूट खोलीपर्यंत म्हणजे 30 सेंटीमीटर खोलीपर्यंतचा नमुना घेणं गरजेचं आहे. आणि जर का फळबागा असतील ह्यांच्यासाठी 1 फूट ते 2 फूट खोलीपर्यंतचा नमुना घेणं गरजेचं आहे.
1: अच्छा बरं, कोणकोणते घटक यामध्ये तपासले जातात?
0: छान प्रश्न आहे आणि हाच महत्त्वाचा आहे, कारण की आपल्या जमिनीमध्ये ही 16 मूलद्रव्य ही पिकांना अत्यंत आवश्यक आहेत. पैकी नत्र, स्फुरद, पालाश ही मोठ्या प्रमाणात लागणारी पिकं आहेत. त्यानंतर कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन ही हवेतून आणि पाण्यातून पिकांना मिळत असतात. दुय्यम अन्नद्रव्यांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर ही येतात. त्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्य जी आहेत त्याच्यामध्ये लोह, जस्त, मॉलिब्डेनम, मंगल, त्यानंतर क्लोरीन, कॉपर, ही जी आहेत ही सगळी सूक्ष्म अन्नद्रव्य पिकांना आवश्यक असतात. परंतु आपण तपासणी करत असताना शक्यतो जमिनीचा सामू हा पहिला काढला जातो, त्यानंतर क्षारता काढली जाते, जमिनीमध्ये असणारे सेंद्रिय कर्ब हे किती प्रमाणात आहे हे काढलं जातं, त्यानंतर पिकांना जी मोठ्या प्रमाणात लागणारी अन्नद्रव्य म्हणजे नत्र, स्फुरद, पालाश यांचं पृथक्करण केलं जातं, त्यानंतर लागतात जी सूक्ष्म अन्नद्रव्य. आता प्रत्येक भागानुसार वेगवेगळी आहेत, ज्यांच्यामुळे तिथे डेफिशियन्सी असू शकेल किंवा म्हणजे कमतरता असू शकेल अशी जी मूलद्रव्य ती आपण तपासणी केली जातो. याच्यामध्ये शक्यतो पिकांना जास्ती आवश्यक असणारी लोह, मॉलिब्डेनम, झिंक म्हणजे जस्त, त्यानंतर कॉपर, बोरॉन यांची आपण पृथक्करण करतो. तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर यांची सुद्धा आपण आरोग्य पत्रिकेमध्ये आपण तपासणी करून देत असतो.
1: सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असेल तर सुद्धा यातून कळतं का?
0: हो, सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता जर का असेल तर आपण हे मी आता तुम्हाला सांगितले यातले आपण पृथक्करण करून ज्यावेळेस रिपोर्ट देतो त्याच्यामध्ये याचा सर्व अंतर्भाव केलेला असतो.
1: माती परीक्षा अहवालानुसार खतांचं व्यवस्थापन करता येतं का?
0: निश्चितच याच्यानुसारच खतांचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे, कारण की मातीचा अहवाल आल्यानंतर तुमच्या जमिनीमध्ये असणाऱ्या अन्नद्रव्यांचं प्रमाण हे समजतं. आज जे अन्नद्रव्यांचं प्रमाण आहे याची एक वर्गवारी केली जाते, एक 6 स्तरीय वर्गवारी आहे. त्याच्यामध्ये अत्यंत कमी, कमी, मध्यम, थोडे जास्त, जास्त आणि अत्यंत जास्त असे वर्गवारी आहे. आपण ज्यावेळेस याचं पृथक्करण करतो आणि याचा रिपोर्ट आपल्याकडे येतो त्या रिपोर्टनुसार आपण त्याची वर्गवारीही ठरवतो. मग नत्राचं प्रमाण किती आहे, मध्यम आहे, जास्त आहे, कमी आहे किंवा स्फुरद, हे प्रत्येक मूलद्रव्यांचं आपण असं प्रमाण ठरवलं जातं. मग यानुसार जर का नत्राचं प्रमाण कमी असेल तर, म्हणजे अत्यंत कमी असेल तर 50% जास्त देणं गरजेचं आहे खतांचं प्रमाण, आणि जर का कमी असेल तर

0: 2014-15 पासून ह्यासाठी खूप मोठं अभियान घेण्यात आलेलं आहे, आणि तेव्हापासून हे प्रत्येक जिल्ह्यातल्या किंवा तालुक्यातल्या कृषी अधिकाऱ्यांना हे टार्गेट दिलेलं आहे, आणि त्यापासून प्रत्येक शेतकऱ्याचा नमुना हा तपासणी करून झाला पाहिजे याकडे जातीने लक्ष देऊन आज जवळजवळ बहुतेक शेतकऱ्यांचं हे माती परीक्षण करून झालेलं आहे, आणि यामुळे शेतकऱ्यांना निश्चितच अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी फायदा हा होत आहे.
1: बरं, काही उदाहरण सांगता येतील का तुम्हाला की माती परीक्षणामुळे कशा पद्धतीने फरक पडलेला आहे?
0: कसं आहे, शेतकऱ्यांची नावं सांगता नाही येणार, परंतु बरेच शेतकऱ्यांनी मातीचा नमुना तपासणी केल्यानंतर त्यांच्याकडे जो रिपोर्ट आलेला आहे त्या रिपोर्टनुसार, पूर्वी ते कसं होतं की आता भाताचं पीक उभं आहे परंतु त्याच्यामध्ये हिरवटपणा कमी झाला आहे, त्यामुळे म्हणजे ते डल झालेलं आहे थोडंसं, त्याच्यात नत्राची कमतरता असल्यामुळे शेतकऱ्याला हे काही माहीत नव्हतं. शेतकऱ्यांना काय वाटायचं की युरिया वापरला पीक एकदम हिरवगार होईल, म्हणून त्यांनी पिकामध्ये युरियाचा खताचा वापर केला, परंतु त्या खताला प्रमाण असं काहीच नव्हतं. मग यामध्ये ते जिथं आपल्याला 100 किलोच वापरायचे तिथे त्यांच्याकडून 200 किलो सुद्धा वापरलं जात होतं, आणि यामुळे काय होतं की एकतर तुमचा खताचा अपव्यय होतोय, खताचा वारेमाप वापर होतोय, त्याच्यामुळे जमीन तुमची खराब होते, पाणी सुद्धा खराब होते, कारण की खतं ही पाण्यामध्ये विरघळून ते परत पाणी तुमचं वाहून जाते आणि पाण्याचे जे साठा आहे तो तुमचा त्याच्यामुळे खराब होतोय, आपल्याला पिण्यासाठी पाणी खराब येत आहे, म्हणजे दूषित पाणी मिळतं आपल्याला, हे सगळे असे वेगवेगळे परिणाम त्याच्यावरती होते. मग ज्यावेळेस आपण हे मृदा परीक्षण केल्यानंतर त्यांना सांगितलं की आपल्याला हे तुमच्या जमिनीमध्ये इतके अन्नद्रव्य घटक आहेत आणि त्यानुसार तुम्हाला इतकेच खत टाकणं गरजेचं आहे, हे जेव्हा शेतकऱ्यांना समजलं त्यावेळेस त्यांच्या खताचा वापरावरती प्रमाण हे व्यवस्थित आलेलं आहे, आणि मग त्यांनी सांगितलं आम्हाला की आम्ही पूर्वी इतके खत टाकत होतो त्यामुळे उत्पादनात वाढ होत नव्हती पाहिजे तशी, परंतु आता प्रमाणात खत पडल्यामुळे त्या खताचा व्यवस्थित वापर होऊन पीकही चांगलं येतं, त्यांचा आर्थिक बोजा जो आहे तो सुद्धा कमी झालेला आहे आणि जमिनीचं आरोग्यही चांगलं राहिलेलं आहे, ह्या तिन्ही गोष्टींचा याच्यामुळे फायदा झालेला आहे.
1: अच्छा, शेतकऱ्यांचा यामध्ये सहभाग कशा पद्धतीने आहे?
0: शेतकऱ्यांनी स्वतःहून मातीचा नमुना काढून हा प्रयोगशाळेत आणून देणं गरजेचं आहे, आणि जर का ह्यामध्ये सहभाग घेतला तर त्यांना निश्चित फायदा होईल आणि त्यांच्या शेतीमध्ये सुद्धा त्यांचं प्रॉफिट लेवल जे आहे ती वाढेल याच्यामुळे.
1: शेतकऱ्यांचा माती परीक्षणामध्ये सहभाग वाढावा किंवा सक्रियता वाढावी यासाठी शासनाकडून काही अभियान राबवले जातात का किंवा काही वेगवेगळ्या युक्त्या शोधून काढलेल्या आहेत का?
0: निश्चितच शासनाने 2014-15 पासून प्रत्येक शेतकऱ्याकडे जाऊन मातीचे नमुने घेऊन हे तपासणीसाठी पाठवलेले आहेत आणि त्याचा अंतर्भाव केलेला आहे. तसेच कृषी विज्ञान केंद्र या कार्यालयामार्फत सुद्धा शेतकऱ्यांना अवेअरनेस प्रोग्राम हे घेतले जातात. आता सध्या सुद्धा चालू आहे संतुलित खतांचा वापर हे अभियान चालू आहे, यानुसार शेतकऱ्यांना आपण प्रत्यक्ष गावागाव जाऊन भेटी देऊन त्यांचे मेळावे घेऊन आपण त्यांना माती परीक्षणाबद्दलचा अवेअरनेस देत असतो आणि खतांचा वापर हा संतुलित प्रमाणात करण्यासाठी त्यांना आपण मार्गदर्शन करत असतो. तसेच कृषी विभागाकडूनही यासाठी वेगवेगळे उपाययोजना ह्या केल्या जातात. आपण पाहिलं तर ॲग्रोवन यासारखी जी काही कृषी आधारित वृत्तपत्रं आहेत किंवा मासिके आहेत यांच्यामध्ये सुद्धा याच्यावरती लेख येतात शास्त्रज्ञांचे आणि आपण शेतकऱ्यांना याचा अवेअरनेस करण्यासाठी ह्या पद्धतीने सुद्धा माहितीही पुरवत असतो.
1: बरं, माती परीक्षणामध्ये जर शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग वाढला तर भविष्यात काय बदल दिसतील?
0: सर्वात मोठा बदल घडेल तो म्हणजे आपण जे ही रासायनिक खतं आपल्या इथे मिळत नाहीत आपल्याला ही बाहेरच्या देशांतून आयात करावी लागतात, तर त्याचा जो आपल्या देशावरती येणारा मोठा जो भार आहे हा कमी होईल. दुसरी गोष्ट आहे की यामुळे शेतकऱ्यांचा खतांचा वापर प्रमाणात झाल्यामुळे तुमची जमिनीचं आरोग्य चांगलं राहील प्रथम, आणि दुसरं त्यांना जे मिळणारं उत्पन्न आहे ती निश्चित चांगलं मिळेल, म्हणजे जमिनीची उत्पादन क्षमता वाढल्यामुळे पिकांचं येणारं उत्पादन हे सुद्धा वाढेल, यामुळे शेतकऱ्यांना निश्चित फायदा होऊ शकतो.
1: गेल्या काही वर्षांपासून रासायनिक खतांचा वापर शेतामध्ये अतिरिक्त प्रमाणात होत होता, माती परीक्षण केल्यामुळे जमिनीचा बिघडलेला जो पोत आहे तो सुधारण्यासाठी मदत होऊ शकते का?
0: निश्चितच मृदा परीक्षण रिपोर्टमुळे किंवा माती परीक्षणामुळे जमिनीत असणारे अन्नद्रव्यांचं प्रमाण आपल्याला समजतंय, त्यानुसार आपण खतांची मात्रा दिल्यामुळे निश्चितच तुमचा खतांचा वापर हा कमी होतोय. जिथं जमिनीत अन्नद्रव्य कमी आहेत तिथे तुम्हाला खतांची मात्रा वाढवावी लागेल पिकांच्या उत्पादकतेनुसार, तसेच जर का तिथे जमिनीत अन्नद्रव्य जास्ती असतील तर आपल्याला खतंही कमी प्रमाणात द्यावी लागणार आहेत, आणि जर का मध्यम प्रमाणात असेल तर आपला जो शास्त्रज्ञांनी दिलेला डोस आहे त्याप्रमाणेच आपल्याला द्यायचा आहे.
1: म्हणजे यानुसार आपल्याला जमिनीचा पोत बॅलन्स करता येतो
0: निश्चितच. तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या

0: बाबतीतही आपण करू शकतो. काही ठिकाणी जर का त्यांच्या कमतरतेच्या लेवलच्या खाली असेल तर आपल्या तिथे ही सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करणे किंवा जमिनीतून देणं गरजेचं आहे.
1: बरं, क्षारयुक्त किंवा आम्लयुक्त जमिनीसाठी कोणते उपाय केले जातात?
0: क्षारयुक्त किंवा आम्लयुक्त, मुळात आम्लयुक्त जमिनी म्हणजे काय तर ज्यांचा जमिनीचा समूह हा pH म्हणतो आपण त्याला, हा 6.5 पेक्षा खाली आहे त्यांना आपण आम्लयुक्त जमिनी असे म्हणतो. तर आम्लयुक्त जमिनीमध्ये आपण खतं वापरताना, मुळात आम्लयुक्त जमिनी ह्या कोकणातल्या जमिनी ज्या आहेत त्या आम्लयुक्त अतिवृष्टीच्या ठिकाणातल्या, आणि इथे आपण जी खतं वापरायची आहेत ती विम्लयुक्त खतांचा वापर केला तर तो फायदेशीर ठरतो. जसे सोडियम नायट्रेट आहे, कॅल्शियम नायट्रेट, पोटॅशियम नायट्रेट, ह्या खतांचा आपण जर का अशा जमिनींमध्ये वापर केला तर त्याचा आपल्याला चांगला रिझल्ट मिळू शकतो. तसेच ह्या आम्लयुक्त जमिनी सुधारण्यासाठी आपण चुनखडीचा वापर केला पाहिजे. चुनखडीचा वापर केल्याने ह्या तुमच्या आम्लयुक्त जमिनी आहेत ह्या उदासीन pH पर्यंत येतील, आणि उदासीन pH मध्ये सर्व अन्नद्रव्यांची उपलब्धता ही मुबलक प्रमाणात पिकांसाठी होत असते. तसंच क्षारयुक्त ज्या जमिनी आहेत यांच्यामध्ये सुद्धा जमिनीचा समूह हा 8.5 पेक्षा जास्त असतो, हा खूपच विम्लतेच्या दृष्टीने असतो, आणि याच्यामध्ये सोडियमचं प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात असतं, म्हणजे जवळ 15 टक्क्यापेक्षा कमी असतं सोडियमचं प्रमाण. परंतु ह्याच्यात क्षारांची प्रमाण जे आहे ते मात्र 4 dSi पेक्षा जास्त असतं. हे पिकांना बिलकुल उपयुक्त नाही आहे. हा, ह्या क्षारयुक्त जमिनी ज्या आहेत ह्या आपल्याला मुळात पहिलं त्या जमिनीमध्ये चर खणून त्यातले पाणी काढून टाकण्यासाठी निचऱ्याची व्यवस्था ही व्यवस्थितरित्या करावी लागते. याच्यामध्ये पाणी भरून ठेवावे लागते आणि त्याच्यामध्ये क्षार विरघळून हे आपले निचरावाटे काढून टाकले जातात. तसेच विहिरीतील आणि बोरवेलमधील पाणी जे आहे हे आपण तपासणी करून शक्यतो बोरवेलचं पाणी त्या जमिनीसाठी न वापरलेलं चांगलं राहतं. आता सध्या फिल्टर युनिटचे सुद्धा वापर वाढलेला आहे तर आपण त्याच्यातून फिल्टर करून त्याचं क्षारतेचं प्रमाण बॅलन्स ठेवून आपण ह्या जमिनीमध्ये पाण्याचा वापर करू शकतो. तसेच अजून आच्छादनांचा वापर केला तर तुमच्या जमिनीतून जे इव्हॅपोरेशन होऊन जमिनीतील क्षार वरती येऊन त्याचे जे वरती प्रेसिपिटेट तयार होतात हे होण्याचं प्रमाण कमी होईल. त्यामुळे आच्छादनांचा वापर वाढवलात, हिरवळीची खते जमिनीमध्ये टाकलीत तुम्ही तर त्याचा अंतर्भाव झाल्याने जमिनीचा पोत सुधारतो, जमिनीची जी घडण आहे ती सुधारते आणि तुमच्या जमिनीतल्या असणारा जो क्षारता आहे ती कमी व्हायला मदत होते.
1: बरं, काही शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळलेले आहेत किंवा नैसर्गिक पद्धतीने शेती करत आहेत तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा माती परीक्षण करण्याची आवश्यकता असते का?
0: हो, आवश्यकता ही सर्वांनाच आहे. कारण की ज्यावेळेस सेंद्रिय पद्धतीने तुम्ही शेती करताय पण तुमच्या जमिनीमध्ये असणारे घटक हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, त्यांचं प्रमाण कमी आहे जास्त आहे त्याच्यानुसार तुम्ही सेंद्रिय पद्धतीने सुद्धा उपाययोजना करू शकता. म्हणून माती परीक्षण करून घेणं हे गरजेचंच आहे.
1: बरं, शेतकरी बंधूंनो, पिकाच्या उत्तम वाढीसाठी उत्तम प्रतीचं बियाणं आणि मुबलक पाणी आवश्यक आहेच, पण त्याचबरोबर माती परीक्षणालाही तितकंच महत्त्व आहे. तर आजच्या कार्यक्रमात सर तुम्ही आलात आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवांना माती परीक्षणाचं महत्त्व समजावून सांगितलं, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे तुमचे खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
2: मंडळी, आताच आपण माती परीक्षणानुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी डॉक्टर सचिन कारले यांची मुलाखत ऐकली. शेतकरी मंडळींना आपल्या कामासाठी दिवसभर घराबाहेर राहावं लागतं. सध्या राज्यात आणि देशभरात उष्णतेच्या लाटा येत आहेत. अशा काळामध्ये सर्वसामान्य नागरिकांनी काय काळजी घ्यावी यासाठी आरोग्य सूचना जारी करण्यात आल्या आहेत. यानुसार शरीरात पुरेसे पाणी ठेवा. तहान लागली नसली तरी शक्य तितके पुरेसे पाणी प्या. प्रवास करताना पिण्याचं पाणी सोबत ठेवा. ORS वापरा आणि लिंबू पाणी, ताक, लस्सी, फळांचे रस यासारखी घरगुती पेयं घ्या. कलिंगड, खरबूज, संत्री, द्राक्ष, अननस, काकडी, लेट्यूस असे जास्त पाण्याचे प्रमाण असलेली हंगामी फळं आणि भाज्या खा. शरीर झाकून ठेवा. सैल व हलक्या रंगाचे सुती कपडे वापरा. उन्हात बाहेर जाताना छत्री, टोपी, टॉवेल किंवा पारंपरिक डोक्यावरचे संरक्षण वापरा. उन्हात बाहेर जाताना चप्पल किंवा बूट वापरा. सतर्क रहा. रेडिओ ऐका, TV पहा, वर्तमानपत्र वाचा आणि स्थानिक हवामानाच्या बातम्या जाणून घ्या. भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळावरील हवामान अपडेट पहा. शक्य तितके घरात किंवा सावलीत रहा. हवेशीर आणि थंड जागेत रहा. दिवसाच्या वेळी विशेषतः घराच्या उन्हाच्या बाजूची खिडकी आणि पडदे बंद ठेवा. रात्री थंड हवा येण्यासाठी खिडक्या उघडा. बाहेर जायचं असल्यास सकाळ किंवा संध्याकाळच्या थंड वेळेत जा. बाहेरील कामं किंवा उपक्रम दिवसाच्या थंड वेळेत नियोजित करा. उष्णतेमुळे कोणालाही त्रास होऊ शकतो, मात्र काही लोकांना अधिक धोका असतो. लहान मुलं आणि बालकं, गर्भवती महिला, हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब असलेली आजारी व्यक्ती, बाहेर काम करणारे लोक, तसंच मानसिक आजार असलेल्या लोकांनी या काळात विशेष काळजी घ्यावी. थंड हवामानातून उष्ण हवामानात आलेल्या प्रवाशांनी शरीराला वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी किमान एक आठवडा द्यावा. एकटे राहणाऱ्या वृद्ध किंवा आजारी लोकांची नियमित काळजी घ्या. घर थंड ठेवा. पडदे, शटर किंवा सनशेड वापरा आणि रात्री खिडक्या आवर्जून उघडा. दिवसाच्या वेळी शक्यतो खालच्या मजल्यावर राहा. पंखे, पाण्याच्या फवारणीच्या बाटल्या, ओले कापड किंवा बर्फाचं टॉवेल वापरा. पाय घोट्यापर्यंत 20° सेल्सिअस पाण्यात ठेवल्यास शरीर लवकर थंड होतं. या काळात काय करू नये याचीही काळजी घ्यावी. दुपारी 12 ते 3 या वेळेत उन्हात जाणं टाळा. दुपारच्या वेळेत जड कामं टाळा. गर्दीच्या किंवा हवेशीर नसलेल्या ठिकाणी जाणं टाळा. मद्य, चहा, कॉफी किंवा जास्त साखर असलेली शीतपेय टाळा. जास्त प्रथिनं असलेली किंवा शिळं अन्न आवर्जून टाळा. मुलांना किंवा पाळीव प्राण्यांना बंद वाहनात सोडू नका. यावेळी कामाच्या ठिकाणीही काळजी घेणं आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा किंवा दर 20 मिनिटांनी पाणी पिण्याची आठवण करून द्या. थेट सूर्यप्रकाश टाळा. विश्रांतीसाठी सावलीची व्यवस्था करा. सकाळ आणि संध्याकाळच्या थंड वेळेत कामाचं नियोजन करा. बाहेरील कामांमध्ये दर तासाला किमान 5 मिनिटांची विश्रांती घ्या. हवामानाच्या बातम्या आणि हवामान विभागाच्या सूचना नियमित पहा. कामाचा वेग कमी करा किंवा अतिरिक्त कामगारांची नेमणूक करा. शरीराला वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी कामाचा वेळ हळूहळू वाढवा. उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांची लक्षणे ओळखण्यासाठी प्रशिक्षण द्या. प्राथमिक उपचारांची सुविधा उपलब्ध ठेवा. गर्भवती महिला किंवा औषधे घेणाऱ्या कामगारांची विशेष काळजी घ्या. हलक्या रंगाचे पूर्ण बायांचे कपडे आणि पॅन्ट वापरा. उष्णतेच्या परिणामांबाबत जनजागृती करा. अशा वेळी मोठ्या सभा किंवा क्रीडा स्पर्धांदरम्यानही काळजी घ्यावी लागेल. गर्दीमुळे उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो. शारीरिक श्रम, थेट सूर्यप्रकाश आणि पाण्याची कमतरता आरोग्य बिघडवू शकते. सभांमध्ये किंवा क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी व्यक्तींनी पाणी पित राहावं आणि लक्षणांकडे लक्ष द्यावं. उष्णतेचा आरोग्यावर परिणाम होत असतो. शरीराचं सामान्य तापमान हे 36°4 सेंटीग्रेड किंवा 37°2 सेंटीग्रेड दरम्यान असतं. जास्त उष्णतेमुळे शरीरावर ताण येतो आणि विविध आजार होऊ शकतात. उष्णतेमुळे त्वचेवर पुरळ येणं, सूज येणं, स्नायूंना गोळे येणं, चक्कर येणं, उष्णतेमुळे थकवा येणं किंवा उष्माघात, हीट स्ट्रोक ही होऊ शकतात. चक्कर येणं किंवा बेशुद्ध पडणं, मळमळ किंवा उलटी, डोकेदुखी, लघवी कमी होणं किंवा गडद पिवळी लघवी होणं, जलद श्वासोच्छवास होणं आणि हृदयाचे ठोके वाढणं ही उष्माघाताची लक्षणं असू शकतात. मात्र उष्णतेशी हे संबंधित आजार टाळता येऊ शकतात. तब्येत बिघडल्यास त्वरित सावलीत जा आणि पाणी प्या. शारीरिक हालचाल थांबवा. शरीराचं तापमान तपासा. स्नायूंना गोळे आल्यास ORS किंवा इलेक्ट्रोलयुक्त पेय घ्या. 1 तासापेक्षा जास्त काळ त्रास राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. उष्माघात म्हणजेच हीट स्ट्रोक ही वैद्यकीय आणीबाणी आहे. यावेळी डॉक्टरांची मदत घेणार.

अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला मानसिक गोंधळ किंवा चिडचिड वाटत असेल, त्वचा गरम, लाल किंवा कोरडी पडली असेल, शरीराचं तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झालं असेल, डोकेदुखी तीव्र झाली असेल, चक्कर किंवा बेशुद्ध पडला असाल, स्नायूंना गोळे आले असतील, श्वास जलद किंवा उथळ झाला असेल, खाण्यास नकार दिला जात असेल, जास्त चिडचिड होत असेल, लघवी कमी होत असेल, डोळे कोरडे पडले असतील किंवा झोप येत असेल आणि बेशुद्ध पडल्यासारखे वाटत असेल, फीट येत असेल, रक्तस्राव होत असेल, तर ही सर्व उष्माघाताची लक्षणे आहेत. जर एखाद्या व्यक्तीचं शरीराचं तापमान खूप वाढलं असेल किंवा घाम येणं बंद झालं असेल, तर तात्काळ 112 कॉल करा. उष्माघात टाळता येऊ शकतो हे लक्षात घ्या. तर मंडळी, ह्या झाल्या उष्माघातासंबंधी घ्यायच्या काळजी. आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात टाकाऊ टायरपासून बंधारा याबाबत मार्गदर्शन केले जाईल. हा कार्यक्रम दुपारी 2 पुन्हा प्रसारित होईल. बरं श्रोते हो, आजच्या कार्यक्रमापुरतं निरोप घेऊया. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. पुढील भेटीपर्यंत नमस्कार.

0: माझं आवार माझं शिवार हा शेतकरी बांधवांसाठी असलेला कार्यक्रम आपण ऐकलात. हे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आहे. तसंच 103.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण उपलब्ध आहे. रात्रीचे 8 वाजत आहेत. यानंतर आमची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-2-45-15-41-29 आणि 45-15-41-30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एआर ऍप वरही.
2: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छायाजी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहेत.
3: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
2: वाह!
3: पुरस्कार समारोह के लिए जयदु जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
2: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 अवश्य ऐका. FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आप की

0: साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया मराठी साहित्याला ग्रंथालयाचं योगदान याविषयी एक विशेष रूपक. लेखन आणि निवेदन मकरंद जोशी.
1: अभिरूप न्यायालय, परिसंवाद, चर्चासत्र, लेखकांच्या मुलाखती अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी ग्रंथ संग्रहालयाने कायम पुस्तकं आणि वाचक यांना जवळ आणण्याचं काम केलं आहे. बदलत्या काळानुसार आपली सेवा अधिकाधिक विस्तारित करण्यासाठी मराठी ग्रंथ

0: संग्रहालयाने आपल्या नवपाडा शाखेत डिजिटल लायब्ररी सुरू केली आहे. मराठी ग्रंथ संग्रहालयाने राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीचं सदस्यत्वही मिळवलं आहे. असं सदस्यत्व मिळवणारं हे महाराष्ट्रातलं पहिलं सार्वजनिक ग्रंथालय आहे.
1: सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी संध्याकाळी 6:30 न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर.
2: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
3: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी.
4: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
1: श्रोते हो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 7:45 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9:00 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की। महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार, मलियाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ। तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर। आप भी माननीय प्रधानमंत्री जी की मन की बात का हिस्सा बन सकते हैं, इसके लिए आप अपने सुझाव 29 मई तक टोल फ्री नंबर 1800117800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं। अपने सुझाव
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी रात्रीचे 8:05 होत आहेत। आता राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होतील।
2: आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। CBSEच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेतल्या त्रुटी दूर करण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा। DK शिवकुमार यांची मुख्यमंत्रीपदासाठी शिफारस। फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अग्रमानांकित यानिक सिनर दुसऱ्याच फेरीत पराभूत। आणि प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं निधन। CBSEच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेतल्या त्रुटींची केंद्र सरकारनं दखल घेतली आहे, त्या दूर करण्यासाठी योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दिली। ते नवी दिल्लीत CBSEच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते। सर्व विद्यार्थ्यांच्या शंकांचं निश्चित निरसन केलं जाईल असं प्रधान यावेळी म्हणाले।
3: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से आंसर शीट उनके हाथ में आए, ये OSM की व्यवस्था है। पहली बार देश में CBSE ने इसको प्रयोग किया, उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही, इसको मैं दायित्व लेता हूं, उसको इसे ठीक करा जाए। हम एक भी विद्यार्थी की ऑन आंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे।
2: राज्यात इयत्ता 11वीच्या प्रवेश परीक्षे प्रक्रियेसाठीची पहिली यादी उद्या सकाळी 11 जाहीर करण्यात येणार आहे। राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे। या प्रवेशासाठी राज्यभरातून 12,51,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे। कृत्रिम बुद्धिमत्तेसंबंधी अभ्यासक्रमात व्यापक सुधारणा करण्याच्या उद्देशानं आज इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत AI अभ्यासक्रम कृती दलाबरोबर उच्चस्तरीय बैठक घेतली। या बैठकीत उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधलं सहकार्य अधिक दृढ करणं आणि AI संबंधी शिक्षणाला भविष्यातल्या तांत्रिक गरजांशी जुळवून घेणं या मुद्द्यांवर चर्चा झाली। तांदूळ उत्पादनात चीनला मागं टाकून भारत सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश ठरला असल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी केलं। ते आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभाला संबोधित करत होते। देशातल्या कष्टाळू शेतकऱ्यांच्या प्रयत्नांमुळेच देशात अन्नसाठ्याची कोणतीही कमतरता नाही। यंदा देशातलं अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 37.60 कोटी टनांपेक्षा जास्त असून हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत 5.3% जास्त असल्याचं चव्हाण यावेळी म्हणाले। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पदाचा राजीनामा दिला आहे। आपल्या सरकारकडे पूर्ण बहुमत असून मुख्यमंत्रीपदासाठी DK शिवकुमार यांना शपथ घेण्यासाठी आमंत्रित करावं अशी विनंती त्यांनी राजीनामा पत्रात राज्यपालांना केली आहे। सिद्धरामय्या हे सर्वाधिक काळ कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिले आहेत। ते याआधी 2013 ते 2018 या काळात कर्नाटकचे मुख्यमंत्री होते। 2023 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाल्यानंतर ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले। पक्षानं आपल्याला राज्यसभेची जागा देऊ केली होती, मात्र त्याला नम्रपणे नकार दिल्याचं सिद्धरामय्या यांनी सांगितलं। राष्ट्रीय राजकारणात आपल्याला रस नसून राज्यातल्या जनतेसाठीच आपण काम करत राहू असं ते म्हणाले। मुख्यमंत्री पदासाठी नामनिर्देशित डी के शिवकुमार हे कर्नाटक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 2023 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या विजयात त्यांची भूमिका महत्त्वाची होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातल्या अनेक प्रश्नांवर त्यांनी प्रधानमंत्र्यांशी चर्चा केली, तसंच राज्यातल्या अनेक प्रकल्प आणि योजनांच्या अंमलबजावणीची माहिती प्रधानमंत्र्यांना दिली. आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुती 17 पैकी 17 जागा जिंकेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना व्यक्त केला. जागा वाटपाबाबत महायुतीच्या घटक पक्षांमध्ये मतभेद नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं. मतभेद असल्यामुळे जागा वाटप करण्यासाठी उशीर होत आहे का असा प्रश्न विचारला असता जागा वाटपाचं सूत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ठरवलं आहे आणि त्यानुसारच ते होईल असं शिंदे म्हणाले. महायुतीत आरपीआयला कमी महत्व दिलं जात असल्याची खंत पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. आज यवतमाळमध्ये बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की शिवसेना भाजपा युती असताना ज्यावेळी आरपीआय युतीत आला तेव्हा शिवशक्ती भीमशक्ती झाली, मात्र आता एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष मिळून महायुती झाल्यानं रिपाईचं महत्व कमी झालं आहे. रिपाईला सत्तेत सहभाग मिळत नाही अशी नाराजी त्यांनी यावेळी व्यक्त केली. एखादा मंत्री रिपाईचा असायला हवा, त्यादृष्टीनं विधान परिषदेची एक जागा अपेक्षित आहे असं आठवले म्हणाले.
4: आम्ही आत्मदर्शन करतो आहोत की आम्ही सुद्धा त्याला 50% जबाबदार आहोत, कारण आमच्या कार्यकर्त्यांनी विधानसभेची तयारी केली होती, आमच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद महापालिका नगरपालिकेची तयारी केली होती. हे पॉलिटिकल पक्ष आमचा उभा राहत नाहीये. देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जेवढं आता महामंडळ होती आणि एक एमएलसी आम्हाला ती मिळेल अशी अपेक्षा आहे.
2: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांचं संसदेतलं वर्तन महिलांप्रती अपमानास्पद असल्याची तक्रार तृणमूलच्याच खासदार काकोली घोष दास्तीदार यांनी केली आहे. बॅनर्जी यांचा महिलांविषयीचा दृष्टिकोन दूषित असून त्यांना शिक्षा करावी अशी मागणी काकोली यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहून केली आहे. गडचिरोली तसंच छत्तीसगड पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करत आज गडचिरोली आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती जंगलात नक्षलवाद्यांनी सुरू केलेला शस्त्रनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला. यावेळी पोलिसांनी अनेक बंदुका, स्फोटकं आणि ते तयार करण्याचं साहित्य ताब्यात घेतलं. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांनी चौकशीदरम्यान या कारखान्याबद्दल माहिती दिली होती. गेल्या आठवड्यात भामरागड तालुक्यातल्या बिनागुंडाजवळच्या जंगलातला असाच एक शस्त्रनिर्मितीचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला होता. कुस्तीपटू विनेश फोगट हिला यंदाच्या आशियाई खेळांसाठीच्या निवड चाचण्यांमध्ये

0: सहभागी होण्याची परवानगी देणाऱ्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला भारतीय कुस्ती महासंघानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. मातृत्वाच्या रजेनंतर पुनरागमन करणाऱ्या विनेशला महासंघानं निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्यासाठी नकार दिल्यानं तिने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मातृत्वाला कोणत्याही प्रकारे व्यावसायिक अडथळा किंवा एखाद्या खेळाडूला प्रतिकूल वागणूक देण्याचं कारण मानलं जाऊ शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट करून विनेशीला निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली होती. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अग्रमानांकित यानिक सिनर याला दुसऱ्या फेरीत पराभवाचा धक्का बसला आहे. अर्जेंटिनाच्या हुआन मॅन्युअल सेरुंदोला याची सिनरवर 3-6, 2-6, 7-5, 6-1, 6-1 अशी मात केली. पहिले दोन सेट्स हरल्यानंतरही दमदार पुनरागमन करत सेरुंदोलो यानं सामना जिंकला. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीच्या सामन्यातून व्हीनस विल्यम्स आणि हेली बॅप्टिस्ट यांना कोणतंही कारण न देता माघार घेतली आहे. आज त्यांनी त्याची घोषणा केली. त्यामुळे या जोडीच्या जागेवर अमेरिकेची युडिस चोंग आणि ओरोनिका रेजवेक ही जोडी खेळणार आहे. प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं आज भोपाळ इथं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. उर्दू भाषेत त्यांनी लिहिलेली शेरो शायरी देशकालाची बंधनं पार करून प्रसिद्ध झाली होती. आस कुलियते बशीर बद्र अहमद आहट आणि देवनागरी लिपीत लिहिलेला उर्दू गझलांचा संग्रह उजाले अपनी यादों के ही त्यांची पुस्तकं गाजली. दुश्मनी जमकर करो लेकिन गुंजाइश रहे, जब कभी हम दोस्त हो जाए तो शर्मिंदा न हो, हा भारत पाकिस्तान शिमला कराराच्या वेळी त्यांनी लिहिलेला शेर सर्वतोमुखी झाला होता. अयोध्येत जन्मलेले बशीर बद्र यांनी लहान वयात कविता लिहायला सुरुवात केली होती. मेरठमधलं त्यांचं घर आणि त्यातलं अप्रकाशित साहित्य जातीय दंगलीत जाळलं गेल्यावर भोपाळमध्ये त्यांनी आयुष्य नव्यानं सुरू केलं होतं. उर्दू भाषेचं अध्यापनही त्यांनी केलं होतं. 1999 त्यांना पद्मश्री सन्मान मिळाला, तसंच साहित्य अकादमी आणि इतर प्रतिष्ठेचे पुरस्कारही त्यांना मिळाले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेतल्या त्रुटी दूर करण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा. डीके शिवकुमार यांची मुख्यमंत्रीपदासाठी शिफारस. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अग्रमानांकित यानिक सिनर दुसऱ्याच फेरीत पराभूत. आणि प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहे.
2: रात्रीचे 8:15 वाजले आहेत. आज लोकसंगीताच्या कार्यक्रमात अंबादास काशीनाथ तेवरे आणि सहकारी यांनी गायलेला ऊर्जेचा पोवाडा ऐकूया.

आत्ताच आपण राणी वर्मा यांच्या आवाजातलं गाणं ऐकलं. यानंतर ऐकूया एन एस पोहनेरकर लिखित करुणा देशपांडे यांच्या आवाजातलं गाणं.

0: आत्ताच आपण नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम ऐकलात. यात गोविंदराव दंताले यांचे गायन आपण ऐकले, राग जोगिया.
1: लहान मुलांवर अत्याचाराच्या, लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-2-45-15-41-29 आणि 45-15-41-30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 वाजत आहेत. आता ऐकूया मालती जोशी लिखित नभूनाट्य चित्रा.
2: आकाशवाणी मुंबई प्रसारित करीत आहोत नभूनाट्य चित्रा. लेखक मालती जोशी, सादर करते रियाज शेख.

0: जाते ग अगं कुठे चालली चित्रा? ए चित्रा अगं बाहुली घेऊन कुठे चालली? अगं आपट्यांच्या काकूकडे.
1: हे बघ काकूकडे थांब, दुसरीकडे कुठे जाऊ नको.
0: कोपऱ्यातल्या वासूकडे नको जाऊ बाळाला घेऊन?
1: नाही
0: अगं, पण तो मला सारखा बोलवतो.
1: चित्रा
0: आणि त्याचे काका आहेत ना, ते पण बोलवतात.
1: आई
0: वासूकडे म्हणे गोरगोर बा येणार आहे. जाऊ मी वासूकडे?
1: एकदा तुला सांगितलं ना चित्रा, वासूकडे जायचं नाही.
0: अगं का नाही? तो वाईट आहे.
1: ए आई,
0: हां
1: वाईट माणसाकडे जायचं नसतं.
0: चित्रा,
1: अगं चित्रा तू आपली घरात चल बरं.
0: अगं पण चल आत, सोड मला सोड मला. अगं मला माहिती आहे तो वासू वाईट आहे.
1: चित्रा कुठे चालली? चित्रा नको जाऊ ग.
0: अगं मी आपट्यांच्या काकूकडे जाते. काकू, ओ काकू दार उघडा ना. ए केशव, ए दार उघड रे. ए बघ माझं बाळ रडतंय, ए दार उघड ना काकू.
2: उघडतो का? ए बघ चित्रा तू घरी जा बघू, काही झोपली आहे.
0: आला मोठं सांगणारा. हो बाजूला.
2: अगं पण
0: मला काकूंकडे जायचंय.
2: काही झोपले सांगितलं ना.
0: ओ काकू, ए हे बघ हात काढ बघू आधी. चावी ना मी.
1: अरे काय चाललंय रे तुमचं केशव?
0: कोण आहे?
2: अरे ही बघ ना चित्रातली खपटली.
0: काकू हा केशव बघा, मला हात लावू देत नाही तुमच्याकडे. मला म्हणतो तुम्ही झोपल्यात. झोपल्यात तुम्ही काकू?
2: नाही.
0: झोपा झोपा, मी आपली चुपचाप तुमच्या पाशी बसेन. हा
2: आता काय झोपणार?
0: हा केशव आहे ना, हा मला आताच येऊ देत नाही काकू.
1: केशव येऊ दे रे तिला आज.
2: अगं पण
1: बिचारी माझी बाळती
0: कशी जिरली
2: म्हणे बिचारी. वाटेल तो काय येते काही कळत कसं नाही हिला. तू झोपली आहे, मी अभ्यास करतोय. आणि ही बघ.
1: अरे अरे अरे जाऊ दे केशव.
0: हे बघ मी तुझ्या बरोबर अभ्यास करेन.
2: तू
0: तू शिकवशील मला? ए केशव शिकव ना.
1: अय्या हे कसं चित्र आहे रे?
2: माकडाच.
0: माकड वांद्रा वांद्रा हुप तुझ्या शेंडीला तुप. ए थांब ना.
1: केशवला अभ्यास करू दे, परीक्षा आली ना त्याच्या जवळ. चल
0: काकू मी सुद्धा परीक्षेला बसू.
1: बस बाळ.
0: काकू तुम्ही परीक्षेला बसा, काकाही बस.
1: हो हो हो
0: बाळा तुम्ही बसा परीक्षेला, मग काय मजा येईल की नाही. काकू अहो आपट्यांचा काकू.
1: असं काय?
0: मागे ना मी सुद्धा ताई बरोबर शाळेत जात होते.
1: हो
0: तिने काकू ती वेडी पोर आहेत ना, ती मला चिडवायला लागली वेडी वेडी म्हणून. काकू मी वेडी आहे का?
1: अगं नाही ग, तुला कोण वेडो म्हणेल.
2: नाही कशी आहेस मुली.
0: केशव तो शाळेतल्या मुलांना एक दिवस मी दगड मारला होता, तसं तुला सुद्धा मारी ना. आता
1: अगं चित्रा शहाणी ना तू बाळ. दे पावती काठी मला.
0: शहाणी
1: शहाणीची.
0: हा केशव आहे ना वेडाच आहे, सारखा सारखा अभ्यास करतो. हो की नाही रे बाळा? होय म्हणतोय माझ्या राजा. केशव ए केशव.
2: ए आई मला अभ्यास करू दे ना.
1: चित्रा चल पावतू आज, आपण आज चहा करूया. चल
0: काकू. अहो आपट्यांचे काकू.
1: हां
0: मी करू चहा?
1: नको ग बाई, तू फक्त मला मदत कर. तो पाठ घे भाऊ बसायला. बस तिकडे. अगं अगं हळू चित्रा, केवढ्यांदा धपकन बसतेस ग तू.
0: पाठ मोडील का काकू?
1: तसं नाही ते चित्रा, पण आता तू मोठी झाली असती नाही.
0: म्हणजे केवढी काकू? या माझ्या बाळा एवढी. काकू बेळगावची आजी आहे ना, ती देखील असंच म्हणते. आणखी मी काकू परवा ताई आली होती ना, ती देखील असंच म्हणाली. चित्रा आता तू मोठी झाली काय बाई तरी.
1: अगं पण तुला एवढं हसायला काय झालं चित्रा?
0: अहो काकू आमची ताई आहे ना, तिचं पोट डोंगरा एवढं मोठं झालंय. हनुस हात लावला ना तर तो ताईचा नवरोबा माझ्यावर केवढ्यांदा तरी ओरडला.
1: हो
0: मला नाही ताईचा नवरोबा आवडत. अहो सारखा सारखा आपल्या ताईच्या मागे मागे. काय झालं मी ताईच्या पोटाला हात लावला तर काकू?
1: तसं नाही ग चित्रा,
0: मग माझीच तर ताई नाही का?
1: हो ना.
0: आणि काकू ताईच्या पोटाला मी हात लावला ना तेव्हा ताई पण घाबरली होती.
1: का ग?
0: मला म्हणाली, चित्रा माझ्या पोटात बाळ आहे, आता तू मावशी होणार. खरंच का काकू ताईला बाळ होणार आणि मी मावशी होणार? सांगा ना काकू.
1: हो चित्रा, तू खरंच मावशी होणार आहेस.
0: अय्या मी मावशी होणार होणार, ताईला बाळ होणार. ए बाया, मग मी तुला नाही घेणार. चल दूर, मी माझ्या ताईच्याच बाळाला घेईन. गोर गोर पान फुलासारखं छान. ताईला बाळ झाल्यावर मग काय मजा येईल ना काकू?
1: हो ना
0: काकू, माझं बाळ रडतंय वाटतं. ये रे माझ्या राजा, ये ये ये, तुला टाकलं मी. अहो काकू, ताईला बाळ झाल्यावर मलाही बाळ का होईल का हो? गोर गोर पान फुलासारखं छान. काकू सांगा ना.
1: चित्रा आधी तू चहा पिऊन घे बरं. केशव, अरे केशव, चहा घ्यायला आत ये. तू
2: काय गं चित्रा? चित्रा
0: काकू सांगा ना हो, मला केव्हा बाळ होईल? पण वासू म्हणत होता की लग्न झाल्याशिवाय बाळच होत नाही, मग काय करायचं काकू? ए केशव, तू करशील माझ्याशी लग्न?
2: चल, तू माझी बहीण आहेस.
0: हो का काकू?
1: मग
0: मी याची बहीण आहे?
1: अगं हो, तू केशवची बहीणच आहेस. आठवतं ना तुला, साडी नेसून भाऊबीजेला तू केशवला ओवाळतेस दरवर्षी, आणि तो तुला भाऊबीज सुद्धा घालतो. विसरलीस की काय?
0: नाही नाही, मी तुला गोल गोल ओवाळते. विसरलेस रे केशव, तू खरंच माझा भाऊ
2: आहे.
0: बाळा हा माझा भाऊ आहे, लक्षात ठेवा. विसरशील? विसरशील? देऊ देऊ थप्पड देऊ तुला. केशव तू माझा भाऊ, मग नवरा कोण रे? वासू वासू नाही, मला काही कळतच नाही. ए बाळा तुला ठाऊक आहे? नाही म्हणतोस. काकू तुम्हाला ठाऊक आहे का?
1: नाही ग बाई, काहीतरी प्रश्न विचारते बाई.
0: ए केशव तुला ठाऊक आहे माझा नवरा कोणते?
2: मला नाही माहित.
0: कोणालाच ठाऊक नाही. मग मी आता आईलाच जाऊन विचारते. ए आई, ए आई. ए चित्रा, आवाज दे ना तुझा बाळ. नाही ग बाई, आज त्याचे बाबा येणार आहेत, म्हणून मी की नाही त्याला नवीन नवीन कपडे घातलेत. राजा आज येणार ना तुझे बाबा? अय्या होय म्हणतोय बघ मंदा.
3: अय्या हो. ए पण चित्रा, त्याचे बाबा कोण ग?
0: तू तूच याचे बाबा.
1: मंदा आणि बाबा? बाबा आणि मंदा?
3: मंदा बाबा.
0: ए गप्प बसा ग. पुरे पुरे पुरे म्हणते ना? पुरे म्हटलं ना. ए चित्राती, चित्राती तू ये ना ठिकरी खेळायला. खेळ ना.
3: ठीक आहे तुझी ठिकरी.
0: खेळू मी? चल खेळते. एक दोन. बाळा ती मग पडली बघ तिसऱ्या घरात.
1: छान खेळते ना ही.
0: दोन.
3: पण वेडी कशाने झाली ग बिचारी?
0: कोण म्हणते मला वेडी? मी वेडी? मी मुळीच वेडी नाही. तू वेडी, तू वेडी आणि तू देखील वेडी. मारू मारू धरून सगळ्यांना. वेड्या मुली कुठल्या? मारू सगळ्यांना. कशा पळाल्या? चांगलं मारलं सगळ्यांना. हो की नाही रे बाळा? मला वेडी म्हणतात काय? ए जा जा बसा जा घरी, मीच एकटी खेळते. बाळा तू खेळशील माझ्या बरोबर? खेळ हा, चल आपण खेळूया. चल एक दोन.
4: काय चित्रा एकटीच खेळतेस वाटत ठिकरी? बाळ पडेल रागावली सोय. आमच्याशी बोलायचं नाही वाटत. ए मी येऊ खेळायला.
0: अय्या तू आणि ठिकरी खेळणार?
4: मग तुला काय वाटलं?
0: लंगडी तरी घालता येते का डब्या?
4: डब्या डब्या काय, मी दाखवतोच तुला खेळून. दे दे ठिकरी दे इकडे, ठिकरी दे. हे बघ आता खेळतो बघ मी. ए ए लागले हा. ए एक दोन. आय आय आय आय आय.
0: पहिला पहिला कसा पहिला? आणि म्हणे ठिकरी खेळतो.
4: अगसला बायकी खेळ बस झाली तुझी टेकरी. ए चित्रा, तुला बाळ पाहायचंय?
0: हो, आले तुमच्याकडे गर गर पा.
4: आलंय. चल चल खोलीत ना, तुला बाळ दाखवतो.
0: नाही, मी नाही आत येत.
4: अगं चल, तुला बाळ पाहायचंय ना.
0: हो. ए पण खरंच आलंय का रे तुमच्याकडे गोरं गोरं पान बाळ?
4: हो, म्हणून तर तुला बोलवतोय. चल चल आत. चल.
0: नाही नाही, अगं मी नाही आत येणार.
4: अगं काही बाळ?
0: अरे आई म्हणते बाजूकडे जायचं नाही, तो वाईट आहे, खोटाळा आहे.
4: काय नाही खोटाळा बिटा. चल चल, तुला बाळ दाखवतो. चल चल.
0: अरे पण
4: चल चल म्हणतो.
0: मी नाही येणार, सोड मला.
4: अगं
0: आई
2: चित्राचा हात सोड, निर्लज्ज.
4: अरे पण तीच म्हणत होती की
2: काय काय म्हणत होती? मुस्काट फोड सकतात.
0: अगं भाई चित्रा, चित्रा घरी चल बरं तू. अगं जरा माझा डोळा लागला तेवढ्यात काय ग तू? आई मी शाणी आहे ना, मी वासूच्या खोलीत गेलेच नाही. शाणी आहे ना मी आई?
3: हो ग बाई, माझी आई तू शाणी. आता काय म्हणू तुला? चल बर बाळा घरी.
0: आई आई, आपण ताईच्या बाळाकडे जाऊया.
3: हो जाऊया.
0: बाळा तुलाही मी घेऊन जाईन. हा मजा लाजतो.
3: अगं चल आता बाई घरी चल.
0: आई हे बघ, मला की नाही दोन दोन बाळ आहेत, एक हे आणि दुसरा ताईचा.
3: चल चल आता घरी.
1: सिंधुताई. अहो सिंधुताई.
3: कोण आहे?
1: येऊ का आत्मी?
3: अगं बाई काकू या ना. हो, बसा बसा.
4: काका नाही आले?
1: नाही, अहो ते शेतीच्या गावी गेलेत. केशवी कॉलेजच्या ट्रीपला गेलाय. घरात अगदीच करमेना मला. म्हटलं चला सिंधुताईंकडे जरा गप्पा मारायला जावं.
3: बरं झालं बाई आलात ते. अहो चित्रा नाही ना, आम्हाला अगदी करमत नाही बघा.
1: अहो तुम्हालाच काय, आम्हाला सुद्धा चुकल्या चुकल्या सारखं होतंय. कुठे गेले चित्रा?
3: ती ना.
4: अहो त्याचं काय, परवा आई आली होती ना, तिच्या बरोबर चित्रा बेळगावला गेली.
3: हो हो बेळगावला गेली.
4: अगं आमच्या डॉक्टर भावाला नाद झाली आहे.
3: हे कळलं मात्र चित्राला, अगदी नादच घेऊन बसली मी बाळाला पाहायला जाणार म्हणून.
1: म्हणजे आता अगदी बघायला नको, सारखी बाळाला खेळवत बसली असेल ती तिकडे.
3: आमच्या ताईच्या बाळणपणात पाहिलंत ना.
1: हो ना.
3: तिच्या कॉट पासून मुली दूरच होत नव्हती.
1: हो, जसा काही अगदी कॉटचा पाचवा खूर.
3: हो ना.

0: पण आमचं नशीब पडलं ना थोर.
1: अगं थोडे का उपाय केले आपण सिंधू. अगं तू जरा.
2: अहो नशिबापुढे कुणाचंही काही चालत नाही हेच खरं. खरोखर चित्रा म्हणजे अगदी चित्रासारखी आहे हो तुमची.
0: करायचंय काय चित्रासारखी असू नो काकू. मेंदूची वाढच नाही झाली तिच्या. शरीर मात्र वाढतंय रोज.
1: निसर्गाला थोपवता येते का कुणाला? उगाच कष्टी होण्यात काही अर्थ नाही. काकू काकू तुम्हीच सांगा होईल.
2: अहो तसं नाही. त्यांना वाईट वाटणं साहजिकच आहे बाबासाहेब. काही झालं तरी त्या आई आहेत. 9 महिने तिचं ओझं व्हायलंय त्यांनी पोटात. सिंधुताई येऊ मी.
0: हो
2: नळ पण यायची वेळ झाली.
0: या
2: येते. हा
0: काकू येत जाओ अशात. आम्हाला तुमचा खूप आधार वाटतो.
2: हो येईन तर. चित्रा सुद्धा मला मुलीसारखीच आहे. येते. हा

0: अंधू अरे काय झालं ग हा काय झालं मला नाही सांगणार हे बघ सिंधू प्लीज रिलॅक्स
1: चित्राची खूप आठवण येते हो आपण दोघं असेपर्यंत ठीक आहे पण पुढं तिचं कसं व्हायचं
0: हे बघ पुढचं पुढं बघू आता तर एका काळजीतून मुक्त झालो त्या दिवशी केवढा घोर जीवाला लागला होता
1: आठवण झाली की अजून जीवाचा थरकाप होतो संध्याकाळची वेळ होती तुमचीच वाट पाहत होते मी तुम्ही कामावरून आला आणि मला हाक मारली
0: सिंधू अगं हे सिंधू अगं चित्रा कुठं आहे
1: अहो तिचीच तर मी वाट पाहतेय
0: का कुठे गेली
1: कुणास ठाऊक कुठे गेली अहो दुपारपासून कुठे गेली आहे काही कळतच नाही मला
0: काकूंच्याकडे बघितलं
1: पण ती तर मंडळी शेतीच्या गावी गेली आहेत चार दिवस झाले सगळ्या चाळीत जाऊन शोधून आले कुणाकडे नाही अहो चित्रा
0: बघ वासूकडे पाहिलं
1: काहीतरीच काय बोलणं तुमचं आणि वासूच्या घरालाही कुलूपच आहे
0: कुठे गेली असेल हे बघ ती गेली तेव्हा तू काय करत होती आणि तू तिला जाऊ दिलास कस
1: अहो पण मी जाऊ कशी देईन तिला एक मिनिट तरी मी तिला विसमते का आज दुपारी जरा अंग कचकचत होत थोडी लवणले तर डोळा लागला
0: आतून कुलूप नव्हतं लावलं
1: तेवढंच राहिलं म्हटलं आता तर उठेन पण झोपच लागून गेली हो मला आणि आणि त्याचा फायदा घेऊनच चित्रा पळाली कुठे असेल पोरगी मला फार भीती वाटते
0: जरा जरा वाट बघूया आपण हा नाहीतर मग पोलिसांना कळवायला हवं
1: पोलीस नाही नको नको चित्रा
0: हे बघ सिंधू आता ही रडायची वेळ नाही चित्राला आपल्या घराचा पत्ता तरी सांगता येतो का
1: नाही
0: मग
1: अगं
0: कधी शिकवलं असतीला कुठे गेली कारची कोण झाली वेड ते वेड आणि वर तोंडाला काळो की फासली नाही म्हणजे मिळवली जन्मजात का नाही मिळली कुणाला ठाऊक ओरावर टांगती तळवार नुसती
1: नको असं वेड वाकड बोलू
0: आता काही वेड वाकड होण्यापेक्षा मिली असती तर सुटलो तरी असतो जन्मभर ही काळजी तरी अशा माणसाला खूप आयुष्य का देतो पाहिलास केवळ चित्रा गेल्याची बातमी सगळ्या ताळभर पसरली असणार कुणी ना कुणीतरी आता चित्राची चौकशी करायला म्हणून येत राहील

0: काय बोलत आता विचारतो
1: बाबासाहेब चित्रा कुठं गेली वाटत नाही तुम्ही आत बाहेर करताय म्हणून विचारला आपलं
2: अरे आली का हो चित्रा
3: नाही आली
4: अहो सिंधुताई मी म्हणते तुम्ही चित्राला जाऊच कसे दिले अहो नाती धुती पण आणि शिवाला खोर नुसता आली चित्रा कुठे गेली हो
1: बाबा

0: साहेब चित्र आली का
1: बघा आली म्हणजे सांगतो येऊन तुमच्या घरी कळला
2: वयात आलेली पोरगी गेली असेल कोणाचा हात धरून
3: हो पण वेडी आहे ना ती
2: डोकं नसलं तरी वेड्याला असली अक्कल चांगली असते हो
3: शरीराची भूक आहे बाबा ती अव त्या वाशा बरोबर नुसत गेली नसल ना हो त्यो एक हलकट आणि त्याचा काका दसपट हलकट हा ही येडी त्या वाशा बरोबर गेली असणार बघा
4: अव त्याच्या दाराला कुलूप आहे आताच तर मी आले ना बस जिना चढून
3: वेडी असली तरी काय सुंदर दिसते म्हणून
2: शांत व्हा येईल हो चित्रा

0: అప్పుడు భగవయ్య మామా
1: మామా
2: मला गोर गोर पान बा दाखवलंच नाही ए आई बघ ना ग माझं नव बाय ए आई ओ बाबा
3: चित्रा बघ कुठे गेली होती ऐकू येत आहे का कुठं गेली
4: अरे निर्मालने टाकायला समुद्रावर गेलो होतो तरी तुझी वेडी पोर आणि तो डॅम्बिस वाशा समुद्रावर बसले
1: बघा म्हटलं नव्हतं मी
4: एक माताराई होता कुणीतरी त्यांच्या बरोबर मला पाहताच वाशा आणि तो थेरडा असे पळालेत म्हणून सांगू पळाले म्हणून सुटले नाहीतर देणार तो वाशाला दोन लाफे ठेवून हलकट झालं घेऊन आलो या निष्पाप जीवाला देवाचं देणं आहे बाबा हे सांभाळ आता पोरीना जातो मी
3: किती उपकार तुमचे मामा मामा आता
4: नाही नाही आता
3: हे बघा मंडळी हे बघा मंडळी मंडळी चला आता जा आपापल्या घरी अरे जा म्हणतो ना

0: असं हे सगळं महाभारत त्या दिवशी घडलं.
1: आणि एखादा कर्ण चित्राच्या पोटी जन्म घेतो की काय, या भीतीने माझी झोप पार उडाली. सुदैवानं चित्रा फसली नव्हती. तिला तर बिचारीला काहीच सांगता येत नव्हतं. वाशा गोरो गोरो पान बाळ देणार म्हणून मी त्याच्या बरोबर गेले एवढंच सांगत होती हो पोर.
0: तिचं बाळाचं वेळ इतका पराकोटीला गेलाय की बाळासाठी ती कळत नकळत केव्हाही फसण्याचा धोका आहे, संभव आहे, भीती आहे.
1: अहो निसर्ग शहाण्या शहाण्या माणसांना फसवतो. चित्रा तर बोलून चालून मंद बुद्धीची. तिला फसवायला काय लागतंय हो.
0: कार्टीच्या सौंदर्यामुळे तर फारच भीती वाटते. स्त्रीचं सौंदर्य हा कधी कधी शाप ठरतो हेच खरं. सिंधू, हा सगळा विचार करूनच डॉक्टर दादांना चित्राचं ऑपरेशन केलंय.
1: हो ना.
0: आता चित्रा कधीही आई होणार नाही. तिची कूस निर्बीज झाली, निर्बीज. काय नशिबाचा क्रूर खेळ आहे सिंधू. लेकीची कूस निर्बीज झाली म्हणून आपण आपण आई बाप निर्धास्त झालोय, आनंदित झालोय.
1: देवाची इच्छा दुसरं काय. अब्रूच्या दृष्टीने झालं ते ठीकच झालं नाही का. ज्या मुशीतून सुंदर शिल्प साकार होत ती मूळच आता म्हणून जाग्यावर नाही. चित्रा चित्रा कशाला गया हात भागी आईच्या पोटी जन्माला आली.
0: वेळे इकडे बघ, हे बघ मला का आनंद झालाय. अगं मी काय कसाही तुला आठवतंय, तुला दुसरी मुलगी झाली, तू खिन्न झालीस. पण मी चित्राचं ते देखणं रूप बघून खूप खूप आनंदलो होतो. आठवतंय तुला? सांग ना.
1: होय हो सारा आठवतंय. चित्रा वर्षाची झाली आणि डॉक्टर दादांनी आपला तो क्रूर निर्णय सांगितला. चित्राच्या मेंदूची वाढ झालेली नाही आणि यापुढे ती तशी.
0: बघ परिस्थिती पुढे माणसाचं काही चालत नाही हेच कर. आता थोड्याच दिवसांनी डॉक्टर दादा चित्राला घेऊन येईल.

0: वाशाने इथून काळ केलं ते एक चांगलं झालंय, पण चित्राचं बाळाचं वेळ असंच चालू राहणार का हो? कसं करायचं मग आपण?
1: सगळं मी विचार केला या सगळ्याचा.
0: कसला विचार केलाय?
1: आपल्या घरात पाळणाघर सुरू करायचं.
0: पाळणाघर? छे, माझ्याच्याने हा व्याप आता होणार नाही बरं.
1: बघ अगं, तेवढंच एक विसाव्याचं स्थान आहे ग चित्राला.
0: हो पण
1: नवी नवी मुलं येत राहतील, आपली चित्रा रमेल त्यांच्यात.
0: अहो पण माझी प्रकृती हल्ली पाहताना त्यातून चित्राची जबाबदारी काय कमी आहे का?
1: बघ आपल्या
0: नवा व्याप वाढवून घ्यायचा
1: म्हणजे चित्रासाठी हे सगळं करायलाच हवं. नाही म्हणू नको सिंधू, प्लीज. हे बघ, मी तुला मदत करीन आणि मामा आणि मामी ही मदतीला तयार आहेत.
0: म्हणजे त्यांच्या जवळ पण झालंय वाटतं बोलून. जशी काही चित्राची आपल्याला एकट्यालाच काळजी आहे. म्हटलं चित्रा माझी सुद्धा मुलगी आहे.
1: हो ग बाई, हो. संचालका बाई, आता लवकरच दारावर पाटी.
0: काय?
1: पाळणा घर. संचालिका सौभाग्यवती सिंधुताई पराडकर.
0: काहीतरीच काय तुमचं?
1: बर बर, चित्राच्या आई. खरं ना?
0: हो हो, अगदी खरं. चित्रा ग, चित्रा.

0: आत्ताच आपण नवनाट्य चित्रा ऐकलं. लेखक होत्या मालती जोशी. यातील भूमिका आणि कलावंत बाबा विनायक पै, सिंधू वासंती वर्तक, काकू रोहिणी जोशी, केशव संजीव वढावकर, वासू विलास देसाई, मावशी चारुलता खांडेकर, मंदा स्वाती शाह, मामा विलास देसाई, चित्रा प्रणोती प्रभू तेंडुलकर. सादर करते होते रियाज शेख.
1: श्रोते हो, नभोनाट्य हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. आता रात्री ठीक 11 वाजता हिंदीमधून आणि 11:05 इंग्रजीमधून प्रसारित होणारे समाचार आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू.
2: लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-2-45-15-41-29 आणि 45-15-41-30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एआर ऍप वरही.
3: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहे.
4: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
3: वाह,
4: पुरस्कार समारोह के लिए जयदु जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
3: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 अवश्य ऐका. FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ऍप वर

0: साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया मराठी साहित्याला ग्रंथालयाचं योगदान याविषयी एक विशेष रूपक लेखन आणि निवेदन मकरंद जोशी.
1: अभिरूप न्यायालय, परिसंवाद, चर्चासत्र, लेखकांच्या मुलाखती अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी ग्रंथसंग्रहालयाने कायम पुस्तकं

0: वाचक यांना जवळ आणण्याचं काम केलं आहे. बदलत्या काळानुसार आपली सेवा अधिकाधिक विस्तारित करण्यासाठी मराठी ग्रंथ संग्रहालयाने आपल्या नौपाडा शाखेत डिजिटल लायब्ररी सुरू केली आहे. मराठी ग्रंथ संग्रहालयाने राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीचं सदस्यत्वही मिळवलं आहे. असं सदस्यत्व मिळवणारं हे महाराष्ट्रातलं पहिलं सार्वजनिक ग्रंथालय आहे.
1: सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी संध्याकाळी 6:30 न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर.